FM बँड 102.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 15 आषाढ 1948 6 जुलै 2026 आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ होत आहे. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं.

रसिक श्रोते हो नमस्कार. आजच्या अमृतधारा या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया ज्योत्स्ना बोळी यांनी गायलेल्या राजा बडी यांच्या या भूपाळीनं.

सुरेश वाडकर यांनी गायलेली यशवंत देव यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती प्रभाकर जोग यांनी. अमृतधारा हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. ऐकूया देवकी पंडित यांनी गायलेली संत मुक्ताई यांची अभंगरचना.

जयश्री यांनी गायलेलं बुद्धगीत आपण ऐकलं. अमृतधारा या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया हरिहरन यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना.

रसिकहू या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच आजच्या अमृतधारा या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाची सांगता होत आहे. नमस्कार.

0: अमृतधारा हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:35 झाली आहेत. ऐकूया आजच्या दिवसभरातील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर ठीक 6:40 कृषी वार्ता. यामध्ये सुपरनेपियर चारा पीक लागवड याविषयीची अधिक माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा. यामध्ये पावसाळ्यात त्वचा आणि केसांचं आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर. यामध्ये पर्यावरणपूरक पंढरीची वारी. द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षिणा कृतीमंच निसर्गवारी यांचे अध्यक्ष प्रशांत अवचट यांच्याशी प्रसाद कुलकर्णी यांनी केलेल्या बातचीतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. 6:55 आजचे काही ठळक दिनविशेष. 7:00 ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात प्रफुल्लता वाकडे लिखित ललितबंध आपण ऐकू शकाल. सल्ला 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 आम्ही कोल्हापूर केंद्रावरून काही भावगीतं प्रसारित करू. 8:15 आपण ऐकू शकाल कोल्हापूर दर्पण. 8:40 चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9:00 गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम. 10:00 श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम स्नेहांकित आणि त्यानंतर आम्ही प्रसारित करू नाट्यसंगीत. 10:30 माझे जीवन गाणे. आज यामध्ये भिवाजी काटकर यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. वेळ लक्षात घ्या आज सकाळी ठीक 10:30. 11:00 रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा भाग 399. 11:10 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. यामध्ये आज अत्तर क्षणांचा दरवळ सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणीवर आधारित मंगला खडीलकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 1:00 विविध भारतीचे प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. 5:30 युववाणी. 6:35 साहित्य सौरभ. 7:15 विधिमंडळाचं समालोचन. 7:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम शेतकरी बांधवांसाठी. आज यामध्ये गीत संवाद या अंतर्गत रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर याविषयीची अधिक माहिती आपण ऐकू शकाल. याशिवाय नेहमीच्याच वेळेत मराठी हिंदी इंग्रजीतून पुणे मुंबई दिल्ली केंद्रावरून बातम्या सहक्षेपित केल्या जातील. ही होती आमची आजच्या दिवसभरातील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.
1: नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर. याद्वारे आपणा सर्वांना आवाहन करते की महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी धनादेश अनादर प्रकरणे यासाठी विशेष लोकअदालतीचे आयोजन केले आहे. हे विशेष लोकअदालतीचे आयोजन दिनांक 18 जुलै 2026 व 21 नोव्हेंबर 2026 रोजी करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील माननीय उच्च न्यायालय सर्व जिल्हा व तालुका न्यायालय येथे जे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टची प्रकरणे 138 अंतर्गत प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व वाद प्रकरणे सामंजस्याने मिटवण्याकरता विशेष लोकअदालत

0: अदालतीचे आयोजन केले आहे। तरी मी याद्वारे सर्वांना आवाहनित करते की न्यायालयातील प्रलंबित असलेली 138 ची प्रकरणे विशेष लोकअदालतीमध्ये समझोत्याने निपटारा करण्याकरिता आपली प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा। तसेच दाखलपूर्व प्रकरणांबाबत नजीकच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे अर्ज करावा आणि या विशेष लोकअदालतीमध्ये आपल्या प्रकरणांचा सामंजस्याने व तडजोडीने निपटारा करावा। मग वाट कसली पाहताय, चालून आलेल्या संधीचा त्वरित लाभ घ्या आणि परस्परातील वादांना पूर्णविराम द्या। माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर आणि आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ।
1: श्रोतेहो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर। परिसर
2: झाली आहेत।
3: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया सुपर नेपियर चारा लागवड या विषयीच्या माहितीचा पहिला भाग।
4: मंडळी, एकदलीय वर्गातल्या सुपर नेपियर गवत DHN 6 BHN 10 या चाऱ्याच्या पोषक जाती आहेत। द्विदल चारा पिकामध्ये मेथी घास, दशरथ, शेवरी, बरसीम यांचा समावेश होतो। या संदर्भातलं लागवड तंत्र जाणून घेत असताना खोल नांगरट आणि 2 ते 3 वेळा वखरणी करून जमीन तयार करताना हेक्टरी 5 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत मातीत पूर्णपणे मिसळावं। कांडीची 4 फूट बाय 2 फूट अंतरावर लागवड केली तर चांगली वाढ होते। 4 फुटांची सरी केल्यामुळे अंतरमशागत करणं सोयीस्कर होतं। त्याचबरोबर चारा पिकाला पाणी व्यवस्थित देता येतं। 4 फुटांची सरी आणि सरीच्या बाजूला 2 फुटांवर 1 डोळा पद्धतीनं लागवड करायला पाहिजे। 1 डोळा पद्धतीनं रोपं तयार करून लागवड करता येते किंवा कांड्या तयार करून उभ्या पद्धतीनं किंवा आडव्या पद्धतीनं लागवड करता येते। 4 फूट बाय 2 फूट अंतरावर लागवड केली तर एका गुंठ्याला 136 ते 150 ठोंब लागतात आणि एकरी 5,000 ते 6,000 ठोंब लागतात। 2 डोळ्याची कांडी करून लागवड केली तर उगवणीचं प्रमाण वाढलेलं दिसतं। उभी कांडी पद्धतीनं लागवड करताना डोळ्यांची दिशा वरच्या दिशेनं ठेवावी। मंडळी, लागवडीसाठी 3 महिने वाढ झालेल्या गवताच्या खोडाचा जमिनीकडचा 2/3 भागाचा वापर करावा। 2 डोळ्यांची कांडी उभ्या पद्धतीनं लागवड करताना 1 डोळा जमिनीत आणि 1 डोळा वरती ठेवावा। लागवड केल्यानंतर हेक्टरी 14-14-14 खत 250 किलो द्यावं। नंतर प्रत्येक कापणीनंतर हेक्टरी 50 किलो युरिया द्यावा। सुरुवातीला गवताची पूर्णपणे वाढ होईपर्यंत खुरपणी करावी लागते। नंतर या गवताच्या वाढीमुळे तण जोमानं वाढत नाही, गरजेनुसार अंतरमशागत करावी।
3: सुपर नेपियर चारा लागवड या विषयीच्या माहितीचा पहिला भाग आपण ऐकत होतात कृषी वार्ता या कार्यक्रमात, संकलक आणि वाचक अंजर मुजावर।
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
1: श्रोते हो, दररोज सकाळी 7 जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर। ऐसी अक्षरे रसिके।
5: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव। दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर।

कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 8:15 खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी.

0: कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: सहा वाजून 45 मिनिटं झाली आहेत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण पावसाळ्यात त्वचेला नेमक्या कोणत्या समस्या उद्भवतात आणि त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. श्रोते हो, पावसाळ्यात त्वचेच्या तक्रारी वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे वाढलेली आर्द्रता आणि मंदावलेली पचनशक्ती. आयुर्वेदानुसार जेव्हा शरीरातील दोषांचा समतोल बिघडतो तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवरही दिसू लागतो. पावसाळ्यात सर्वाधिक आढळणारी समस्या म्हणजे मुरुम आणि पुरळ. दुसरी महत्वाची समस्या म्हणजे फंगल इन्फेक्शन. त्वचेच्या घड्यांमध्ये खाज, लालसरपणा किंवा गोलाकार चट्टे दिसू शकतात. पायाच्या बोटांमध्ये, काखेत, मानेच्या घड्यांमध्ये किंवा जांघेच्या भागात खाज, लालसरपणा किंवा पांढरे चट्टे दिसू शकतात. अनेक जण हे साधे रॅशेस समजून दुर्लक्ष करतात, परंतु वेळेवर उपचार न केल्यास हा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे या त्वचेच्या समस्यांवर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार या काळात त्वचेचे रक्षण करण्यासाठी काही सोपे नियम आहेत. पहिला नियम म्हणजे त्वचा कोरडी आणि स्वच्छ ठेवणे. विशेषतः पायाच्या बोटांमधील जागा कोरडी ठेवणे महत्वाचे आहे. दिवसातून 2 वेळा सौम्य क्लिन्झरने चेहरा स्वच्छ करावा. दुसरे म्हणजे आयुर्वेदात नीम, हळद, मंजिष्ठा यासारख्या वनस्पती त्वचेसाठी हितकारक मानल्या आहेत. त्यांचे जंतुनाशक आणि त्वचा शुद्धीकरण करणारे गुणधर्म उपयुक्त ठरू शकतात. उठणे आणि औषधी स्नान. बेसन, मसूर डाळीचे पीठ, हळद आणि थोडे चंदन यांचे उठणे त्वचेला स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकते. यामध्ये कडुनिंबाच्या पानांचे किंवा सालीचे चूर्ण वापरले तर अधिक लाभदायक ठरते. चेहरा धुण्यासाठी मधाचा वापर करणे हेही चांगले असते. कडुनिंबाची पाने उकळून त्या पाण्याने अंघोळ करणे उपयुक्त ठरू शकते. पावसाळ्यात वात प्रकोप झालेला असतो, त्यामुळे त्वचेला कोरडेपणा आलेला असतो. म्हणून या काळात तेल लावून अभ्यंग करणे अर्थात बॉडी मसाज करणे फायद्याचे ठरते. त्यामुळे त्वचेबरोबर हाडांचेही आरोग्य चांगले राहते. तिसरे म्हणजे आहार. त्वचा ही आपण जे खातो त्याचे प्रतिबिंब असते. आहाराचा त्वचेवर मोठा प्रभाव असतो. पावसाळ्यात वडापाव, भजी, त्यानंतर गरमागरम चहा यासारखे पदार्थ जास्त खावेसे आणि प्यावेसे वाटतात, परंतु त्यांचा अतिरेक झाला तर त्याचा वाईट परिणाम आपल्या पचनशक्तीवर दिसून येतो. परिणामी आपल्या त्वचेवरही त्याचा परिणाम दिसतो. म्हणून शक्यतो बाहेरचे अन्न, तळलेले पदार्थ, पावासारखे बेकरी प्रॉडक्ट्स हे टाळावे. त्याऐवजी ताजे, गरम आणि पचायला हलके अन्न घ्यावे. आवळा, डाळिंब, मूग, गाईचे तूप यांचा समावेश करावा. घरी बनवलेले विविध भाज्यांचे सूप, मुगाची खिचडी, मिक्स धान्यांचे धिरडे, थालीपीठ यांचा आहारात समावेश करावा. रोज पोट नीट साफ होईल याकडे लक्ष असावे. पुरेसे पाणी पिणे, पुरेशी झोप घेणे आणि ताणतणाव कमी ठेवणे हेही तितकेच महत्वाचे आहे. आयुर्वेदातील एक सिद्धांत महत्वाचा आहे. रक्त शुद्ध असेल तर त्वचा सुंदर राहते. म्हणूनच केवळ बाह्य सौंदर्य प्रसाधने वापरण्यापेक्षा रक्तशुद्धी आणि पचनाची काळजी घेणेही आवश्यक आहे. त्वचेची समस्या सतत वाढत असेल, संसर्ग होत असेल किंवा घरगुती उपायांनी फरक पडत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा, कारण निरोगी त्वचा ही चांगल्या आरोग्याची ओळख आहे. धन्यवाद.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.
1: श्रोतेहो आवश्यका, आज सकाळी 7:25 दिलखुलास, 8:40 चिंतन हा चिंतामणी, 9:30 उमंग हा NCERTचा प्रेरित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: तुमच्या मनात तुमचे जीवन संपवण्याचे विचार येत आहात का? तुम्ही हताश आणि मार्ग शोधण्यात असमर्थ आहात? मदतीसाठी 1-4-4-1-6 टेलिमानसशी संपर्क साधा.
3: श्रोते हो, आज माझे जीवनगाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भिवाजी काटकर यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवनगाणे.
4: आणि प्रेक्षकाच्या मनामध्ये राज्य करणारा एक चित्रपट होता. यातले सर्व जितके काही कलावंत होते सर्वांनी खूप अशी दमदार भूमिका साकारली या चित्रपटामध्ये.
5: अवीट गोडीच्या गीतांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका उद्या सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: 6:50 झाली आहे.
6: परिसर. श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. श्रोतेहो आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरणपूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या दुसऱ्या भागात अवचटजी आपलं स्वागत. अवचट सर, जेव्हा या समस्येचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं आणि त्यासाठी तुम्ही जी पावलं उचललीत, जनजागृतीसाठी जे प्रयत्न केले आहे, तर ते कोणते होते? पहिल्यांदा तुम्ही काय पावलं उचलली?
7: नाही, पहिल्यांदा एक तर प्रत्यक्ष समस्येच्या मुळाशी आम्ही गेलो आणि मग लक्षात आलं की कॅरी बॅग जी येते ही कॅरी बॅग निसर्ग चक्रात येते कशी, कुठून येते? तर मग ही कॅरी बॅगच जर बंद केली
6: बरोबर
7: तर काय करता येईल? मग त्या दृष्टीनं आम्ही या वारी मार्गावर जे पानफूल विक्रेते आहेत, या पानफूल विक्रेत्यांचा वर्कशॉप करणारी आमची एकमेव संस्था आहे. की या पानफूल विक्रेत्यांचं दिवसाचं उत्पन्न किती असतं? साधारणतः 350-500 रुपये त्यांना पानफूल विकून मिळतात. पण या लोकांचा सर्वात जास्त खर्च कशावर होत होता? तर ते कॅरी बॅगचं बंडल विकत घेणे.
6: बरोबर.
7: आम्ही या लोकांना पर्यावरण हा विषयच सांगितला नाही, आम्ही याच्यातली इकॉनॉमी त्यांना समजून सांगितली.
6: बरोबर.
7: म्हणजे या सगळ्या लोकांना आम्ही बोलवलं.
6: बरोबर.
7: आणि याच्यातली इकॉनॉमी सांगितली की तुम्ही ज्यावेळेस एक कॅरी बॅगचं बंडल घेता, त्याच्यावर 100 पिशव्या असं लिहिलेलं असतं, त्यात निघतात 60-65 पिशव्या, त्याऐवजी तुम्ही 5 किलो रद्दी विकत घ्या आणि त्या रद्दीचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यावर तुम्ही पानफूल द्यायला सुरुवात करा.
6: बरोबर.
7: तुम्हाला सांगतो, याच्यातून इतका चांगला अनुभव आला, त्यातले अनेक पानफूलवाले रडले की अशा पद्धतीनं आम्हाला कुणीतरी बोलवलंय, आम्हाला खुर्चीवर बसवलंय, आम्हाला चहा पाजलाय, आणि आम्हाला हे समजून सांगितलं. 80% पानफूलवाल्यांनी कॅरी बॅग वापरणं बंद केलं.
6: बर वा.
7: जसं हे कॅरी बॅग इथून एक बंद झाली, तसं दुसरं या वारी मार्गावर ज्या शाळा कॉलेजेस आहेत,
6: बरोबर,
7: या शाळा कॉलेजेस मधले विद्यार्थी यांनी या विषयामध्ये खूप मोठं आमचं काम केलं. म्हणजे तुकोबारायांची वारी आणि माऊलींची वारी या दोन्ही वारी मार्गावरच्या शाळा कॉलेजेस मध्ये आम्ही कार्यक्रम केले.
6: बरोबर.
7: आणि या कार्यक्रमामधून प्लास्टिक आणि थर्माकोलचा प्रवास कसा आहे,
6: बरोबर,
7: तो निसर्गामध्ये किती प्रकारच्या कशा समस्या निर्माण करतो,
6: बरोबर,
7: जसं पशु पक्षी प्राणी यांच्यावर जो परिणाम होतोय तोच माणसांवरही परिणाम होतो. गरम अन्न प्लास्टिक मध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये अशी एक केमिकल प्रक्रिया घडते की तिथे बिस्पोनिल नावाचा विषारी घटक तयार होतो आणि ज्या लोकांना कॅन्सर आहे

0: आहे,
1: अशा 95% लोकांच्या रक्तामध्ये बिस्पोनेल आढळलेला आहे. माणूस अन्नदान करतो, या वारी मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान करणारी लोक आहेत.
0: बरोबर.
1: मग हे अन्नदान करणाऱ्या लोकांना आम्ही हा विषय समजून सांगितला की तुम्ही अन्नदान का करता, तर तुम्हाला पुण्य मिळावं म्हणून तुम्ही अन्नदान करता. पण ज्या पात्रातून तुम्ही अन्न लोकांना देतात त्याच्यामुळे जर त्यांची तब्येत बिघडत असेल, वारकऱ्यांची तर तब्येत बिघडणारच आहे, त्याबरोबर निसर्गाची पण तब्येत बिघडणार आहे. त्यामुळं तुम्ही ते न वापरता साधी पानाची पत्रावळ जी आहे, जी निसर्गातून आलेली आहे, पळसाच्या पानाची पत्रावळ, त्या पत्रावळीचा वापर करावा या दृष्टीनं आम्ही मोठं एक जनजागृती उभी केली. त्याचबरोबर आम्ही
0: जनजागृती तुम्ही वारकऱ्यांमध्येही केली.
1: या विषयामध्ये आता 40 महाराज आमच्या बरोबर काम करतायत.
0: बर.
1: जसं जनजागृती आम्ही वारकऱ्यांमध्ये केली, त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथल्या ग्रामसभा आम्ही घेतल्या, ग्रामसभेमध्ये हा विषय अजेंड्यावर आणला आणि गावालाही सांगितलं की तुमच्या इथे प्लास्टिक थर्माकोल वापरायचं नाही असा ठराव तुम्ही पारित करा.
0: बर बर. अवचर सर, या भागात आपण तुम्ही जनजागृती कशी केली याबद्दल जाणून घेतलं. पुढच्या भागातून आपण त्याच्या उपायांबद्दलही बोलणार आहोत. आजच्या पुरता मी आपला निरोप घेतो. नमस्कार. श्रोतेहो, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
5: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
4: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
4: फोन 940-440-8000.
6: आणि प्रेक्षकाच्या मनामध्ये राज्य करणारा चित्रपट होता. यातले सर्व जितके काही कलावंत होते, अशोक सर्वांनी खूप अशी दमदार भूमिका साकारली या चित्रपटामध्ये.
7: अवीट गोडीच्या गीतांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका उद्या सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
3: ऐकूया आजची काही ठळक दिनविशेष. आज 6 जुलै. थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत प्रकांड पंडित, भाषाशास्त्रज्ञ डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा आज जन्मदिन. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर विनायक महादेव दांडेकर यांचा आज जन्मदिन. भारतातील दारिद्र्य, गावराहटी यासह 15+ संशोधनपर ग्रंथ आणि 90+ शोधनिबंध त्यांनी लिहिले. जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा आज जन्मदिन. श्रेष्ठ मराठी कथा कादंबरीकार व्यंकटेश दिगंबर माडगुळकर यांचा जन्मदिन. निसर्गप्रेमी आणि चित्रकार म्हणूनही त्यांची ख्याती होती. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी, रशियन अशा विविध भाषांमध्ये झालेले आहेत. माणदेशी माणसं, बनगरवाडी, सत्तांतर ही त्यांची गाजलेली पुस्तकं. कर्नाटक संगीत गायक M.बालमुरलीकृष्णन यांचा आज जन्मदिन. आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय यांचा आज स्मृतिदिन. मास्टर विनायक यांचे बंधू सिने कॅमेरामन वासुदेव दामोदर कर्नाटकी यांचा आज जन्मदिन. शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक दौलतसिंग कोठारी यांचा आज जन्मदिन. हिंदी चित्रपट निर्माता दिग्दर्शक चेतन आनंद यांचा आज स्मृतिदिन. प्रसिद्ध उद्योगपती धीरूभाई अंबानी यांचा आज स्मृतिदिन. लेखिका कमला फडके यांचा आज स्मृतिदिन. हे होते आजचे काही ठळक दिनविशेष.

पावसाळी वातावरण दक्षता घेऊया. दुचाकी वाहन चालवताना गडबडीनं अगदी वेगात वाहन चालवू नका. पाऊस आला म्हणून कोठे

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 7 वाजलेत. ऐकूया ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात प्रफुल्लता वाकडे लिखित ललित बंध सल्ला.

अगदी लहान वयापासून ते थेट उतार वयापर्यंत आपण आपल्या वयानुसार अनेक जबाबदाऱ्या पेलत राहतो. आपण घेतलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठीच आपण प्रयत्न करत असतो. आपल्या कामासाठीच्या योजनेमध्ये सुसूत्रता यावी आणि हाती घेतलेल्या कामात यशच मिळावं म्हणून आपण योग्य अशी आखणी करतो. याच कामासाठी आपल्या हितचिंतकांकडून जे शाब्दिक किंवा सांकेतिक असं मार्गदर्शन मिळतं त्यालाच आपण सल्ला असं म्हणू शकतो. तो सल्ला आपण कधी इच्छेनं तर कधी अनिच्छेनं का होईना पण स्वीकारतो आणि त्याबद्दल आभारही व्यक्त करतो. सल्ले हे प्रामुख्यानं डॉक्टर, वकील, व्यावसायिक, शैक्षणिक, कौटुंबिक, राजकीय अशा गोष्टींमध्ये घेतले जातात. आपल्या नित्याच्या जीवनातील काही लहान मोठ्या समस्यांमध्ये आपण ज्येष्ठ जाणकार व्यक्तींकडून सल्ला घेत असतो. गमतीचा भाग म्हणून नोंद घ्यावीशी वाटते ती आजीच्या बटव्यामधील सल्ल्यांची. ते मोफत मिळतात पण हितकारक असतात. पण ते मोफत आणि सातत्यानं मिळत असतात म्हणूनच की काय ते स्वीकारताना कधी कधी नाराजीचा सूर लागतो. शेजारी पाजारी, मित्रमैत्रिणी असे सल्लागार हे नैमित्तिक असतात. असं असलं तरी एखादी जबाबदारी पूर्ण करताना जिथं आपली वैचारिक किंवा क्रियात्मक क्षमता थांबते तिथं आपल्याला त्या कामाशी संबंधितांकडून, जाणकारांकडून सल्ला घेणं हे सोयीचं आणि गरजेचं वाटतं आणि त्यात काही गैर नसतं. महाभारतातील युद्धामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं. केवढा महान सल्लागार. किंचित हळव्या मनाच्या योद्ध्याला सत्य असत्याचं भान ठेवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सल्ला देत राहिले. परिणामी सल्ल्याचा विजय झाला. रामायणामध्ये मायावी स्वरूपाच्या संकटात अडकलेल्या श्रीरामाच्या मदतीसाठी जाताना एकट्या सीतेच्या काळजीपोटी लक्ष्मणानं सीतेभोवती एक दिव्य शक्तीचं रिंगण आखून कोणत्याही परिस्थितीत त्याचं उल्लंघन करू नये असा सल्ला दिला होता. पण तो सल्ला न स्वीकारल्यामुळेच तर पुढील सारं रामायण घडलं. अशा प्रकारे पुराण कथेतील प्रासंगिक सल्ल्यांचे उल्लेख पाहायला मिळतात. इतिहासातील पानं उलगडली असता प्रत्येक कालखंडातील कर्तबगार राजांनी, शासनकर्त्यांनी आपल्या राजदरबारात अनेक मातब्बर व्यक्तींकडून धोरणात्मक कार्यांमध्ये सल्ला मसलती केल्याचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी सापडतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाची यशस्वी जडणघडण करण्यामध्ये खुद्द जिजाऊ मासाहेब याच प्रमुख सल्लागार होत्या. आजही राज्यकर्ते राज्यकारभार चालवताना सल्ला मसलती करतात. आपल्या नित्याच्या जीवनातही अनेक शाब्दिक, अशाब्दिक, सांकेतिक असे सल्ले मिळतच असतात. रहदारीच्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व्हावी याकरता रस्त्याच्या चौकाचौकात उभे केलेले सिग्नल म्हणजे प्रवाशांसाठीचा सांकेतिक सल्लाच म्हणावा लागेल. रेल्वेचा सिग्नल, विमान वाहतुकीतील सिग्नल, जलप्रवासातील सिग्नल हे तोडले तर मोठाच अनर्थ घडतो. इथं थुंकू नका, इथं कचरा टाकू नका असे सांकेतिक सल्ले वाचताना काही लोक इथं कचरा टाकून ये असं वाचतात आणि तसंच वर्तन करतात. या आणि अशा चुका समाज विकासामध्ये नक्कीच घातक ठरतात. आपल्या देशाच्या वाढत्या लोकसंख्येसाठी हम दो हमारा एक असं अभियान राबवलं गेलं पण कुणीच त्याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही. त्याचे परिणाम म्हणून वाढत्या

0: लोकसंख्येचा राक्षस आपल्या पुढे उभा ठाकला आहे आणि त्याचे दुष्परिणाम तर आपण सगळेच भोगतोय. अतिशय वैयक्तिक आणि अतिशय महत्वाचा सल्लागार म्हणजे आपलं शरीर असतं. आपल्या अनियमित जीवनशैलीमुळे आपलं शरीर ठराविक वयानंतर धोक्याचा इशारा देत असतं. अति अवेळी घाम येणं, छातीत डाव्या बाजूला दुखणं, श्वसनाला अडथळा येणं असे सांकेतिक इशारे सल्ले आपण दुर्लक्षित करता कामा नये. जर दुर्लक्ष झालं तर हृदयविकाराचा झटका, ब्रेन हॅमरेज, अर्धांगवायूचा झटका, पित्त प्रकोप, छोट्या मोठ्या आजारांना बळी पडणं अशा धोक्यांना बळी पडावं लागतं. म्हणून शरीरानं दिलेला सांकेतिक सल्ला मानलाच पाहिजे, कारण जान है तो जहान है हे तर त्रिकाला बाधित सत्य आहे. तर मग सल्ला तो डॉक्टरांचा असो, वकिलांचा असो, व्यावसायिक शैक्षणिक असो, कधी कधी तर बाळ मुखातूनही नामी सल्ला मिळतो बरं. तो मानत जावा हेच खरं आणि यातच आपलंही भलं आहे.
1: ए भाई दर्द

0: साहित्यविषयक कार्यक्रम आपण ऐकलात ऐशी अक्षर रसिकी. आज या कार्यक्रमात प्रफुल्लता वाकडे लिखित ललितबंध आपण ऐकलात सल्ला. वाचक स्वर ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
4: श्रोते हो, आज माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भिवाजी काटकर यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम माझे जीवन गाणे.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र सकाळी 7:07 झालेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान काही माहिती, संदेश आणि जाहिरातींसाठी आकाशवाणीचं पुणे केंद्र

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा।
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती।
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात। एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे। लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत।
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो।

0: आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो? विचार करा।
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ।
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार।
0: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर।
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा।

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे ढोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह कोकणाला पावसानं झोडपलं. मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक ठप्प. पुण्यात एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. आणि सहकार मंत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बेल्हे इथल्या धान्य गोदामाचं आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. राज्याच्या अनेक भागात पावसाचा कहर सुरू असल्यानं जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील मानखुर्दच्या जनता नगर परिसरात काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास 3 मजली कच्च्या चाळीतील 2 ते 3 घरं अचानक कोसळली. या दुर्घटनेत 5 लहान मुलं आणि 1 महिला अशा एकंदर 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1 जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील पाटण गावात आज पहाटे एका घरावर तरड कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं पथकही रवाना झालं असून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. मुंबईत गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसाचा जोर आणखी 2 दिवस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शासकीय कार्यालयं शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व पूर्वनियोजित परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याशिवाय कोकण ठाणे पुणे जिल्ह्यातही पावसामुळे शाळा महाविद्यालयं आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनांनी दिले आहेत. पावसामुळे पाणी साचणं दरडी कोसळणं असे धोके असल्यानं अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात गेले 5 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा कुंडलिका सावित्री आणि पाताळगंगा या 4 नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. कुंडलिका नदीचं पाणी रात्री 1:30 वाजता रोहे शहरात शिरलं आहे. आंबा नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे. कर्जत तालुक्यात भगीरथ धबधब्यानजीक मातीच्या धरणात पोहण्यासाठी गेलेला एक तरुण मृत्यूमुखी पडला. नेरळ नजीक एका धबधब्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीच्या वरून वाहत असून पुराचं पाणी खेड शहराच्या काही भागांमध्ये शिरलं आहे. लगतच्या नारिंगी नदीलाही पूर आल्यामुळे खेड दापोली मार्ग आणि बाजूची भातशेती पाण्याखाली गेली असून या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. दापोलीतही अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रमुख धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस नोंदवला गेला. पंचगंगेचं पाणी यावर्षी प्रथमच नदीपात्राबाहेर आलं असून वेदगंगा नदी

0: नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान दरड कोसळणं आणि सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्ग तसंच जुना मुंबई पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे मुंबई किंवा मुंबई पुणे असा प्रवास करू नये, तसंच अत्यावश्यक प्रवास असल्यास प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना आणि अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा असं आवाहन प्रशासन केलं आहे. मुंबईहून निघणाऱ्या काही रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू असला तरी बीड जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यातील पाऊस आणि पीक परिस्थितीबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट, पाणी टंचाई साठा अवघ्या 17% खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या. चालू हंगामात जून महिना संपून जुलै उजळला तरी मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात तीव्र जलसंकट निर्माण झाले आहे. शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. जिल्ह्यातील लहान मोठ्या एकूण 173 धरण प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 17.25% इतका मर्यादित उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील तब्बल 81 लघु प्रकल्प कोरडे पडले असून 79 प्रकल्पांमध्ये मृतसाठ्यात म्हणजे जोत्याखाली पाणी गेले आहे. मुख्य जलस्रोत आटल्यामुळे ग्रामीण भागात टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा जून महिन्यात पावसाने तब्बल 15-20 दिवस प्रदीर्घ खंड दिला. महिन्याच्या सुरुवातीला काही भागात तुरळक ठिकाणी सरी कोसळल्या, मात्र त्याने जमिनीत पुरेशी ओल निर्माण होऊ शकली नाही. दीर्घ खंडामुळे खरीपाच्या पेरण्या पूर्णपणे लांबणीवर गेल्या आहेत. कृषी विभागाच्या अहवालानुसार जून अखेरीस जिल्ह्यात केवळ 10-15% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण होऊ शकल्या आहेत. कापूस सोयाबीन आणि बाजरी उत्पादक शेतकरी आता मोठ्या आणि दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. रवी उबाळे, बीड.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. एसएनडीटी महिला विद्यापीठ बहुउद्देशीय शिक्षण संशोधन उद्योजकता आणि जागतिक गुणवत्तेकडे वाटचाल करत आहे. देशातल्या अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता या विद्यापीठाकडे असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात काढले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या 111 स्थापना दिनानिमित्त पुण्यातल्या कर्वे रस्ता संस्था परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इनोव्हेशन महाकुंभच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पुण्याचे खासदार सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणारी VBG रामजी म्हणजेच विकसित भारत रोजगार आणि उपजीविका मोहीम या महिन्यापासून लागू झाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठीचा 25,000 कोटी रुपयांपेक्षा थोडा अधिक पहिला हप्ता काल केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून वितरित करण्यात आला. यावेळी मंत्र्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामविकास मंत्र्यांसमवेत या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावाही घेतला. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत 232 धान्य गोदामांचं उद्घाटन आणि हस्तांतरण होणार आहे. यामध्ये पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे इथल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचंही उद्घाटन होणार आहे. स्थानिक पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला केंद्र शासनाच्या जागतिक स्तरावरील धान्य गोदाम योजनेअंतर्गत हे गोदाम मंजूर झालं आहे. याशिवाय जळगावमधील भारतीय बीज सहकारी समिती मर्यादितच्या टिश्यू कल्चर सुविधांचं भूमिपूजनही होणार आहे. याच कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीनं आयोजित राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये समारोप झाला. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र व्हायला पाहिजे, त्या माध्यमातून केवळ गोसंरक्षणच नव्हे तर संशोधनही व्हायला पाहिजे, गो आधारित उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. गर्भाशय मुखाच्या

0: कर्करोगाविषयी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमेलाही राज्य शासन गती देत आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं. आदिशक्ती आणि टू व्हील्स ऑफ होप सायकल बँक या उपक्रमांतर्गत राज्यातील 10 लाख विद्यार्थिनींसाठी सायकल वितरण अभियानाला काल बारामतीमध्ये प्रारंभ झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्वाकांक्षी उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह कोकणाला पावसाने झोडपलं. मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक ठप्प. पुण्यात SNDT महिला विद्यापीठाच्या परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. आणि सहकार मंत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बेल्हे इथल्या धान्य गोदामाचं आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:21 होत आहेत.
3: ही यादी ब्यार्गी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
4: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
3: काय
4: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो. तुझा त्रास कमी, चवीची हमी.
5: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
2: श्रोते हो, अवश्य ऐका. आज सकाळी 7:25 आणि दीर्घुलास 8:40 आणि चिंतन हा चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
6: श्रोते हो, आज माझे जीवन गाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भिवाजी काटकर यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे.
7: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साध प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.

0: आणि प्रेक्षकाच्या मनामध्ये राज्य करणारा एक चित्रपट होता. यातले सर्व जितके काही कलावंत होते अशोक सर्वांनी खूप अशी दमदार भूमिका साकारली या चित्रपटामध्ये.
1: अवीट गोडीच्या गीतांचा कार्यक्रम गाणं म्हणतलं अवश्य ऐका उद्या सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्दभावे अर्पण. काही माहितीसह घडामोडींसाठी जरूर ऐका कोल्हापूर दर्पण.
3: तुम्ही दारू धूम्रपान किंवा अंमली पदार्थांना नाही म्हणू शकत? मदत मिळवण्यासाठी टेलिमानसला 144416 कॉल करा. तणावामुळे तुम्हाला वेळ आणि काम व्यवस्थापित करणे कठीण होत आहे का आणि तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो? तुमच्या तणावाचे व्यवस्थापन कसे करावे याच्या सूचनांसाठी टेलिमानसला 144416 कॉल करा.
4: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

तर हे होतं आजचं दिनविशेष. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत.
0: अच्छा.
1: काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, तर वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे. इम्पर्सोनेशन आहे.
0: अच्छा.
1: डाटा थेफ्ट आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे, की ज्याला जनसामान्यांमध्ये जे नाव आणि ओळखलं जातं, अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, UPI फ्रॉड आहे, QR कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
0: अच्छा. सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे. आणि तुम्ही फोन बद्दल पण आता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाहीत. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतं, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसली असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तापू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत, ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्या वेळा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून

0: बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाउनलोड करत असता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाउनलोड करेल, कुठली लिंक डाउनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत ते सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोन मध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही,
1: SMS
0: टेक्स्ट मेसेज. जे टेक्स्ट मेसेज येतात हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंट मध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंट मधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंट मधून पैसे गेलेले आहे, डिटेक्ट झालेले आहे, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंट मध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो, आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचं अकाउंट आहे आणि या अकाउंट मध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे, आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहे किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोन मध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोन मध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो, आणि ज्या मोबाईलवरती अलर्ट ज्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्ट नुसार तुम्ही 1930 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका, किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या UPI वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची PDF फाईल नसते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतो. PDF फाईल असेल, जी PDF फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कुणी जर पाठवली असेल तर ती PDF फाईल कधी आपण ओपन करू नये. समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही UPI पेमेंट करत असाल तर पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला OTP येत असतो, तर OTP आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही. आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोन मध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोन मधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतात.
1: नक्कीच सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात, खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत, तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करा लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर,
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोणी एक सवयजेड व्यक्ती आहे त्याचं अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याच्यावर पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाइप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकतं. जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कुणीही घाई करू नये, काही गरज नाही.
1: आपण तसेच ठेवले
0: पैसे पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील, परंतु आपण 1930 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाहीये. ही जर तुम्ही सायबर 1930 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळा कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रँडमली अनेक लोकांच्या अकाउंट वरती पैसे टाकतात.
1: अच्छा.

0: आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंटच फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही.
0: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही. त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 193 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 193 ची जी सिस्टीम आहे सायबर क्राईम .gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगेच पड्डी देऊन टाकता कारण का ते रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाहीये. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपावरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायची ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्यातल्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहेत. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:39 होत आहेत. सतर्कतेचा इशारा. आज दिनांक 6 जुलै 2026 रोजी सकाळी 6 वाजता कोदे लघु पाटबंधारे तलाव तालुका गगनबावडा 100% भरला आहे. सरस्वती आणि कुंभी नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा. तसंच सदर धरण क्षेत्र निश्चित क्षेत्र असले

ने पर्यटकांना येण्यास बंदी आहे. कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर. आज सकाळी 7 वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी 32 फूट 11 इंच, विसर्ग 33,562 क्युसिक्स, नदी इशारा पातळी 39, धोका पातळी 43, पाण्याखालील बंधारे 42. सतर्कतेचा इशारा आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 7:40 झाले आहेत. ऐकूया सुगम संगीत.

0: अरुंधती यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकली.
1: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय?
2: तात्या दाढ लई दुखालिया मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण सतर्कतेचा इशारा. आज दिनांक 6 जुलै 2026 रोजी सकाळी 6 वाजता कोदे लघु पाटबंधारे तलाव तालुका गगनबावडा 100% भरला आहे. सरस्वती आणि कुंभी नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसंच सदर धरण क्षेत्र निश्चित क्षेत्र असून पर्यटकांना येण्यास बंदी आहे. कोल्हापूर पाटबंधारे उत्तर विभाग कोल्हापूर. आज सकाळी 7 वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी 32 फूट 11 इंच, विसर्ग 33,562 क्युसेक, नदी इशारा पातळी 39, धोका पातळी 43, पाण्याखाली बंधारे 42. आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

अरुंधती आणि अनुराधा यांच्या युगलसुरातलं मंगेश पाडगावकरांचं गीत आपण ऐकलं. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 8 वाजता ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार आणि कोल्हापूर दर्पणमध्ये आपलं स्वागत. पंचगंगा पात्राबाहेर जिल्ह्यात आजही मुसळधार सुरूच राहिल्यानं पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होऊन ती दुपारी पहिल्यांदाच पात्राबाहेर आली. पातळी 5 फूट 9 इंचांनी वाढ होऊन ती रात्री 31 फूट 9 इंचावर पोहोचली. धरणक्षेत्र घाटमाथ्यावर संततधार पावसामुळं नद्या दुथड्या भरून वाहू लागल्या. 39 बंधारे आणि 14 मार्ग बंद होऊन वाहतूक विस्कळीत झाल्याने ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. जिल्ह्यात सकाळी 10 पर्यंत 52.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये गगनबावड्यासह भोदरगड, राधानगरी, चंदगड, आद्रा तालुक्यात अतिवृष्टी झाली. दरम्यान शहरात पावसाचा जोर कमी असला तरी शिवाजी पार्क, राजेंद्रनगर, संभाजीनगर, बिलबाग येथे झाडे कोसळण्याच्या किरकोळ घटना घडल्या. पातळीस 5 फूट 9 इंचाने वाढ जिल्ह्यात मुसळधार सुरूच आहे. जिल्ह्यातील पाऊस स्थिती 31 बंधारे पाण्याखाली आणि 14 मार्ग बंदमुळे वाहतूक विस्कळीत. गगनबावडा, भोदरगड, राधानगरी, चंदगड, आद्रा तालुक्यात अतिवृष्टी. कोल्हापूर शहरात 4 ठिकाणी झाडे कोसळली. जिल्ह्यातील 16 प्रमुख धरणात सरासरी 48% पाणीसाठा. पाटगाव धरण क्षेत्रात 142, राधानगरीमध्ये 118, दूधगंगेमध्ये 100 मिमी पाऊस झाला. रावतवाडी धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. उद्यापर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देत आहे. जिल्ह्यातील 14 मार्ग बंद. पावसामुळे जिल्ह्यातील 14 मार्ग बंद झाले असून यामध्ये गडिंग्लज, करवीर तालुक्यातील 2 राज्यमार्ग, शिरोळ, कागल आणि करवीर तालुक्यातील 3 प्रमुख जिल्हा मार्ग, तसंच जिल्हा परिषदेतील 7 ग्रामीण मार्ग, 2 इतर जिल्हा मार्गांचा समावेश आहे. या ठिकाणी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. 9 घरांची पडझड. जिल्ह्यामध्ये पावसामुळे 9 घरांची अंशतः पडझड होऊन 4,70,000 नुकसान झालं आहे. आतापर्यंत 26 घरांचं सुमारे 7,99,000 नुकसान झालं आहे. पावसाची दृष्टी आजही चालूच राहणार आहे. सतर्कतेचा इशारा. आज दिनांक 6 जुलै 2026 रोजी सकाळी 6 वाजता कोदे लघु पाटबंधारे तलाव तालुका गगनबावडा 100% भरला आहे. सरस्वती आणि कुंभी नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसंच सदर धरण क्षेत्र निश्चित क्षेत्र असल्याने पर्यटकांना येण्यास बंदी आहे. कोल्हापूर पाटबंधारे विभाग, उत्तर कोल्हापूर. आज सकाळी राजारम पातळी पाणीबंधारा 32 फूट 11 इंच, विसर्ग 33,562 क्युसेस, नदी इशारा पातळी 39, धोका पातळी 43, पाण्याखालील बंधारे 42.

0: नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर, याद्वारे आपणा सर्वांना आवाहन करते की महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी धनादेश अनादर प्रकरणे यासाठी विशेष लोकअदालतीचे आयोजन केले आहे. हे विशेष लोकअदालतीचे आयोजन दिनांक 18 जुलै 2026 व 21 नोव्हेंबर 2026 रोजी करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील माननीय उच्च न्यायालय, सर्व जिल्हा व तालुका न्यायालय येथे जे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टची प्रकरणे 138 अंतर्गत प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व वाद प्रकरणे सामंजस्याने मिटवण्याकरता विशेष लोकअदालतीचे आयोजन केले आहे. तरी मी याद्वारे सर्वांना आवाहनित करते की न्यायालयातील प्रलंबित असलेली 138 प्रकरणे विशेष लोकअदालतीमध्ये समझोत्याने निपटारा करण्याकरिता आपली प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा. तसेच दाखलपूर्व प्रकरणांबाबत नजीकच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे अर्ज करावा आणि या विशेष लोकअदालतीमध्ये आपल्या प्रकरणांचा सामंजस्याने व तडजोडीने निपटारा करावा. मग वाट कसली पाहताय? चालून आलेल्या संधीचा त्वरित लाभ घ्या आणि परस्परातील वादांना पूर्णविराम द्या. माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर आणि आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ.
1: श्रोते हो, आज माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भिवाजी काटकर यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे.
2: आणि प्रेक्षकाच्या मनामध्ये राज्य करणारा एक चित्रपट होता. यातले सर्व जितके काही कलावंत होते सर्वांनी खूप अशी दमदार भूमिका साकारली या चित्रपटामध्ये.
3: अवीट गोडीच्या गीतांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका उद्या सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन

0: IR ॲपवर।
1: कोल्हापूर दर्पणमध्ये आपलं पुन्हा स्वागत। पावसामुळे कांदा बटाट्याच्या आवकीसह मागणीमध्ये घट। पावसामुळे शाहू मार्केट यार्डातील कांदा बटाटा घाऊक बाजारपेठेत कांद्याची आवक आणि मागणीत घट झाली आहे। त्यामुळे कांद्याचे भाव घसरले आहेत। यात 50 ते 270 रुपये 10 किलो असा घाऊक भाव आहे। भक्ती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीही कोल्हापूरकरांच्या प्रतिपंढरपूर वारीतून स्वच्छतेचा नवा आदर्श। कोल्हापूरकरांना नंदवाळच्या प्रतिपंढरपूर वारीची वेद लागले आहेत। यंदा 25 जुलैला होणारी ही वारी स्वच्छतेची वारी म्हणूनही आता नवा आदर्श निर्माण करीत आहे। ही वारी करताना भक्ती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जपली जावी हाच स्वच्छता वारीचा मुख्य उद्देश आहे। काही व्यक्ती, संस्था आपापल्या परीनं ही सेवा प्रत्येक वर्षी देतातही, पण अशा सर्वच घटकांसोबत लोकसहभागातून स्वच्छतेची वारी आणखी व्यापक होणार आहे। संयोग प्रशासनाबरोबरच कोल्हापूरकरांमध्ये वारी आणि मार्गावरील रस्ते, रिंगण सोहळ्याची ठिकाणे स्वच्छ ठेवण्यात

बांधिलकी ही कोल्हापूरकरांच्या प्रतिपंढरपूर वारीतून स्वच्छतेचा नवा आदर्श. कोल्हापूरकरांना नंदवाच्या प्रतिपंढरपूर वारीची वेध लागले आहेत. यंदा 25 जुलैला होणारी ही वारी स्वच्छतेची वारी म्हणूनही आता नवा आदर्श निर्माण करीत आहे. ही वारी करताना भक्ती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जपली जावी हाच स्वच्छता वारीचा मुख्य उद्देश आहे. काही व्यक्ती, संस्था आपापल्या परीनं ही सेवा प्रत्येक वर्षी देतातही, पण अशा सर्वच घटकांसोबत लोकसहभागातून स्वच्छतेची वारी आणखी व्यापक होणार आहे. संयुक्त प्रशासनाबरोबरच कोल्हापूरकरांमध्ये वारी आणि मार्गावरील रस्ते, रिंगण सोहळ्याची ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचा संस्कार या निमित्ताने होत आहे.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची पायाभरणी. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता. आणि महाराष्ट्रात मुंबई, पुण्यासह विविध जिल्ह्यात पावसाचा कहर. केरळमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर जात आहेत. पहिल्या टप्प्यात ते इंडोनेशियाला भेट देतील. उभय देशांमध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी पातळीवरील संबंध प्रस्थापित झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची पहिलीच द्विपक्षीय भेट आहे. या भेटीत ते इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी चर्चा करतील. तसेच योग्याकार्ता या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहराला मोदी भेट देणार आहेत. तिथल्या प्रबंधन मंदिराच्या संवर्धनाच्या कार्यात उभय देश सहकार्य करणार आहेत. पंतप्रधान भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत. त्यानंतरच्या 2 टप्प्यात पंतप्रधान 8 तारखेला ऑस्ट्रेलियाच्या आणि 10 आणि 11 जुलै दरम्यान न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्तानं आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन होणार आहे. त्यामध्ये 232 धान्य साठवण गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमीपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातील उती संवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओटॅग मोबाईल एप्लिकेशन, तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्याशी संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलच्या लोकार्पणाचा समावेश आहे. त्याशिवाय सहकार सीबीएस आणि सहकार सहयोगी या 2 प्रमुख उपक्रमांचा शुभारंभ शहा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बियाणं प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती मर्यादित आणि भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे ICAR दरम्यान सामंजस्य करारही होणार आहे. स्वित्झर्लंडमध्ये आज होणाऱ्या ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरण या विषयावरील 9व्या आंतर सरकारी तज्ञ गटाच्या सत्राचं अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास गटाकडून 2 दिवसांचं हे सत्र आयोजित केलं आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणातील आगामी मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित या सत्रांमध्ये सदस्य देश, आंतरराष्ट्रीय संस्था, ग्राहक संरक्षण प्राधिकरण, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ आणि इतर संबंधित घटक एकाच व्यासपीठावर येणार आहेत. भारताच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे या सत्राचं अध्यक्षपद भूषवतील. ब्रिक्स महिला कार्यगटाची 2 दिवसीय बैठक आजपासून केरळमध्ये सुरू होत असून भारत परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी एकत्रितपणे विविध क्षेत्रातील महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. आसाममध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांच्या 2 दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी संस्थांचे प्रमुख आणि अधिकारी यात सहभागी होतील. संस्थात्मक सातत्य बळकट करणं आणि अंमली पदार्थ नियंत्रण संस्थांमध्ये कार्यचालन सहकार्य वाढवण्यावर यामध्ये भर देण्यात येणार आहे. अंमली पदार्थांशी संबंधित भविष्यातील धोक्यांना दिला जाणारा सामूहिक प्रतिसाद बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज जयंती आहे. त्यांना आदरांजली अर्पण करण्यात

करण्यासाठी 2 वर्षांच्या स्मरण उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून कोलकाता इथं आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी मुखर्जी यांचा 125 फूट उंच पुतळा कोलकाता इथं उभारला जाणार आहे. त्याचं भूमिपूजन आज करण्यात येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांची आज बैठक होणार असून त्यामध्ये विविध प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसह ट्रस्टला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात विशेष तपास गटाच्या तपासातील निष्कर्षांवरही चर्चा होणार आहे. या बैठकीत सचिव चंपतराय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं लोकप्रिय समाजमाध्यम इन्स्टाग्रामवरील सशुल्क जाहिरातींमध्ये बाल लैंगिक शोषण आणि गैरवर्तणूक मजकुराच्या वापरासंदर्भात कडक भूमिका घेत मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. या सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत करणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश या नोटीसीद्वारे दिल्याचं अधिकारिक सूत्रांनी सांगितलं आहे. यासंदर्भात मेटानं 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण द्यावं असंही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं बजावलं आहे. या मंचानं मध्यस्थ म्हणून सुरक्षा मार्गदर्शक तत्वाचं पालन केलं आहे की नाही याचा आढावा सरकार घेत आहे. युरोपात पोर्तुगालमध्ये ग्रीस आणि स्पेनमध्ये भडकलेले वणवे विझवण्यासाठी आगीचे शेकडो बंब काल रात्रीपासून शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पोर्तुगालमध्ये वणव्यामुळे लागलेली प्रचंड मोठी आग आटोक्यात आणण्यासाठी 3 दिवसांहून अधिक काळ संघर्ष सुरू असल्यानं स्पेन आणि इटलीनंही तिथं आता मदतीसाठी आपली पथकं पाठवली आहेत. ग्रीसमधल्या थेस्सालोनिकी शहरातील रिसायकलिंग प्रकल्प या आगीनं वेढल्यामुळे प्लास्टिक जळून विषारी वायू पसरला आहे. बावी नावाच्या चक्रीवादळानं अमेरिकेच्या पॅसिफिक बेटांना धडक दिली आहे. या वादळामुळे गुआम आणि नॉर्दर्न मारियाना बेटांवर सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. ताशी 290 किलोमीटर वेगानं हे वादळ पुढे सरकत आहे. बावी वादळ धोकादायक असून त्यामुळे मोठी हानी होण्याचा इशारा अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेनं दिला आहे. व्हेनेझुएलामध्ये नुकत्याच झालेल्या दुहेरी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या वाढून आता 3,342 वर पोहोचली आहे. 16,000 अधिक जण जखमी झाले असून 17,000 लोक विस्थापित झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी 80 तात्पुरत्या छावण्या स्थापन करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत राऊंड ऑफ 16 ब्राझीलला नॉर्वेकडून 2-1 असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ब्राझील स्पर्धेत 5 वेळा विश्वविजेता राहिला आहे. या पराभवानंतर ब्राझीलचा अनुभवी खेळाडू नेमार ज्युनियरनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ब्राझीलचा सर्वाधिक गोल करणारा हा खेळाडू म्हणून नेमार प्रसिद्ध होता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सार्बियाच्या नोवान जोकोविचनं रशियाच्या रोमन सफिउलिनचा पराभव करत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. रोमांचकारी ठरली ही लढत. 3 तास 26 मिनिटं चालली. या विजयामुळे जोकोविचचा हा ऑल इंग्लंड क्लबमधील 106वा एकेरी विजय ठरला असून त्याने रॉजर फेडररचा विम्बल्डन पुरुष एकेरीतील 105 सामने विजयाचा विक्रम मागे टाकला आहे. क्रिकेट आयसीसी महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता ठरला. अंतिम सामन्यात काल ऑस्ट्रेलियानं इंग्लंडच्या महिला संघाचा 7 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेला 151 धावांचा पाठलाग करताना 17 षटकं 1 चेंडूत ऑस्ट्रेलियानं 153 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीनं सर्वाधिक 64 धावा केल्या. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह कोकणाला पावसानं कालपासून झोडपून काढलं आहे. मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागानं अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून कोकणात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत मानखुर्द परिसरात एकाचाळी 3 घरं कोसळून 5 मुलांसह 1 महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत झाड पडण्याच्या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला. ठाणे पालघर जिल्ह्यातही पावसामुळे 2 जणांचा मृत्यू झाला. कोकणातही मुसळधार पाऊस सुरू असून रायगड जिल्ह्यातल्या कुंडलिका अंबा सावित्री पाताळगंगा या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे निवासी भागात पूरसदृश्य परिस्थिती आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली. दरम्यान मुंबई पुण्यात होणाऱ्या पावसामुळे मुंबई पुणे वाहतूक ठप्प झाली असून मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जुना मुंबई पुणे महामार्ग पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी पुण्या मुंबईचा प्रवास टाळावा असं आवाहन प्रशासनानं

0: केला आहे. केरळमध्ये कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून दक्षतेचा केशरी बावटा जारी करण्यात आला आहे. तर इतर सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची पायाभरणी. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता. आणि महाराष्ट्रात मुंबई, पुण्यासह विविध जिल्ह्यात पावसाचा कहर. केरळमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 8:41 झाले. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन. हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. जगात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला अगदी मनापासून वाटत असतं आपलं हित व्हावं, कल्याण व्हावं, भलं व्हावं, आपल्याला सुख शांती समाधान आनंद मिळावा, जमल्यास देवाचा साक्षात्कार व्हावा, यश मिळावं, असं प्रत्येकाला मनापासून वाटत असतं. परंतु त्याच्या वाट्याला दुःख, अपयश, अपकीर्ती वगैरे नको त्या गोष्टी येतात. त्याचं कारण जीवनविद्या असं सांगते, जीवन जगणं ही एक कला आहे आणि ती हस्तगत केल्याशिवाय माणसाला जीवनामध्ये सुख शांती समाधान यश मिळणं शक्य नाही. जीवनविद्येच्या या सिद्धांताप्रमाणे मानवी जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान जर कशाला असेल तर ते विचारांना, किंवा आपण ज्याला चिंतन म्हणतो त्याला. जीवनविद्या असं सांगते की जीवनाचं वाळवंट करण्याचं किंवा नंदनवन करण्याचं विलक्षण सामर्थ्य चिंतनामध्ये आहे. चिंतनाचं सामर्थ्य प्रचंड आहे हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आपण तेच तेच विचार मनामध्ये जेव्हा घोळवतो तेव्हा त्याला चिंतन असं म्हणतात. जगातील सर्व लोक चिंता करण्यामध्ये पटायत आहेत. चिंता करणं हा जवळजवळ सर्वांचाच स्वभाव बनलेला आहे.

चिंता करण्याचा जो स्वभाव आहे त्याला अनिष्ट चिंतन असं म्हटलं जातं. आता इष्टचिंतन कशाला म्हणायचं? चांगले विचार मनात घोळवत ठेवणं याला इष्टचिंतन असं म्हणतात, आणि चांगले विचार मनामध्ये घोळवणं याला जीवनामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. डेल कार्नेजी नावाचा इंग्लिश फिलॉसॉफर असं म्हणतो, द ग्रेटेस्ट प्रॉब्लेम, इन फॅक्ट द ओनली प्रॉब्लेम यू हॅव टू डील विथ इज चूझिंग द राईट थॉट्स. If you can do this, you will be on the high road for solving all your problems. म्हणजे जीवनामध्ये आपल्या प्रत्येक माणसाच्या समोर एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे, किंवा तोच एकमेव प्रश्न आहे, तो म्हणजे चांगले विचार निवडून काढून ते मनामध्ये घोळवणं. पण आज सर्वसाधारणपणे कुणालाच हे जमत नाही. त्याचं कारण असं, अनिष्ट विचार करण्याची सवय, चिंता करण्याची सवय माणसाला लागलेली आहे. पण शुभचिंतन, ईश्वर चिंतन करण्याची सवय माणसाला लागत नाही असा सर्वांचा अनुभव आहे. पण हे जमवून आणल्याशिवाय जमत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. चांगली गोष्ट जमवावी लागते, वाईट गोष्ट जमवावी लागत नाही, ती आपोआप जमते. आणि म्हणून चांगले विचार मनामध्ये घोळवणं, म्हणजे ज्याला आपण चिंतन असं म्हणतो, ते करणं आवश्यक आहे. आणि हे होण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्याला तशी संगती पाहिजे. वाईट लोकांच्या संगतीमध्ये वाईट विचार येतात, तर चांगल्या लोकांच्या संगतीत चांगले विचार येतात. म्हणून माणसानं नेहमी चांगल्या विचारांच्या संगतीत राहिलं पाहिजे, चांगला विचार करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे, चांगल्या विचारांची जोपासना केली पाहिजे, चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, ईश्वराचं चिंतन केलं पाहिजे, म्हणजे मनामध्ये सतत चांगले विचार येत राहतात. आणि हे चांगले विचार माणसाला जीवनामध्ये सर्व काही चांगलं चांगलं जे आहे ते मिळवून देण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून जीवनविद्या सांगते, विचार हा ईश्वर आहे, विचार हा ईश्वर आहे. फर्स्ट देर वॉज अ थॉट अँड थॉट वॉज गॉड, असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. विचार हा ईश्वर असल्यामुळं ईश्वरामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती विचारामध्ये सुद्धा आहे, म्हणून आपण तिला विचारशक्ती असं म्हणतो. आता शक्ती म्हटली की त्यामध्ये दोन्ही सामर्थ्य असतं, चांगलं करण्याचं, वाईट करण्याचं, भलं करण्याचं, वाटोळं करण्याचं. शक्ती म्हटली की दोन्ही आलं. इलेक्ट्रिसिटी ही शक्ती आहे, ती दोन्ही करू शकते, वाईट आणि चांगलं. तसं विचारशक्ती दोन्ही करू शकते. माणसाच्या जवळ ही विचारशक्ती आहे, पण या विचारशक्तीचा वापर कसा करायचा हे माणसाला न कळल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये गोंधळ, वादळ निर्माण झालेलं आहे. म्हणून यासाठी जीवनविद्या असं सांगते की तुम्ही सुंदर विचार करायला शिका, सुंदर विचारांची जोपासना करायला शिका. परमेश्वराची उपासना म्हणजे चांगल्या विचारांची जोपासना, हे पहिलं लक्षात ठेवा. आणि हेच लोकांना ठाऊक नाही. लोक पूजा अर्चा करतात, तीर्थयात्रा करतात, व्रतवैकल्य करतात, उपास तपास करतात, पण विचार वाईट. जीवनविद्या सांगते, तुम्ही फक्त चांगला विचार करा, चांगलं शुभचिंतन करा, म्हणजे सर्व काही भलं होईल. यासाठी मग बाकीच्या त्या काही गोष्टी करण्याची गरज नाही. एवढं प्रचंड सामर्थ्य या शुभचिंतनामध्ये आहे. आणि म्हणून हे शुभचिंतन आपण अट्टहासानं केलं पाहिजे. कर आणि पहा म्हणजे कृपा. आम्ही जे सांगतो ते तुम्ही करा आणि काय होतं ते पहा. आम्ही जी विश्व प्रार्थना निर्माण केलेली आहे ती काय आहे ती पहा. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही विश्व

0: प्रार्थना कोणी म्हणावी, त्याला धर्माचं, जातीचं, पंथाचं, वंशाचं, भाषेचं कसले बंधन नाही. कोणीही ही प्रार्थना म्हणावी आणि आपलं कल्याण करून घ्यावं, अशी ही विश्व प्रार्थना विश्व कल्याणासाठी आहे हे आपण लक्षात ठेवायचं. जर बारकाईनं तुम्ही ही प्रार्थना बघितलीत तर तुमच्या ध्यानात येईल की या प्रार्थनेमध्ये सुंदर विचार आहेत. इट इज ए गोल्ड माइन ऑफ गोल्डन थॉट्स असं मी तिचं वर्णन करतो. ही प्रार्थना म्हणजे सोन्याची खाण आहे, कारण त्यामध्ये सर्व सोन्याचे विचार भरलेले आहेत. निवड करूनच तुमच्या पुढ्यामध्ये ही प्रार्थना ठेवलेली आहे. तुमचं काम एवढंच की ही प्रार्थना म्हणायची आणि आपलं कल्याण साधायचं. ही प्रार्थना तुम्ही जर म्हटलीत रिकामपणे, मिनिट टू मिनिट आणि रात्री झोपताना 108 वेळा, अशी ही प्रार्थना करण्याची तुम्ही एकदा सवय केलीत की ही प्रार्थना हळूहळू बहिर्मनातून अंतर्मनात जाईल, कॉन्शियस माइंडमधून सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल. डॉक्टर मर्फी एका ठिकाणी म्हणतात, ॲज सून ॲज युअर सबकॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट्स एनी थॉट ऑर एनी आयडिया, इट प्रोसीड्स टू पुट इट इन टू अ फॅक्ट. इट यूजेस ऑल इट्स माइटी रिसोर्सेस टू दॅट एंड अँड मोबिलायझेस ऑल द मेंटल अँड स्पिरिच्युअल लॉज ऑफ युअर डीपर माइंड. म्हणजे एकदा बहिर्मनातून अंतर्मनामध्ये ही प्रार्थना गेली, चांगले विचार गेले, चांगली सूचना गेली, चांगले संकल्प गेले आणि ते अंतर्मनानं एकदा पकडले की तुमची जी प्रार्थना किंवा तुमची जी इच्छा ती साकार करण्याचं, फलद्रूप करण्याचं प्रचंड सामर्थ्य या अंतर्मनामध्ये आहे. आणि म्हणून ही प्रार्थना तुम्ही म्हणत रहा. एकदा का तुम्हाला अंतर्मनाचा प्रभाव काय, बहिर्मनाचा प्रभाव काय याचं शास्त्र समजलं, मग या प्रार्थनेचं महत्त्व तुम्हाला कळेल. आज आमच्या जीवनविद्या मिशनमध्ये अनेक लोकांना या प्रार्थनेची अत्यंत उत्तम उत्तम फळं प्राप्त झालेली आहेत. प्रार्थनेचं प्रचंड सामर्थ्य त्यांच्या अनुभवाला आलेलं आहे. अशा या प्रार्थनेनं प्रत्येकाचं कल्याण तर होईलच, कुटुंबाचं, समाजाचं, राष्ट्राचं कल्याण होईल आणि विश्वाचंही कल्याण होईल असं सामर्थ्य या विश्व प्रार्थनेमध्ये आहे. आणि म्हणूनच ही प्रार्थना म्हणून पहा आणि काय होतं त्याचा अनुभव प्रत्यक्षच घ्या. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
5: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
6: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: शंभू शंकराचं गौरवगीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. रसिक हो, सकाळचे ठीक 9 वाजलेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: रसिक श्रोते हो, नमस्कार.

0: हे होतं लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या युगलस्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. चित्रपट होता बेताब.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का. मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट.
2: 1,00,000 द्या वाचाल.
1: इतके पैसे.
2: बरं ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे. लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस बँक RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.

0: सहकारांसमवेत लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं शैलेंद्र यांचं. संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी. चित्रपट होता बरसात.
1: श्रोते हो, आज माझे जीवन गाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भिवाजी काटकर यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम माझे जीवन गाणी.

0: हे होतं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या युगल स्वरातलं मोहरा चित्रपटातलं गीत. आपण ऐकत आहात गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: आणि प्रेक्षकाच्या मनामध्ये राज्य करणारा एक चित्रपट होता. यातले सर्व गीत काही कलावंत होते. अशोक सर्वांनी खूप अशी दमदार भूमिका साकारली या चित्रपटामध्ये.
2: अवीट गोडीच्या गीतांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका उद्या सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

कुमार सानू आणि अलका यांनी यांच्या युगल स्वरातलं बाजीगर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात गीत बहार, हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: कहो ना प्यार है या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रसिक हो, या गीताबरोबरच गीत बार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सांगता होत आहे. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9:30 वाजलेत. ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय?
4: तात्या दाढ लई दुखालिया म्हणजन लावून बसलोय.
3: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
4: वय दातासाठी एक नंबर.
5: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.
6: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. ऐकूया श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम स्नेहांकित. स्नेहांकितच्या सर्व रसिक श्रोत्यांना दादाचा नमस्कार. ऐकूया पहिलं पत्र काय म्हणते. गुरुवार दिनांक 25 जून रोजी गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत त्यांच्या चित्रपटातील गीतं प्रसारित केली. याबद्दल खूप खूप धन्यवाद. सादर झालेली सर्वच गीतं सध्याच्या तरुणाईला आवडणारी होती. आम्हा रसिकांना जुन्या हिंदी चित्रपटातील गीतं आवडतात. जुनी गाणी किती वेळ ऐकली तरी ती पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. तरीही या औचित्य साधून हे गीत सादर केल्याबद्दल आकाशवाणीला धन्यवाद. रमेश घोरपडे हुपरी, विनायक कुंभार तळंगे, शिवानी कांबळे अलाहाबाद, शीला स्वप्नील कोणीराम परीट, दीपाली अमोल सुला, एकनाथ निकांबळे, मोजे सांगाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. त्याचबरोबर हे पत्र पाठवले या श्रोत्याने. 23 जून रोजी सकाळी 11:10 प्रसाद दादा यांनी सादर केलेला गाणं मनातला हा कार्यक्रम खूप खूप चांगला वाटला. श्रोत्यांच्या मनमोकळ्या गप्पा आणि प्रसाद दादांनी त्यांना बोलतं केलं त्यापासून आम्हाला वाटलं की आम्हीसुद्धा या कार्यक्रमात त्यांच्यासोबत गप्पाच मारत आहोत असाच अभिप्राय. आणि दुसरा लिहिला आहे, शनिवार दिनांक 27 जून रोजी सकाळी ईशा वैकुळ यांच्या निवेदनातून साकार झालेलं संगीतमय कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. सकाळी 9 गीत बहा हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि मनाला ताल धरायला लावणारा होता. तसेच सकाळी 10 आपकी पसंत या कार्यक्रमातून अनेक श्रोत्यांना पोच मिळाली त्याबद्दल आकाशवाणीचे धन्यवाद. हे दोन्ही पत्राचे श्रोते आहेत रेखा सागर साबळे, सरिता शांताराम पाटील, लता गोपाळ भोसले, रेखा बाळू तिप्पे, दीपाली नंदकुमार तोडकर, अनिता मारुती देशमुख, किरुताई शांताबाई तिप्पे, सुरेश रामू साबळे, दत्ता गोरे, रघुनाथ चिंत्रे, आनंदा गायकवाड, तमलाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. तर रसिका हो, या पत्रांबरोबरच स्नेहांकित हा कार्यक्रम समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार. स्नेहांकित हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया सतर्कतेचा इशारा. आज 6 जुलै 2026 रोजी सकाळी 6 कोदे लघु पाटबंधारे तलाव तालुका गगनबावडा 100% भरला आहे. सरस्वती आणि कुंभी नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसंच सदर धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असल्याने पर्यटकांना येण्यास बंदी आहे. कोल्हापूर पाटबंधारे विभाग, उत्तर कोल्हापूर. 6:07 म्हणजे आज सकाळी 7 राजाराम मंदिराची पाणी पातळी 32 फूट 11 इंच इतकी होती. विसर्ग 33,562 क्युसेक्स. नदी इशारा पातळी 39 फूट, धोका पातळी 43. जिल्ह्यातील 42 बंधारे पाण्याखाली आहेत. सतर्कतेचा इशारा आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. ऐकूया एक निवेदन.
7: नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर, याद्वारे आपणा सर्वांना आवाहन करते की महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी धनादेश अनादर प्रकरणे यासाठी विशेष लोकअदालतीचे आयोजन केले आहे. हे विशेष लोकअदालतीचे आयोजन दिनांक 18 जुलै 2026 व 21 नोव्हेंबर 2026 रोजी करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील माननीय उच्च न्यायालय, सर्व जिल्हा व तालुका न्यायालय येथे जे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टची प्रकरणे 138 अंतर्गत प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व वाद प्रकरणे सामंजस्याने मिटवण्याकरता विशेष लोकअदालतीचे आयोजन केले आहे. तरी मी याद्वारे सर्वांना आवाहनित करते की न्यायालयातील प्रलंबित असलेली 138 ची प्रकरणे विशेष लोकअदालतीमध्ये समझोत्याने निपटारा करण्याकरिता आपली प्रकरणे

0: प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा, तसेच दाखलपूर्व प्रकरणांबाबत नजीकच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे अर्ज करावा आणि या विशेष लोकअदालतीमध्ये आपल्या प्रकरणांचा सामंजस्याने व तडजोडीने निपटारा करावा. मग वाट कसली पाहताय, चालून आलेल्या संधीचा त्वरित लाभ घ्या आणि परस्परातील वादांना पूर्णविराम द्या. माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर आणि आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ.
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीत.

गीत गाती ज्ञानेश्वर या नाटकातलं प्रसाद सावकार यांनी गायलेलं नाट्यपद आपण ऐकलं. नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

रजनी जोशी यांनी गायलेलं मृच्छकटिक या नाटकातलं पद आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया माणिक वर्मा यांनी गायलेलं वाहतोही ध्रुवांची जोडी या नाटकातलं पद.

माणिक वर्मा यांनी गायलेली वाहतो ही ध्रुवांची जोडी या नाटकातलं पद आपण ऐकलं. रसिक हो, या नाट्यपदाबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:30 वाजलेत.

0: आपल्या सोबत आहेत भिवाजी काटकर आणि त्यांचं जीवनगाणं काय आहे ते आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार सर, तुमचं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: तुम्ही मूळचे कुठले, मूळचं गाव तुमचं कुठलं?
1: माझं मूळचं गाव पोहाळे तरपाळते, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. अगदी निसर्गाच्या कुशीमध्ये असं आमचं गाव आहे.
0: अरे वा, छान. खरं तर तुम्ही हे सांगितल्यावर तो निसर्ग दिसला, कारण बघितलेलं आहे हे तुमचं गाव. त्यामुळं तुमचं बालपण, शालेय शिक्षण वगैरे सगळं तिथंच झालं?
1: हो, सगळं त्याच गावामध्ये, पोहाळेमध्येच झालेलं आहे.
0: मग त्या आठवणी आम्हाला काही सांगा, तुमचं लहानपण कसं होतं, शाळा, शिक्षक, कुटुंब?
1: हो, खरंच ते लहानपण आठवत असताना अगदी बालपणामध्ये गेल्यासारखं वाटतंय. कारण शाळेमध्ये जात असताना शाळेचं नाव त्यावेळी जीवन शिक्षण विद्यामंदिर असं होतं. आता जीवन शिक्षण हे गेलेलं आहे, फक्त विद्यामंदिर राहिलेलं आहे. थोडी खंत वाटते, पण बालपणीच्या आठवणी सांगत असताना अगदी त्या शाळेमध्ये आम्ही जात होतो, त्यावेळा जीवन शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जात होतं. मग ते वर्गामध्ये जायचं, प्रत्येक शनिवारी आम्हाला खरं तर ते शेणानं आमची वर्गखोली सारवायला लागायची.
0: बर.
1: आणि तिथं आम्हाला जीवनामध्ये कष्ट करण्याचं बाळ कडू या कामातून मिळालं असं त्यावेळेचं ते शिक्षण होतं. आणि त्यावेळी खरं शेणामध्ये हात घालायला नको वाटत होतं, शेतकरी कुटुंब असताना सुद्धा. पण पहिलं शाळेमध्ये आम्हाला ते शेण हातात धरायला लावलं आणि मग घरी आल्यानंतर गोठ्यातलं शेण काढायला लागलं. अशा पद्धतीचं जीवन शिक्षण हे आम्हाला त्या शाळेमधून मिळालेलं आहे.
0: बर. हा किती सालचा कालावधी याबद्दल सांगताय तुम्ही, म्हणजे तुमचं बालपण?
1: साधारणपणे 1972 साली मी पहिलीला दाखल झालो आणि हा किस्सा आहे माझा इयत्ता दुसरीतला.
0: बर बर.
1: 1973 साला मला हा अनुभव आमच्या पाटील गुरुजींनी त्यावेळा दिला.
0: हा हा. अरे वा, तुमचं कुटुंब कसं होतं, म्हणजे घरातून शिक्षणासाठी पाठिंबा म्हणा किंवा शिकलं पाहिजे आपण, हे जे काही होतं ते त्याबद्दल काय सांगाल?
1: खरं तर आमचे आजोबा वडील हे आमची एकत्र कुटुंब पद्धती होती. जवळजवळ 24 माणसं आम्ही एकत्र होतो आणि त्या घरामध्ये माझी बहीण मोठी आणि मी 2 नंबरचा. पण मला थोडा वडिलांच्यामुळं आणि सहकाऱ्यांच्यामुळं तालमीत खेळाचा जास्त नाद होता आणि मी शाळेत जायच्या अगोदर खरं तर तालमीमध्येच दाखल झालेलो होतो. मारुती लक्ष्मण कुंभार म्हणून माझे वस्ताद, आजही ते हयात आहेत, त्यांनी मला व्यायामाचं बाळकडू दिलं आणि 2 वर्षे त्यांच्याच घरी राहून मी ते तालमीत जात होतो. आणि मग आजोबांनी मला खरं तर इकडे शाळेकडे वळवलं. आजोबा म्हणले अगोदर शाळा शिकायची आणि मग तालीम करायची, पहिलं शाळेत जायला पाहिजे आणि मग त्यांनी मला आणून बोटाला धरून शाळेत घालवलं.
0: आता तुम्ही उल्लेख केलात की तुमची मोठी बहीण आणि 24 जणांचं तुमचं कुटुंब.
1: हो,
0: तर कुटुंबातली लहानपणीची काही आठवण, प्रसंग काही आहे का सांगण्यासारखा?
1: खूप चांगले चांगले आहेत. आमची मधली चुलती जिला आम्ही आऊ म्हणत होतो, त्यांनीच आम्हाला खरं तर घडवलं. आईपेक्षाही जास्त त्यांनी आम्हाला घडवलं, सांभाळलं. एकदा मी रुसून आमच्या जनावराच्या छपरामध्ये बसलो होतो मी जेवणार नाही म्हणून, तर तिनं मला उचलून आणलं आणि सांगितलं तू जेवलास तर मी जेवणार नाही, तर जेवणार नाही.
0: अरे वा, किती छान.
1: आणि मग हे एकत्र कुटुंबातली जी पद्धती होती ती आत्ता खरं तर या लोकांना कळायला पाहिजे की आपण कशा पद्धतीनं राहायला पाहिजे ते.
0: बरोबर.
1: माझ्या आत्ताही डोळ्यातनं पाणी आलं आऊचं नाव काढल्यानंतर. आऊ या शब्दाचा अर्थ खरं तर तिनं आम्हाला दिला. कारण कुटुंबातली जी व्यक्ती अशी असते की ज्या कुटुंबाला सांभाळून स्वतः जगत असते तिला आऊ म्हणत होते आणि ती तशीच आमची आऊ होती. आणि म्हणूनच का कोणास्तव तिला आऊ म्हणत होतो आम्ही सगळेच. तिनं आम्हाला या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहायला शिकवलं. आणि एक प्रसंग मला आठवतोय की मी थोडा मोठा झालो होतो, मला वाटतंय 6वी 7वीला होतो, आणि त्यावेळेला आमच्या घरामध्ये असं काही आजोबांचे आणि हे या चुलतीचे म्हणजे आऊ म्हणतात यांचे थोडेच थोडे वाद व्हायला म्हणून विभक्त राहायचा विचार आला होता. आणि त्यावेळी मात्र मी हट्ट धरला की ज्यावेळा मी तालमीतनं परत आलो त्यावेळा असे भांडी वगैरे सगळी वेगळी ठेवलेली होती आणि ती वेगळी ठेवल्यानंतर आल्यानंतर मला म्हणाली आता तू तिकडे जेवायचं. आणि असं सांगितलं तर म्हटलं का, तर म्हणाली आता आपण वेगळे राहायचं आहे. आणि मग मी म्हटलं तुम्ही एकत्र राहिला तरच मी जेवणार नाही, तर मी जेवणार नाही. असं 2 प्रसंगांना ते कुटुंब परत एकत्र, मी लहान असून एकत्र राहिलो आणि तिथून पुढे 10 वर्षे आम्ही एकत्र होतो.
0: अरे वा वा, खूप छान खूप छान. हा जिव्हाळा, ही आपुलकी, हे माया प्रेम तुम्हाला तुमच्या कुटुंबियांच्याकडनं

श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। या कार्यक्रमातून आपण वेगवेगळ्या व्यक्तींच्या जीवन कहाणी जाणून घेत असतो, त्यांच्या आयुष्यातले बरे वाईट प्रसंग यातून नव्यानं काही शिकत असतो, धडा घेत असतो, आपलं जीवनही घडवत असतो। तर याच पद्धतीनं काही छान छान गोष्टी जाणून घेण्यासाठी, प्रसंग अनुभव ऐकण्यासाठी आज

0: आणि तुम्ही जे म्हणताय की काकी असून तुम्हाला हे मिळालं त्याबद्दल छान वाटतंय. खरं तर भावंडांच्या बद्दल काय सांगाल? बहिणीचा तुम्ही मग अशी उल्लेख केला, तुम्ही एकूण भावंड किती?
1: हो, तसं एकूण भावंड आम्ही 4, 2 बहिणी आणि 2 मुलं, पण सगळी एकत्र म्हटलं तर आम्ही आता ज्याला आऊ म्हणतो त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी, आणि जी आमची माई म्हणतो तो ज्या धाकट्या चुलती त्यांना 2 मुलंच फक्त होती.
0: हे सगळं म्हणजे तुमचं हे भावंडांचं जिव्हाळा, भावंडांच्यातलं प्रेम असेल किंवा त्यातल्या काही गमती जमती काही आहेत का सांगणार?
1: खूप आहेत. मला वाटतं आम्ही आमच्या घरामध्ये 3 पंगत असे पडायच्या जेवणासाठी, अगोदर लहान मुलांची, मग मोठ्या माणसांची आणि मग स्त्रियांची, अशा पद्धतीनं, कारण घर तसं असं वाडावाजाच होतं. पण त्यामध्ये खोल्या खोल्या झाल्या कारणानं मग हे अशी पंगत पडायची, आणि त्यामध्ये एक असं जिव्हाळा असायचा. ही अशी आम्ही भावंड एकत्र बसलो जेवायला की ते चुलत सख्खे असा काही भेदभाव नसायचा. आणि मग माझ्याजवळ बसायला आमचा धाकटा भाऊ धडपडायचा ईश्वर म्हणून, का तर मी भात खात नव्हतो. आणि त्यावेळेला भात वाढत असताना मर्यादित असायचा, भाकरी भरपूर असायची पण भात मर्यादित असायचा. तो भात वाढायसाठी मग आमचा तो लहान भाऊ, त्याला भात जास्त आवडायचा. मग ते आम्ही चुलत भावंड सगळी अशी एकत्र बसलेला असताना मग आबाचा भात कोण आला असं व्हायचं, आणि मग ते आम्ही एकमेकाला शेअर करत होतो, आणि ती भावंड असं मजेत अगदी असं आम्ही जेवत होतो.
0: छान, म्हणजे हे अगदी खेळमेळीचं वातावरण अजूनही तुम्हाला लक्षात आहे. आता मगाशी तुम्ही थोडक्यात उल्लेख केलात की शाळेत जायच्या आधी 2 वर्ष तुम्ही कुस्तीची आवड म्हणून त्या वस्तादांच्याकडे राहिलात.
1: हो हो,
0: म्हणजे आपलं घर सोडून ते वय लहान इतकं की 4-5 वर्ष वयाचं.
1: हो हो, 5 वर्ष वयाचं
0: असताना त्यातला काही प्रसंग, काही आठवण तेव्हाची? लहान वय होतं पण तरी काही आहे का?
1: हो आहे, खूप लहान होतो, 5 वर्षाचं काहीतरी असेल असं. ते दिवस रात्रभर त्यांच्या घरी राहायचं, अगदी म्हणजे सी सू कपडे बदलणे, आंघोळ घालणे, हे सुद्धा आमच्या त्या मारुती लक्ष्मण कुंभार या वस्तादांनी माझं केलेलं आहे. त्यावेळी त्यांचं लग्न झालेलं नव्हतं आणि ते दोघ जण भाऊ भाऊ आणि मी त्यांच्यामध्ये राहायला असायचं. ते प्रल्हाद कुंभार म्हणून बापूजी म्हणतो तो, तेही तिथं त्यावेळा तालमीमध्ये झोपायला असायचे. मारुती लक्ष्मण कुंभार खूप चांगले, त्यांनी माझं जसं आई वडील माझी सेवा करतात अशी या पद्धतीनं लहान मुलांची माझी सेवा त्यांनी केलेली आहे, आणि त्यांनीच मला या तालमीमध्येही घडवलं. अगदी कुस्ती असेल, दांडपट्टा असेल, लेजिम असेल, पाठीमागच्या पुढच्या ताजव्यावरच्या उड्या असतील, हे त्यांनी मला शिकवलं.
0: अरे वा,
1: त्यांच्या हाताखालीच शिकवलं.
0: हे नंतर म्हणजे हे सुरुवातीचं तिथं थोडा 2 वर्ष शिकल्यानंतर ह्या बाकीच्या गोष्टी तुम्ही जे म्हणलात की दांडपट्टा वगैरे, हे नंतर पुढे होत,
1: हे शालेय जीवनामध्ये तालीम बंद झाली नाहीच. अगदी मला एक मुलगा झाला तरी मी तालमीत व्यायाम करत होतो.
0: अरे वा, बापरे, खूप मोठा अनुभव आहे त्या ह्याच्यातला, पण जाणून घेऊया आपण पुढे. पण मी म्हणते की 6 वर्षानंतर तुम्ही शाळेत जायला लागलात, शाळा सुरू झाली.
1: बरोबर.
0: तिथले शिक्षक, किंवा ते प्राथमिक शिक्षण असेल, नंतर हायस्कूलचं शिक्षण असेल, यातल्या काही आठवणी?
1: प्राथमिक शिक्षक मध्ये चव्हाण गुरुजी म्हणून आम्हाला शिक्षक होते, कोतळीचे, खूप चांगले, खूप मायाळू. तसे सगळेच शिक्षक मला आजही आठवतात, पाटील गुरुजी, जाधव गुरुजी, शिंगे गुरुजी, चव्हाण गुरुजी, खाबडे गुरुजी 7 आले, आणि मिसाळ गुरुजी. से एवढे शिक्षक आम्हाला होते, पण त्यात लळा लावला आम्हाला शाळेचा तो चव्हाण गुरुजीने. खूप चांगल्या पद्धतीनं, अगदी मायेनं, जवळ घेऊन, प्रसंगी मांडीवर घेऊन त्यांनी मला शिकवलं. मला आठवतंय की एकदा मी त्यांच्या खुर्चीवरती जाऊन बसलेलो होतो. ते म्हटले मोठं झाल्यानंतर तिथं बसायचं, आता मी तिथं बसणार आहे. आणि त्यांनी हळूच उचलून मला टेबलावरती ठेवलं आणि मग पुढे ते शिकवायला सुरू केलं. असे काही प्रसंग खूप चांगले
0: अजूनही लक्षात आहेत. प्राथमिक शिक्षण गावात झालं असेल तुमच्या, पण नंतर कुठं झालं हायस्कूलचं शिक्षण?
1: हा, प्राथमिक शिक्षण गावात झालं. अगदी 8 आम्ही निगवे आणि वडणग्याच्या मध्ये ज्योतिर्लिंग हायस्कूल नावाची शाळा आहे, त्या शाळेमध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची शाळा, खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण आम्हाला तिथंही मिळालं. तिथले शिक्षकही आज मला आठवत आहेत, मग जमादार सर असतील, जाधव सर असतील, गुरु सर असतील, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्याध्यापक जे होते, जसं कुटुंब प्रमुख असावा तसे ते शिरगुप्पी सर म्हणून होते.

0: चांगल्या पद्धतीचं आम्हाला त्या ठिकाणी शिक्षण मिळालं.
1: तुम्ही शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालात, शिक्षक ही नोकरी केलीत किंवा पेशा म्हणूया आपण, पण त्याचं एक मूळ म्हणूया किंवा हा विचार यायचं कारण म्हणजे तुम्ही शिक्षण घेतलं त्यावेळचा काही प्रसंग किंवा काही आहे का तसं काही?
0: आहे. खरं तर कसं, हे जमादार सरच त्याला कारणीभूत आहेत. ते ज्या आधीपासून आम्हाला शिकवायला होते आणि 9वी मध्ये एक प्रसंग घडला. तालमीत खेळत असल्या कारणानं थोडासा वात्रट मी होतोच आणि त्यांनी ज्यादा तासाला काही गोष्टी घेत असताना त्यांनी आम्हाला सवय लावून ठेवलेल्या होत्या. बरोबर 10 वाजता शाळेत यायचं आणि मग ते टाइमचं एवढे काटेकोर होते की बरोबर 10 म्हणजे 10:01 जरी आला तरी शाळेचा दरवाजा बंद असेल वर्गाचा असं आम्हाला सांगितलेली सूचना दिली होती. आणि त्या ज्यादा तासाच्या पिरियडचं मला सेक्रेटरी केलेलं होतं आणि पहिल्याच दिवशी मी थोडा लेट आलो. 1-2 मिनिटच लेट होतो. मी वर्गाच्या पाठीमागच्या खिडकीतून बघितलं तर दरवाजा उघडा होता आणि मी बरोबर दरवाजामध्ये आलो आणि दरवाजा बंद झाला. आणि त्यावेळेला मी थोडस ते दरवाजा बंद करणाऱ्या मुलाला मी बाहेरून बोललो, ओरडलो आणि अक्षरशः दारावर धडकी मारून मी आत गेलो. मग आत गेल्यानंतर थोडीशी अशी वादावादी झाली त्याची आणि माझी. मग त्याला सांगितलं वर्गाचा सेक्रेटरी मी आहे आणि मी सांगेल त्या पद्धतीनं केलं पाहिजे आणि एवढ्यात सरांची एंट्री झाली. आणि मग सर म्हणाले, अरे त्याला बोलण्यापेक्षा तू वेळ पाळली असतीस तर. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की याच्यापेक्षा मी सांगितलं असतं असं, 1 मिनिट वेळ झालाय ना, ठीक आहे 5 मिनिटं उशिरा घ्या. आणि त्यावेळी ते मला तसं वाटल्यामुळे मला वाटलं की मी शिक्षक असतो तर मी असं सांगितलं असतं.
1: बर बर बर.
0: आणि हे कारण असं घडलं आणि मग तिथून पुढे मग शिक्षक व्हावं असंच वाटायला लागलं.
1: म्हणजे वाटायला लागलं आणि तुम्ही तसे
0: प्रयत्नही केले.
1: आता तुम्ही म्हणलात की कुस्ती किंवा तालमीत वगैरे जात होता त्यामुळे थोडं वात्रट होता असं म्हणलात, तर एकूणच शालेय जीवनामध्ये शिक्षण म्हणजे आपला अभ्यासक्रम जो असतो त्या व्यतिरिक्त तुम्ही असं ह्या खेळांमध्ये असेल किंवा सांस्कृतिक विभाग जो असतो त्यामध्ये काही केलं का किंवा तसं काही?
0: खूप काही गोष्टी संस्कृतीमध्ये केलेल्या आहेत. कुस्त्यांना तर अगदी जिथं यात्रा असतील यात्रेतल्या कुस्त्या असतात तिथेही उतरलो होतो. शेवटी ही जी चाचणी आहे या चाचणीला मला वाटतं मी 10वीला असताना या चाचणीला उतरलो होतो. पण अगदी 3-4 कुस्त्या मी मारल्या आणि सेमीफायनलच्या राऊंडला येणार या वेळेला एक खुपिऱ्याचा मुलगा होता त्याच्याकडून मी ती कुस्ती हारलो, नाहीतर मी उपमहाराष्ट्र केसरीपर्यंत पोहोचलो असतो असं वाटतंय.
1: अरे छान छान. आणि हरकत नाही, पण तेवढा कार्यकाल तेवढा कालावधी तुम्ही त्या खेळासाठी दिलात आणि तेवढं योगदान तुमचं आहे, इतक्या वर्षांचा अनुभव आहे हे म्हणायला हरकत नाही.
0: खूप कुस्तीची आवड होती आणि असंच एकदा भवानी मंडपमध्ये एक मल्लखांबपट्टू मल्लखांब करत होता आणि त्याच्या अगोदर फक्त ऐकून होतो मल्लखांब काय असतोय ते. आणि ते बघितल्यानंतर मला वाटायला, मला वाटतं 10वीची परीक्षा दिलेली होती मी आणि त्यावेळा ते मी तो खेळ त्याचा बघितला, त्यावेळा वाटलं की आपणही असा मल्लखांब करायला पाहिजे. पण दुर्दैव असं की मला मल्लखांब शिकवायला कोणीही भेटले नाही त्यावेळा. चाचपणी केली, शोधाशोध केला पण नाही सापडलं. ते स्वप्न अधुरं राहिलं. पण ते स्वप्न मात्र मी शाळेमध्ये पूर्ण केलं. मी कन्या विद्या मंदिर पोर्लिया शाळेमध्ये होतो, त्या शाळेमध्ये मी मुलींचा मल्लखांब घेतला.
1: अरे वा,
0: आसुर्ल्यामध्ये मुलांचा मुलींचा दोघांचाही घेतला.
1: अरे वा छान.
0: आणि मला सांगायला आनंद वाटेल की माझी एक विद्यार्थिनी, दोन विद्यार्थिनी तसं खरं म्हटलं तर म्हणजे स्टेट लेवल पर्यंत त्या मल्लखांबासाठी गेलेल्या होत्या.
1: अरे वा किती छान. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तुमच्याकडून ही गोष्ट होऊ शकली नाही पण तुम्ही विद्यार्थी असे घडवलेत की जे तुमचं नाव उज्ज्वल करणारे ठरले.
0: अगदी अगदी बरोबर. कारण माझे सहकारी प्रकाश ठाणेकर होते, यांनी मला तर इकडे हे वळवलं, म्हणजे तुम्हाला जमलं नाही तुम्ही मुलांच्या मध्ये करून घ्या. आणि ते मी तिथं त्या पोर्ल्याच्या शाळेमध्ये आसुर्ल्याच्या शाळेमध्ये प्रयत्न केला आणि त्या मुलांना स्टेट लेवल पर्यंत कसं न्यायचा प्रयत्न.
1: नक्कीच. मग आता हे तुमचं प्राथमिक हायस्कूलचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता तुम्ही शिक्षक या पदावर काम करताना विद्यार्थी कसे घडवलेत हे सांगितलं किंवा एक प्रसंग सांगितलं म्हणूया आपण, पण ती नोकरी लागण्यापूर्वी ते जे शिक्षण होतं म्हणजे बीएड डीएड जे काही असेल ते तुम्हाला इथं शहरात येऊन करावं लागलं असणार आहे. ते शिक्षण कसं, गाव तुमचं एकीकडे येऊन जाऊन करणं

0: असेल किंवा तिथलं शिक्षण जे काही 5-6 वर्ष झालं असेल तेव्हाच काही आठवणी प्रसंग काही सांगण्यासारखे?
1: हो आहेत. गाव आमचं 12 किलोमीटर वरती आहे.
0: बरोबर.
1: आणि मी सायकलवरून डीएड केलेला आहे.
0: अरे वा.
1: सायकलवरून ये जा करत होतो बापूसाहेब खराडे कॉलेज. खूप शिस्तप्रिय होते. सुधार सर म्हणून आम्हाला प्राचार्य होते तिथं. खूप शिस्तप्रिय होते. वरचा बटन कधीही निघालेला दिसला तर त्या विद्यार्थ्याला पनिशमेंट होणारच. इन्शर्ट बाहेर आलेला दिसला की शिक्षाही होणारच. अशा पद्धतीचं होतं. पण आमचं ग्रामीण वातावरण असल्या कारणानं आम्ही गावाकडे आलो की इन्शर्ट केलं की काय साहेब झालास काय असं टोमणे आम्हाला यायचं. मग काय करायचं, घरातून शिवाजी पुलापर्यंत येईपर्यंत आपला रेग्युलर, आणि तिथं आलं की इन्शर्ट करायचा आणि कॉलेजवरती जायचं, वरचा बटन बघायचं अगोदर आणि मग कॉलेजमध्ये प्रवेश करायचा. अशी शिस्त त्या कॉलेजवरती होती आम्हाला. खरं तर कष्ट करत तर आम्ही शिकलेलो आहे. त्या डीएडला असताना माझं आंबेवाडी या ठिकाणी शिलाई मशीन टेलरिंगचं दुकान होतं.
0: बर, तुम्ही स्वतः चालवत होता?
1: मी स्वतः चालवतोय, कटिंग करतोय आणि भावाला पण त्यामध्ये शिकवलं आणि तोही मला मदत करत होता.
0: हा, हे कसं काय? कारण शिक्षण घेणं, कुस्ती एक प्रकार ते एका बाजूला तुमचं चालू होतं, मूळचा घरचा व्यवसाय शेती हा होता आणि एकदम स्वतः काम ते करावं, हे कसं?
1: हो, टेलरिंग करावं ही आजोबांचीच इच्छा होती. ते मी 10वीची परीक्षा दिल्यास म्हटले तुला बाकी काय शिकायचं आहे ते शिक, पण स्वतःच्या पायावर उभारण्यात इतपत आम्ही तुला हा उद्योग सांगतोय हे तू शिकायचंस.
0: बर.
1: आणि त्याने मला 10वी झाल्यानंतर CCTC नावाचा एक कोर्स आहे, स्पेशली तो गव्हर्नमेंटचा कोर्स मला करायला लावला.
0: बरोबर.
1: तो महाद्वार रोडला सूर्यवंशी सर म्हणून होते आमचे, त्यांच्याकडे एक वर्ष शिकलो मी.
0: बर.
1: ती परीक्षा दिली, ते सर्टिफिकेट पण माझ्याकडे आजही आहे.
0: अरे वा.
1: आणि ते मग 10वी झाल्यानंतर आजोबा आता म्हटले हा हे झाले ना, आता मशीन टाका आणि शिवायला सुरुवात करा. कपडे शिलाईला सुरुवात केली आणि ती कपडे शिलाई सुरुवात करत करत त्याच पैशामध्ये आम्हाला डीएड करायला लागलं.
0: शिक्षण, बापरे, खरंच छान. म्हणजे स्वकमाईतून पुन्हा हे शिक्षण, एकतर तिथं काम करणं, 12 किलोमीटर सायकलवरनं प्रवास करत शहरात येणं आणि इथं येडचं शिक्षण घेणं, कीच प्रेरणादायीच आहे असं मी म्हणेन.
1: त्याच वेळचा तो प्रसंग आहे, देशपांडे सर आम्हाला समाज प्रबोधन हा विषय शिकवत होते आणि पाडवा हा सण होता आणि पाडवा सणाला कपडे शिलायची गर्दी भरपूर होती. मग रात्रभर शिवायचं, कटिंग करायचं, रात्रंदिवस हे चालूच होतं. अगदी 1-2 तास झोप मिळत होती आणि त्यात आमची परीक्षा आलेली होती. आणि कॉलेजमध्ये परीक्षा दुसऱ्या दिवशी होती, मी पेपर लिहिला, थोडा झोपेत झोपेत असाच लिहिला होता. पण समाज प्रबोधनचा हा विषय होता, त्या दिवशी पेपर होता आणि मला खूपच जागरण झालेलं होतं. पेपर लिहिला आणि 4 दिवसानंतर ते पेपर घेऊन देशपांडे सर वर्गात आले आणि मला विचारलं, माझा सिरियल नंबर त्यावेळेला 8 होता, मला विचारलं 8 नंबर कोण? मी काही बोललो नाही, थोडस घाबरलेलो होतो कारण काय झाले, पेपर मध्ये मोठी चूक झाली का काय असं वाटत होतं. पण मग मी थोडं घाबरत घाबरतच हातवरती केला आणि बाकी काही विशेष नाही म्हणले, पण माझ्या विषयामध्ये तुमचा पहिला नंबर आलेला आहे. क्या बात आहे म्हटलं, उडी मारायसारखं झालं. थँक्यू म्हटलं सर. तर म्हटले खूप छान लिहिलेलं आहे. सामाजिक अनुभव जे आहेत ते मी थोडे पुस्तकाच्या बाहेरचे लिहिलेले होते, त्यामुळे मला थोडी भीती वाटली होती चालतंय की नाही. त्यावेळी मात्र खात्री पटली की आपण
0: छान काहीतरी करू शकतोय, आपलं काम सांभाळून पुन्हा इतकं छान शिक्षणामध्ये सुद्धा प्रगती होतीये. नक्कीच हुरूप येतो आपण पुढे आणखी ते काम करायला. हे शिक्षण तुमचं पूर्ण झाल्यानंतर मग नोकरी पहिली कधी आणि कशी लागली?
1: नोकरीचा किस्सा थोडासा अवघड आहे, कारण पहिले ज्या वेळा आम्ही पासआउट झालो आणि लगेच निवड मंडळाची परीक्षा आली, पहिलीच आमची टीम, त्या परीक्षेला बसलो, पास झालो, मुलाखतीला नावं लागली, पण मुलाखतीमध्ये मी सिलेक्ट झालो नाही. का? ह्या बाकीच्या सगळ्या पद्धती. त्यानंतर पुढची परीक्षा आली आणि पुढची परीक्षा दिली, त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. आणि सिलेक्शन झाल्यानंतर मला त्याच्या अगोदर ती मी पंचायत समितीची इलेक्शन लढवलेली होती.
0: बापरे, म्हणजे पुन्हा राजकारणात?
1: पुन्हा राजकारणात आणि थोडंसं या समाजकार्यातून राजकारणामध्ये ओढलं गेलो.
0: बरोबर.
1: मी डीएड चालू असतानाच गावामध्ये असे थोडस अंगणवाडी बालवाडी हा विषयच आमच्या गावामध्ये नव्हता, ग्रामीण भागामध्ये असल्या कारणा पहिलं बालवाडी काढावी असा विचार डोक्यात आला काही मंडळींच्या आमच्या. आणि मग आम्ही मुलं तालमीतलीच ही सगळी मुलं यामध्ये बसून दादू चौगले म्हणून माझ्या नाव, माझा एक मित्र, चांगला आवडता मित्र, आजही तो चांगला आवडता मित्रच आहे माझा, तर त्यानं आणि आम्ही असं ठरवलं की पहिली बालवाडी येतं.

0: चालू करायची. आणि ती बालवाडी चालू करण्यासाठी मंडळ स्थापन करावं लागलं. मग समर्थ तरुण मंडळ नावाचं मंडळ स्थापन केलं आणि त्या मंडळामार्फत आम्ही बालवाडी मोरे मॅडम म्हणून त्यांना आम्ही नेमलं. आणि प्रत्येकाकडून आम्ही कोणी 10 रुपये, कोणी 5 रुपये, कोणी 20 रुपये असे देऊन त्यांचे पगार आम्ही भागवत होतो. आणि त्याने आमच्या गावामध्ये म्हणजे आम्ही ती बालवाडी सुरू केली.
1: म्हणजे समाज कार्याची ही पहिली स्टेप म्हणूया, पहिलं पाऊल हे अशा पद्धतीने तुम्ही काम करून ते सुरू केलं आणि तेही शिक्षणातलंच. खरंच खूप छान.
0: आणि मग ती बालवाडी चालू ठेवत असताना तरुण मंडळाचं काम गावामध्ये थोडं साफसफाईचं काम करणं किंवा लोकांना मदत करणं या अशी कामाला सुरुवात झाल्यानंतर थोडंसं नाव असं पब्लिश झालं आणि मग ते माझ्या तिकिटापर्यंत गेलं, प्रवेश झाला.
1: पुढे मग त्यामध्ये काही तसं
0: नाही,
1: त्यामध्ये काही घडलं नाही.
0: त्यामध्ये अपयश आलं पण गावामध्ये संस्था स्थापन करणं, मग शाळेची ते अंगणवाडी वगैरे जिल्हा वर्षाच्या झाल्या त्याच्यामध्ये काम करणं हे चालू झालं होतं सगळं. लोकांमध्ये सेवा सोसायट्यांमध्ये काम करणं, दूध संस्थेमध्ये, ग्रामपंचायतमध्ये, पाणी पुरवठ्यामध्ये या सगळ्या संस्थांमध्ये काम केलं.
1: म्हणजे तुमचं शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळेपर्यंत तुम्ही ह्या बाकी सगळ्या बऱ्याच गोष्टी केलेल्या
0: आहेत.
1: टेलरिंगचं सुद्धा स्वतःचं दुकान तुम्ही सुरू केलं म्हटलं, तो किती वर्षांचा अनुभव झाला तरी?
0: तो मी 10वी नंतर टेलरिंग केलं, गावामध्ये 1 वर्ष केलं आणि लगेच दुसऱ्या वर्षी आंबेवाडीला चालू केलं. आणि त्याच वेळेला मला डीएडला ऍडमिशन मिळालेलं होतं. आणि मग ते दुकान करत करतच मी डीएड पास आउट केलं.
1: अरे वा छान. मग नंतर ही नोकरी तुम्ही म्हणलात की दुसऱ्यांदा निवड चाचणीचा प्रयत्न करून त्यामध्ये तुम्हाला यश मिळालं आणि मग तुम्हाला
0: हा दुसऱ्यांदा मिळालं. पण तत्पूर्वी माझा डीएडचा निकाल लागला आणि लगेच छत्रपती शिवाजी हायस्कूल प्रयाग चिखली या ठिकाणची जाहिरात होती. आणि मग त्या जाहिरातीसाठी मग मी मुलाखतीला गेलो होतो. खूप छान पद्धतीनं मुलाखत झाली, बरेच विद्यार्थी आलेले होते डीएडचे त्या ठिकाणी. पण माझं सिलेक्शन झालं आणि त्या संस्थेचे संस्थापक एस के पाटील यांचे माझे चांगले संबंध जुळले आणि मग मी तिथं अगदी ती संस्था ग्रँटेबल होईपर्यंत मी तिथं काम केलं.
1: अरे वा, किती वर्ष तरी?
0: मी तिथं 5 वर्ष काम केलं.
1: अरे वा छान.
0: आणि त्यानंतर मग मी 1993 इकडे जॉईन झालो जिल्हा परिषदेला.
1: बर. एकूणच म्हणेन मी तुम्हाला, खरं तर 10वीत तुम्ही स्वतःचं दुकान ते टेलरिंगचं सुरू केलं, तिथं तुमची खरी कमाई झालीच
0: सुरू झाली,
1: तेव्हा मिळालेली पहिली स्वकमाई. नंतर शिक्षक म्हणून नोकरी सुरू झाल्यानंतर मिळालेली स्वकमाई.
0: अच्छा अच्छा.
1: आणि आत्ता झालेला बदल, म्हणजे आत्ताची ही परिस्थिती आपण बघतोय, तर काय सांगाल याच्याबद्दल?
0: खूप मोठा बदल आणि खूप प्रवास केलेला याच्यामध्ये. ज्यावेळेला टेलरिंग करत होतो त्यावेळेला चुलत्याने मला एक सेकंड हँड जुनी सायकल घेऊन दिलेली होती, त्यांनीच मला हे सगळं मार्गदर्शन करत होते. वडिलांचं होतच होतं, आजोबांचंही होतं, पण त्यांनी मला सायकल आणून दिली कारण ते कारखान्यामध्ये सर्व्हिसला होते. त्या सायकलवरून आम्ही ये जा करत होतो, डीएडला असेल मग त्या दुकानाकडे असेल असं. हा तर पाडव्याचा सीझन मी सांगितलं, पाडव्याचा सीझन झाल्यानंतर 700 रुपयाला सायकल होती आणि ती 700 रुपयाची सायकल मग चुलत्यांना विचारली मी आता नवीन सायकल घेऊ का, आणि मग त्यांनी सांगितलं घे. मग म्हटलं एवढे पैसे आलेत माझ्याकडे. तर त्यावेळेला पाडव्याचा सीझन मी मला वाटतं 1500 रुपयेचा काहीतरी केलेला होता, मला आठवतंय अजून.
1: अरे वा.
0: आणि मग ते 700 रुपयाची सायकल त्यांनाच आणायला लावली अर्थात, त्यांनीच आणली पण पैसे त्यांच्याकडे दिले आणि उरलेले पैसे म्हणले हे तुम्ही घरी ठेवा, अशा पद्धतीचा तो ती पहिली कमाई माझी.
1: बरोबर.
0: टेलरिंग मधली.
1: बरोबर. आणि तेवढं काम केल्यानंतर एकूण कमाई तेवढी झाली होती तुमची. आणि शिक्षक या पदावर रुजू झाल्यानंतर मिळालेली कमाई, किंवा मग आता पहिल्यांदा तुम्ही तुमच्या काकांना दिलात पगार म्हणूया, काही रक्कम दिलीत, आणि शिक्षक म्हणून लागल्यानंतर घरच्यांचा आनंद असेल किंवा
0: त्या घरामध्ये पहिली सर्व्हिस ही माझी आणि त्यामध्ये शासकीय सर्व्हिस.
1: अरे वा.
0: ती जिल्हा वर्षाला लागल्यानंतर पहिला पगार माझा झाला, त्यावेळा मी पगार घेतला आणि त्यावेळा मात्र माझ्या त्या वडिलांच्या जवळ दिला आणि सांगितलं हा माझा पहिला पगार.
1: बरोबर.
0: खूप खुश होती फॅमिली सगळी अगदी. आणि मग त्यावेळा एक थोडीशी खंत वाटली की म्हणजे आमची चुलती म्हणतो ना ती वेगळी राहिलेली होती. आणि मग हे सगळं लग्नानंतरच आहे, सर्व्हिस लागणं, डीएड करणं, लग्नानंतरचीच गोष्ट आहे. अगोदर लग्न 10वी झाले लग्न झालं आणि त्यानंतर 3 वर्षांनी पहिला मुलगा झाला, त्यावेळा आमचं हे कुटुंब विभक्त झालं
1: असं.
0: आणि मग म्हणून तो पगार मला वडिलांच्या हातामध्ये द्यावा लागला, वडिलांच्या हातामध्ये दिला, त्यांनी सांगितलं

0: देवासमोर ठेवा आणि बघा तुम्ही काय करायचं.
1: अरे
0: मग त्यावेळेला मी सांगितलं की पगार हा तुम्हाला आणून दिलाय, आता याचं काय करायचं ते तुम्ही ठरवायचं. मग त्यांनी त्यावेळेला खरं तर म्हणजे वडील कसे आमचे सगळा व्यवहार घरातले एकत्र कुटुंबाचा व्यवहार सगळे वडीलच बघत होते, पण त्यांना पैशाची लालसा किंवा अभिलाषा असं अजिबात नव्हती. त्यांनी सांगितलं आजपासून हा व्यवहार माझा धाकटा भाऊ ईश्वर तो सांभाळेल आणि तिथून पुढचे सगळे पगार मी त्याच्याकडे देतो, तो आमच्या या फॅमिलीचा व्यवहार सगळा तो बघत होता.
1: अरे वा, किती छान. म्हणजे खरं तर मला या ठिकाणी असं म्हणायचं की एकत्र कुटुंब पद्धती त्यामध्ये एकमेकांचा एकमेकांवर असलेला हा विश्वास आणि त्यातून ही नाती आपुलकी टिकून राहणं हे जे काही पूर्वीचं होतं खरंच आज बरंच आपण समाजात अनेक घटना आजूबाजूला बघतो, विभक्त कुटुंब पद्धतीचे परिणाम बघतो. तर त्यांनी हे सगळं आदर्श खरंच घेतला पाहिजे आणि या पद्धतीनं वागवलं तर आपली ही भारतीय संस्कृती हिंदू संस्कृती जी आहे ती टिकायला नक्कीच मदत होईल. किंवा आपल्या संस्कृतीची परंपरेची जी तत्व आहेत सुसंस्कारित समाज घडायला म्हणायला हरकत नाही तसं व्हायला नक्कीच मदत होईल असं मी म्हणेन.
0: आजही आम्ही 18-19 माणसं आम्ही एकत्र आहे.
1: अरे बा, किती छान. नक्कीच श्रोते हो, भिवाजी काटकर यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेतो आहोत, पण वेळेअभावी आज इथेच थांबूया. त्यांच्या नोकरीच्या कालावधीतल्या काही आठवणी, कौटुंबिक आठवणी जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटूया आपण पुढच्या सोमवारी याच वेळी. तोपर्यंत मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचा आता इथेच निरोप घेतीये. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

0: माझी जीवनगाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आज सकाळी 10 वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी 33 फूट 3 इंच, विसर्ग 33,909 क्युसेक, नदी इशारा पातळी 39, धोका पातळी 43, पाण्याखालील बंधारे 48.
1: आणि प्रेक्षकाच्या मनामध्ये राज्य करणारा चित्रपट होता. यातले सर्व जितके काही कलावंत होते, अशोक सर्वांनी खूप अशी दमदार भूमिका साकारली या चित्रपटामध्ये.
2: अवीट गोडीच्या गीतांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका उद्या सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ऍप वर.
0: 11 वाजलेत, ऐकूया रामचरित मानसगान या कार्यक्रमाचा भाग 399.

0: रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा भाग 399 आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर, याद्वारे आपणा सर्वांना आवाहन करते की महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी धनादेश अनादर प्रकरणे यासाठी विशेष लोकअदालतीचे आयोजन केले आहे. हे विशेष लोकअदालतीचे आयोजन दिनांक 18 जुलै 2026 व 21 नोव्हेंबर 2026 रोजी करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील माननीय उच्च न्यायालय, सर्व जिल्हा व तालुका न्यायालय येथे जे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टची प्रकरणे 138 अंतर्गत प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व वाद प्रकरणे सामंजस्याने मिटवण्याकरता विशेष लोकअदालतीचे आयोजन केले आहे. तरी मी याद्वारे सर्वांना आवाहनित करते की न्यायालयातील प्रलंबित असलेली 138 प्रकरणे विशेष लोकअदालतीमध्ये समझोत्याने निपटारा करण्याकरिता आपली प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा. तसेच दाखलपूर्व प्रकरणांबाबत नजीकच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे अर्ज करावा आणि या विशेष लोकअदालतीमध्ये आपल्या प्रकरणांचा सामंजस्याने व तडजोडीने निपटारा करावा. मग वाट कसली पाहताय, चालून आलेल्या संधीचा त्वरित लाभ घ्या आणि परस्परातील वादांना पूर्णविराम द्या. माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर आणि आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ.
0: ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

0: हे होतं अलका याज्ञिक यांनी गायलेलं साजन या चित्रपटातलं गीत. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: आणि प्रेक्षकाच्या मनामध्ये राज्य करणारा एक चित्रपट होता. यातले सगळे जितके काही कलावंत होते अशोक सर्वांनी खूप अशी दमदार भूमिका साकारली या चित्रपटामध्ये.
2: अवीट गोडीच्या गीतांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका उद्या सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM band 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
3: अरे भंग का रंग जमा हो चकाचक हिरलो पान चबा आहा. अरे

हे होतं लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या युगल स्वरातलं एक दुजे के लिए या चित्रपटातलं गीत. गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

किशोर कुमार यांनी गायलेलं देशप्रेमी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गाता रहे मेरा दिल हा एक हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आज सकाळी 11 वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी 33 फूट 4 इंच, विसर्ग 34,010 क्युसेक्स, नदी इशारा पातळी 39 फूट, धोका पातळी 43 फूट, पाण्याखालील बंधारे 48.

मुकेश यांनी गायलेलं तिसरी कसम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रसिक हो, गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे.

जस चित्रपटातलं गीत आपण ऐकलं रसिक हो. या गीताबरोबरच गातारा हे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सांगता होत आहे. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यान्हचे 12 वाजता ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अत्तर क्षणांचा दरवळ, सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: रसिका नमस्कार. आपल्या मधुर स्वरातून सहज तुला गुपित एक सांगते दुपारी असं गाणाऱ्या आणि सांग कधी कळणार तुला असा प्रश्न केल्यावर धुंदणाऱ्या सुरातला अर्थ रसिकांना उलगडून सांगतात तेव्हा आपल्या मनीचा मोर नाचू लागतो. केशवा माधवाच्या नामातला गोडवा गात सुमनताई मन करारे प्रसन्न प्रत्यक्षात आणतात. असावे घरते आपुले छान आणि घर हीच राजधानी अनुभवतात. आपल्या गाण्यातून प्रेम जिव्हाळा मातृत्व दुःख कष्ट त्याग वेदना भक्ती अशा सगळ्या भावना ज्यांनी सार्थपणे समर्थपणे मांडल्या अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण इथे आमंत्रित केलेलं आहे मंगलाताई खाडीलकर यांना. नमस्कार मंगलाताई.
2: नमस्कार.
1: निवेदनाच्या क्षेत्रातलं एक फार मोठं नाव म्हणजे मंगलाताई खाडीलकर. पत्रकारिता, लेखन आणि निवेदन अशा तिन्ही प्रांतामध्ये ज्यांनी आपल्या शब्दलालित्याने आपल्या वाणीतून अनेकांना आनंद दिला अशा मंगलाताई खाडीलकर त्यांनी एकपात्री आणि सांगीतिक कार्यक्रम देशविदेशामध्ये सादर केलेले आहेत. आणि भाग्ययोग म्हणजे सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर, आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर या तिघींसोबत मंचावरती कार्यक्रम करण्याचा योग ज्यांना आला अशा मंगलाताई. त्यांची पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. ही आपलीच माणसं, सुमन सुगंध, स्वर प्रभाकर आणि एक मनोहर कथा अशी चार पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेत. आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्ही माध्यमांमध्ये मंगलाताईंनी अनेक कार्यक्रम सादर केलेले आहेत. आज खूप आनंद होत आहे तुम्ही स्टुडिओमध्ये आल्या आहात. आजचा आपला विषय आहे सुमन सुगंध,
2: अगदी जिव्हाळ्याचा.
1: सुमनताईंचा सहवास लाभणं, त्यांची भेट होणं हा आयुष्यातला एक अपूर्व योग असावा नाही?
2: अगदी खरंच आहे. काय होतं की वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या संकल्पनांचे कार्यक्रम मी करत जात होते आणि ते करण्यामध्ये वेगवेगळ्या संगीतकारांचा, गायक गायिकांचा, कवींचा, गीतकारांचा अभ्यास होत होता आणि त्यात अपूर्णता अशी जाणवत होती की सुमनताईंचा विषय निघाला की अगदी मर्यादित अशी माहिती उपलब्ध. आता त्याचं काय करायचं? मोजके चार पाच कुठेतरी खूप जुन्या काळात छापून आलेले लेख, एवढ्या भांडवलावर आपण रसिकांसमोर कार्यक्रम पूर्णत्वानं सादर करू शकत नाही ही एक खंत होती. आणि मग सुमनताईंचा पत्ता मिळवणं, त्यावेळेला त्या खारमधल्या आनंद इमारतीतल्या एका प्रशस्त अशा फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्यांनी तसं जवळजवळ या क्षेत्रापासून संन्यास घेतलेलाच होता आणि ही निवृत्ती त्यांनी स्वेच्छेनं स्वीकारली आहे हे मला माहीत होतं. कुठेतरी त्यांच्या गाण्यांची संकलित केलेली पुस्तकं मिळत होती पण या सगळ्याला कुठेतरी एकदा तपासणी झाली पाहिजे. तोपर्यंत आपण अत्यंत आत्मविश्वासानं तो कार्यक्रम सादर करू शकत नाही ही माझी खंत होती. आणि म्हणून मी त्यांना भेटायला गेले. तर न सांगता भेटायला गेले कारण जो फोन नंबर माझ्याकडे होता तो कुणी उचलतच नव्हतं.
1: अरे बापरे.
2: आता न सांगता गेल्याबद्दल थोडासा त्यांना नाराजी होती. बऱ्याच वेळ ते आले नाहीत पण आम्ही ठिय्या देऊन बसलो होतो तेव्हा त्यांना यावं लागलं. त्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या की आता लेखीकडे चालली आहे आणि तुम्हाला माहितीये की मी आता या क्षेत्रातून जवळजवळ निवृत्ती घेतलेली आहे तर मग आता मला कशाला काय विचारताय तुम्ही? आता लेखीकडे जाऊन येते अमेरिकेला आणि मग त्याच्यानंतर मी आल्यानंतर बघू असं म्हणून त्यांनी बोलवण केली. आता हा बोलवणीचा प्रकार नंतर साधारण एक तीन चार वेळा घडला. त्यावेळेला एका मी आता इथं सांगायला हरकत नाही की त्या चित्रापूर सारस्वत समाजाच्या आहेत आणि माझं माहेरही त्याच समाजाचं. एकंदरीतच सारस्वत समाजासाठी काम करणारी अखिल भारतीय आणि जागतिक पातळीवर काम करणारी एक संस्था आहे आयएसको, त्यांना सन्मानित करायचं होतं. त्यानिमित्तानं पुन्हा एकदा मी त्यांच्याकडे जाऊन पोहोचले.
1: अच्छा.
2: गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया हा पुरस्कार त्यांना द्यायचा होता आणि पोहोचले त्यांच्याकडे. त्याला त्या आल्या होत्या पण पुन्हा एकदा तसंच की आता कशाला पुरस्कार मी स्वीकारू, काय केलंय मी एवढं, गाणी मिळाली मी

0: गात गेले, मला नाही फारसं असं करून त्या सगळ्यात त्यांनी रस दाखवला नाही. बरं बघते मी, येऊ शकले तर येईन तुमच्या कार्यक्रमाला असं म्हणाल्या त्या आणि आल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांचा फोन आला आणि त्या म्हणाल्या की मी ना काल माझी बीपीची गोळी चुकून मी दोनदा घेतली आणि नंतर मला थोडासा त्रास व्हायला लागला. मी म्हटलं मान्य आहे तुमचं, आमचा सगळ्यांचं थोडा विरस झाला सुमनताई, भेटायला आले तर चालेल का? मी काही रागवलेले नाही एवढं त्यांनी बघितलं आणि रागवून मी करणारच काय होते. पुन्हा एकदा भेटायला गेले आणि परत अशीच विनमुख होऊनच येत होते. त्यावेळेला मी एक म्हटलं वाक्य, म्हटलं तुमच्याबद्दल इतकी कमी माहिती उपलब्ध आहे की नंतरच्या पिढ्यांना सुमन कल्याणपूरांनी काय केलंय, सुमन कल्याणपूर कोण हे माहीत असायला हवं.
1: बरोबर.
0: तर जितके उपलब्ध लेख आहेत ते अपुरे पडतील सुमनताई, कुठंतरी तुम्ही बोलायला हवं असं मी म्हटलं. बरं बोलेन. आणि लगेचच दिवाळी येत होती त्यामुळे दिवाळी अंकाच्या साठी एक मुलाखत घ्यावी अशा विचारांनी मी पुन्हा लगेच त्यांच्याकडे गेले. आपले प्रयत्न सोडायचे नाहीत.
1: तुम्ही किती तळमळीने करत होतात हे त्यांच्या लक्षात आलं,
0: त्यांच्या लक्षात येत होतं
1: मनापासून आहे
0: असं मिटून घेतलेलं असतं ना सहस्र दल कमल
1: कोशात स्वतःला,
0: तशा होत्या त्या. आणि त्यांना बिलकुल उमलायचं नव्हतं असा सगळा त्यावेळच्या त्यांच्या मानसिकतेचा प्रकार होता. पण मी एक वाक्य त्यांच्याशी एका भेटीमध्ये बोलले होते की जर तुम्ही माहिती उपलब्ध करून दिली नाही तर पुढच्या पिढ्यांना अत्यंत त्रोटक स्वरूपात तुमची माहिती उपलब्ध होईल. कारण त्यावेळेला गुगल युट्यूब हे प्रकार नव्हते, त्यामुळे माहितीचा विस्फोट या काळाच्या पासून आपण दूर होतो. आणि आता झालं, त्यांनी मला दया येऊन मुलाखतीसाठी वेळ वगैरे दिली.
1: बर.
0: आणि त्याच दिवशी मी त्यांना फोन केला, कारण बाबा आज मी सकाळी 11:30 तुम्ही सांगितलंय तसं येते तुमच्याकडे. तशी त्या देवाची पूजा करत बसल्या होत्या.
1: बर.
0: त्यांची देवी आहे दुर्गा परमेश्वरी, तिची पूजा करत होत्या. आणि त्या फोनवर आल्या त्याही नाईलाजानं पूजेतनं उठून आणि मला म्हणाल्या काय बाई असं होत आहे की देवी कौलच देत नाहीये हो, त्यामुळे आजची मुलाखत आपण रद्द करूया. त्यावेळेला मात्र माझा संयम थोडा सुटला आणि मी त्यांना म्हटलं अरे चा असं कसं झालं, तुमच्या देवीची आमची देवी बहीण आहे आणि या बहिणीनं मला सकाळीच कौल दिलाय की अतिशय सुंदर होणार आहे मुलाखत. तर म्हटलं काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय, तुम्ही विचारता का परत तुमच्या देवीला?
1: अच्छा.
0: तर यातला उपरोध कळणं हे अगदी स्वाभाविक होतं. त्या एकदम गप्प बसल्या, पुढच्या वर्षी बघू. म्हटलं पुढच्या वर्षी हाच विषय नसतो दिवाळी अंकाला. थोडक्यात मुलाखत घेऊ शकले नाही.
1: पण म्हणजे असा नकारामागून नकार
0: हो
1: येत होते. त्यांची मानसिक
0: 2003 त्याच्या आधी 2-3 वर्ष असं सारं चाललेलं होतं. आणि एका भेटीमध्ये मात्र त्यांचे पती नंदाजी बाहेर आले आणि म्हणाले की सुमन उद्यापासून तुम्हाला मुलाखत देतील, लिहायला सुरुवात करा. आणि तो माझ्यासाठी मोठा क्षण होता. मध्ये थोडे दिवस गेले कारण त्यांनी आनंद इमारतीतून खारच्या कृष्णा हाइट्स मध्ये आपलं बस्तान हलवलेलं होतं आणि प्रत्येक गोष्ट टापटीप जागच्या जागी. ते सगळं घर त्यांच्या सौंदर्य दृष्टीला अनुकूल लागल्याशिवाय त्या दुसऱ्यात लक्ष घालणार नाही.
1: अच्छा.
0: पण झालं बुवा.
1: वा.

0: मंगलाताई, खरोखर तुमच्या आयुष्यात सुद्धा रेक्षणांच्या संगतीने मी अशी भारावले असा काळ पुढे सुरू झाला का सुमनताईंच्या सहवासात?
1: अगदी. म्हणजे जी गायिका, तिचा मधुर स्वर, शब्दांच्या बरोबरचा त्यांचा जो काही एक सहयोग असायचा त्यांच्या स्वरांचा, भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, आणि काय म्हणतो आपण की एक जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर, आणि त्यातली मधुरता आणि तिच्या ज्या वेगवेगळ्या परी त्या गाण्यांमधनं त्या त्या भावनेप्रमाणे भेटायच्या, त्यावर अतिशय प्रेम केलेलं होतं म्हणून तर मी त्यांचा असा पाठपुरावा केला. आणि मग आमच्या बोलण्याला सुरुवात झाली. बोलणंच तसं सोपं नसतं, कारण ज्या माणसांनी आपले सगळ्या पाकळ्या मिटून घेतलेल्या असतात ना, म्हणजे खरं तर असं पाकळी पाकळीनं आपल्याला त्याला उमलवतच न्यावं लागतं.
0: आणि त्यातून एवढं मोठं पुस्तक तुमचं पुढे आकाराला आलेलं आहे, 150-200 पानांचं, ज्याच्यामध्ये त्यांच्या गाण्यांची सूची पण आहे.
1: हो,
0: छायाचित्र
1: आम्ही सुधारत नेली सूची.
0: अच्छा.
1: कारण पहिल्यांदा तर तसं काही उपलब्ध नव्हतं. त्यांची डायरी मागितली तर त्या डायरीचा उपयोग फारसा होईना, कारण एक गाणं त्यांनी गायलेलं असायचं आणि नंतर ते गाणं दुसऱ्या कोणाकडनं तरी गाऊन घेतलेलं असायचं. अशीही अनेक गाणी होती जी त्यांना आठवत नव्हती. 13 भाषांमध्ये 3,500 चित्रपट गीतं आणि गैरफिल्मी गीतं, आणि त्यातही सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी गायलेली आहेत.
0: वा.
1: अशी सगळी त्यांची संपदा ही त्यांनीच त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांना असं पटकन आठवायचं नाही की ह्या चित्रपटासाठी आपण हे गायलंय, हे का आता मी खोडून टाकलं ह्यातनं, असा विस्मरणाचा सुद्धा, कारण बराच वेळ त्याच्या
0: काळ गेलेला,
1: हा, लक्ष दिलेलं नसल्यामुळे आमचं काम तसं कठीण होतं. आणि सुमनताई जितक्या मितभाषी आहेत तितकंच त्यांना अशा संवेदनशील आहेत, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या मनाला नेहमी लागायच्या. त्यामुळे एक बाईला त्रस्त करणारे दोन विषय असतात, एक म्हणजे नवऱ्यानं मनासारखं न वागणं, आणि घरात स्वयंपाकाला आणि काम करायला येणाऱ्या बाईनं आपल्याला त्रास देणं असं आपल्याला वाटत राहणं. या दोन गोष्टींमध्ये त्या इतक्या रमलेल्या असायच्या. मला बोलवण्याची वेळ सुद्धा इतकी चमत्कारी, 2:45 वाजता.
0: अच्छा.
1: तुम्ही 2:45 या, म्हणजे आपण 3 बोलायला घेऊया असं त्या म्हणायच्या. आणि गेल्यानंतर पहिली 15 मिनिटं ही अशीच असायची की नवरा कसं माझं ऐकत नाही, आणि बघा ना किती मी तिला शिकवलं तरी ती माझ्या मनासारखा स्वयंपाक करतच नाही.
0: त्या स्वतः मला वाटतं पाककला निपुण होत्या ना
1: अत्यंत. म्हणजे एखाद्या गृहिणीच्या हातालाच ती चव असते. साधं काही केलं तरी त्यातून अमृतच जन्माले.
0: मला त्यांच्या हातचं काही चाखता आलं
1: पुष्कळ.
0: अच्छा.
1: म्हणजे साधी समुद्र मेथी मिळते ना, त्या समुद्र मेथीची दह्यात घालून त्या कोशिंबीर करायच्या.
0: अच्छा. बर.
1: आणि तिला वाफ किती द्यायची, एक द्यायची की अर्धी द्यायची, इथपासून त्यांचे सगळे हिशेब चाललेले असायचे. फोडणी कुठल्या तेलाची द्यायची, त्याला द्यायची की न द्यायची, दही कसं हवं, त्यात साखर घालायची की न घालायची, ह्या सगळ्याचे त्यांचे आडाखे इतके सुंदर की त्यांनी केलेला प्रत्येक प्रकार.
0: मला वाटतं परफेक्शनिस्ट होत्या.
1: परफेक्शनिस्ट,
0: त्यामुळे ते व्यवस्थितच झालं पाहिजे नेटकं. असा एक
1: घर किती सुंदर, अतिशय कलात्मक. मग त्या सेंटर टेबलवर किंवा बाजूच्या कपाटांवर जी काही नक्षी आहे, जी करणार सुतारच कोरीव काम, पण त्यानं कुठली नक्षी काढावी ते काढून सुमनताई देणार.
0: त्या मुळात चित्रकार पण.
1: हो. आणि शिल्पकार जोगांच्या शेजारी, म्हणजे लहानपणी जोगांचेही संस्कार आहेत त्यांच्यावर की रेषा कशी काढायची किंवा ब्रशचा फटकारा कसा गेला पाहिजे सहज, स्केच कसं काढायचं, त्यासाठी पेन्सिल कशी धरायची, इथपासून त्यांना धडे मिळालेले आहेत. बरं, शिक्षण अर्धवट राहिलं होतं कारण त्या घरातल्या मोठी मुलगी, त्यामुळे घरची जबाबदारी त्या काळामध्ये मुलीवर असायची, आणि त्यामुळे त्या जे स्कूल ऑफ आर्टला गेले, पण तिथं टर्पेंटाईन

0: ऍलर्जी, त्यामुळे हात चालला पोर्ट्रेट्स स्केचेस
1: उत्तम
0: निसर्ग चित्र अत्यंत उत्तम त्या काढतच गेल्या, पण ते तिथं थांबलं. गळा गोड होता त्यामुळे त्या सेंट कोलंबा हायस्कूल मध्ये सुद्धा गाणारी मुलगी. आणि मग त्यावेळेला छोटे छोटे क्लासेस असायचे, कधी तावडे बुवा शिकवायला येतात, कधी नवरंग नागपूरकर शिकवतायत, कधी खासाहेब अब्दुल रहमान खान शिकवतायत, मग त्यांच्याकडे थोडे दिवस गेलं, थोडे दिवस नृत्याच्या क्लासला गेलं. असं स्वातंत्र्यपूर्व काळातलं बंधनात असलेलं पण तरीही कलाभिमुख असं बालपण त्यांना मिळालं.
1: किती छान उलगडताय तुम्ही हे, म्हणजे सुरांचं देणं असं प्रत्येक गुरूंकडनं त्या घेत गेल्या, आत्मसात करत गेल्या, वेचित गेल्या असं म्हणून.
0: आणि यशवंत देव पण त्याच्यात.
1: अच्छा.
0: की त्यांचा तिथं ग्रँड रोडला क्लास होता तर त्यालाही मंडळी जात होती. आणि मग क्लासून आल्यानंतर काय करायचं, तर देवांनी शिकवलेली भावगीत आहेत ती भावगीतं कुठं बसून गायची, तर पाण्याच्या टाकीवरती.
1: अरे,
0: त्या जिन्यावरनं चढायचं, त्या टाकीवर त्यांची मैत्रीण सुमन बलसे आणि त्या अशा बसायच्या आणि गायच्या. मग तिथं आवाज एकदम छान गोड लागायचा.
1: वा, ही आठवण सुमनताईंनी तुम्हाला
0: सांगितलेली आणि ती पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीपासून आपल्याकडे आहे.
1: अच्छा.
0: आणि रेडिओ प्रत्येक घरात नसायचा, त्यामुळे दूरवरच्या रेडिओवरून ऐकू येणारी गाणी, शेजाऱ्याच्या ग्रामोफोनच्या तबकडीवर वाजणारी गाणी ही त्यावेळेची संपदा.
1: अच्छा.
0: मग ते ऐकायचं, आपोआप पाठ व्हायचं, मग ते आपल्या घरी 24 तास गुणगुणत बसायचं, नाहीतर चित्र रेखाटताना ते म्हणत बसायचं.
1: वा,
0: आईला मदत करायची, त्यामुळे आईच्या पाककलेचा सगळा वारसा सुमनताईंकडे आला. आणि दुपारच्या वेळेला आराम करायचा नाही, आळसा व्हायचं नाही, झोपायचं नाही. मग काय, तर विणकामाचे भरतकामाचे सगळे प्रकार शिकायचे. टॅटिंग निटिंग हे सगळे सुमनताईंचे शब्द.
1: अच्छा.
0: आणि हे सगळं शिकल्या त्या.
1: नवल वाटतं ना, म्हणजे किती वेगवेगळ्या कला त्यांना
0: अवगत होत्या. आणि हिरवा हात, एखादं बी त्यांनी टाकलं कुंडीमध्ये की त्याचं रोप होणारच असा हिरवा हात. आणि फुलांवर मनसोक्त प्रेम. ते नेहमी म्हणायच्या की मी गाते ना, त्यावेळेला मला डोळे मिटून असं जर मी ते शब्द गात गेले तर मला रंग दिसतात.
1: वा,
0: असं म्हणायच्या. आणि त्यात यत्किंचितही अतिशयोक्तीने अशी त्यांची एक सड एक सुंदर गीतं त्यांनी गायलेली आहेत.
1: खरे म्हणजे कल्पना कलाकाराची ही सुद्धा, हे विश्व किती मोठं किती समृद्ध असू शकतं याची प्रचिती आपल्याला त्यांच्या या वाक्यातून येऊ शकते.
0: आणि त्यांच्यासारख्या कलावतीला कला अशा वेगळ्यांनी करतायत. त्यांची चित्रकला, त्यांची रंगकला किंवा त्यांचं गाणं, त्यांचं झाडं लावणं आणि झाडातनं वेगवेगळी फुलं फुलवणं, हे सगळं एकमेकाशी जोडलेलं
1: आहे. एकातून एक उमलत जाणं
0: सश्रद्ध अत्यंत.
1: अच्छा.
0: कोमल मनाच, त्यांची वृत्तीही कोमल, मनही कोमल. आणि त्यामुळे त्यांच्या स्वरामधलं माधुर्य, ती कोमलता, सात्विकता ही त्यांच्या गाण्यात उतरली.

0: मंगलाताई, तुम्ही आज सुमनताईंच्या आठवणी अत्तर क्षणांचा दरवळ आमच्या रसिकांपर्यंत सुद्धा तुमच्या माध्यमातून पोहोचतोय. पण पुस्तक लिहिणं हे मात्र, लिखाण हा आणखी वेगळा भाग. मुळात या आठवणी त्यांच्याकडनं गोळा करणं हे सुद्धा अत्यंत कष्टसाध्य झालं असेल.
1: कारण त्यांच्या आवाजाचं जसं वैशिष्ट्य आहे ना की तो निर्भर आहे आणि तरीही संयत आहे, तसंच त्यांच्या मनाचं आहे की त्या बोलतात पण नंतर त्यावर विचार पण करतात. एक तर त्या विचारपूर्वकच बोलायच्या. बघा, मला अजूनही त्यांच्याविषयी भूतकाळात बोलणं फार कठीण होतं. तर ते बोलल्यानंतर त्या असा विचार करायच्या की माझ्या या बोलण्यानं काही वादळं तर उठणार नाहीयेत,
0: कुणी दुखावलं
1: तर जाणार नाही, मग या वयात कुणाला कशाला दुखावू मी, असं म्हणत माझ्याकडनं त्या आदल्या दिवशी बोललेलं दुसऱ्या दिवशी काढून घ्यायच्या. म्हणायच्या की हे नको, त्यापेक्षा आपण दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोलूया, असा त्यांचा तो स्वभाव होता. आणि एखादी व्यक्ती आपल्या बालपणात रमते बघा, तसं मला नेहमी वाटायचं की आरंभीच्या दिवसांमध्ये त्या एखाद्या लहान मुलीसारख्या सतत रमत राहिल्या आणि एक स्वप्नील असं जग होतं ते त्यांच्या बालपणीचं, तेच त्यांनी त्यांच्या अवतीभोवती असं कोळशासारखं वापरलं. मग ढाक्यामध्ये आपल्या वडिलांबरोबर राहत असतानाची बंगली, मग त्या काळातलं वातावरण, म्हणजे गुलाबाची झाडं असून सुद्धा ती इतकी उंच असायची की त्यांचे वडील आधी उंच आणि त्यांच्या खांद्यावर बसून त्यांना ती फुलं दिसायची, अशा तऱ्हेची ती बाग. म्हणजे बघा, मग तिथं ती नन आठवतेय, मग त्या नननी वाजवलेला शाळेतला तो पियानो आठवतोय, मग आपण सेंट कोलंबामध्ये गायलेली गाणी आठवतायत, मग त्याच्यानंतर माणिकबाईंचं कौशल्याचा राम, मग ज्योत्स्नाबाईंचा क्षण आला भाग्याचा, मग जोराबाई अंबालावाली, मग नूरजहा, मग सुरैया ह्यांची गाणी, हे सगळं आठवण्याच्या त्यांच्या त्या प्रक्रियेमध्ये त्या मला पूर्ण रमवून टाकायच्या. आणि मग एक दिवशी एक आठवण आली अशी, सुगंधी दरवाजा म्हणतो ना असं, दरवाजा उघडल्यानंतर असा सुगंध यावा, तशी म्हणाल्या एकदा कळलं की आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये लताबाई येणार आहेत. लताबाईंचं नाव त्यावेळेला झालेलं होतं आणि मी शाळकरी मुलगी, कुठेतरी तिथे सत्यनारायणाची पूजा होती कोणाकडे तरी आणि संध्याकाळी तीर्थप्रसादाला लताबाई यायच्या आहेत म्हटल्यानंतर उत्सुकतेनं त्यांना बघायला चार पाच वेळा त्या मॉडेल हाऊसच्या जिना खाली उतरल्या, परत चढल्या, परत खाली उतरल्या, परत चढल्या, एक दृष्टिक्षेप मिळावा म्हणून. आणि मग मंगू चित्रपटाचं गाणं, जो खऱ्या अर्थाने त्यांचा पहिला चित्रपट आहे, मोहम्मद शफी त्याचे संगीतकार, तर त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला त्यांचं नशीब असं की बेला मुखर्जी आणि हेमंत कुमार यासारखे गायक फक्त हमिंग साठी, म्हणजे गुणगुणण्यासाठी म्हणून तिथं उपस्थित आहेत.
0: अच्छा,
1: सुमनताईंचं वय किती लहान, ते त्यांचं पहिलं पार्श्वगायन आणि गाणं कसं होतंय हे ऐकायला म्हणून तिथे योगायोगानं लताबाई सुद्धा उपस्थित.
0: वा,
1: आणि छान गायलंस असं त्यांनी त्यांना दाद दिलेली आहे. इतकंच नव्हे तर रेकॉर्डिंगला उशीर झाला म्हणून त्यांच्या घरा

0: कडे अगदी जवळ त्यांना सोडून मग त्या पुढे गेलेल्या आहेत
1: लताबाई.
0: लताबाई त्यामुळे पारस्परिक आदर स्नेहभाव हा माझ्या अंदाजाप्रमाणे दोघींनीही जपलेला आहे. बाकी हे क्षेत्र व्यावसायिकच असतं.
1: अगदी. आणि पुढे लता मंगेशकर पुरस्काराने सुमनताईंना सन्मानितही केलं गेलं
0: आणि तो दोनदा मिळालाय त्यांना. महाराष्ट्र शासनानंही दिला आणि मध्य प्रदेश शासनानंही दिला.
1: आणि किती ना, म्हणजे दोघीही एकाच क्षेत्रामध्ये
0: हो,
1: पण एकमेकींविषयीचा आदर
0: हो,
1: स्नेह.
0: मी असं म्हणेन की भावसंगीतातली ही त्रिवेणी आहे ह्याचा मी पुनरुच्चार करीन की लताबाई आशाबाई जर मला अगदी सहज बोलायला सांगितलं तर मी असं म्हणेन की लताबाई म्हणजे माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे, अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे. तो एक स्वर्गीय सूर आहे.
1: अगदी.
0: तो जितका मधुर आहे तितकाच तो तीक्ष्ण आहे. रेकॉर्डिंगच्या यंत्रासमोर गेल्यानंतर ज्या तऱ्हेनं त्या सुराचा दरवळ असं म्हणतात पसरतो त्याला सगळ्यांनी

0: मनानेही दिला
1: आणि किती ना म्हणजे दोघीही एकाच क्षेत्रामध्ये
0: हो
1: पण एकमेकींविषयीचा आदर
0: हो
1: स्नेह।
0: मी असं म्हणेन की भावसंगीतातली ही त्रिवेणी आहे ह्याचा मी पुनरुच्चार करीन की लताबाई आशाबाई जर मला अगदी सहज बोलायला सांगितलं तर मी असं म्हणेन की लताबाई म्हणजे माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे अक्षय गाणे अभंग गाणे गाणे हे गाणे तो एक स्वर्गीय सूर आहे
1: अगदी
0: तो जितका मधुर आहे तितकाच तो तीक्ष्ण आहे। रेकॉर्डिंगच्या यंत्रासमोर गेल्यानंतर ज्या तऱ्हेनं त्या सुराचा दरवळ असं म्हणतात पसरतो त्याला सगळ्यांनी वेगवेगळी विशेषणं लावलेली आहेत तो एक युगधर्माचा स्वर म्हणून मानला गेला
1: वा
0: त्याची मधुरता तीक्ष्णता कुठल्याही सप्तकामधलं त्याची जी एक ऊर्जा आहे त्या स्वराची लता स्वराची ती अगदी वेगळी आहे। आशाबाईंचा अधिक लवचिक अधिक ऊर्जावान जीवनाचे सगळे रंग आकळणारा आणि कुठल्याही क्षणी मातीतून उगवून मेघापर्यंत जाऊन पोहोचणारा असा तो एक वेगळा स्वर आहे। आणि सुमनताईंची जी सुमन शैली आहे त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की लाघवी नैसर्गिकरित्या मधुर कमी तीक्ष्ण कोमल आत्मभान जागृत ठेवणारा मघाशी वापरलं तेच की निर्भर तरीही संयत आणि कुठल्याही सप्तकात पोहोचताना ती मधुरता आणि तिची परी किंवा तिची जी प्रत आहे ती कायम ठेवताना कमी तीक्ष्ण असलेला असा हा स्वर आहे तो लवचिक आहे तो भावदर्शी आहे।

0: मंगला ते सुमनताईंच्या बालपणापासून ते त्यांच्या पहिल्या गाण्यापर्यंत, तर याच क्रमाने काही तुमचा संवाद होत नसेल ना की कसंही आठवेल?
1: त्या आठवेल तसं बोलायच्या त्या. आता मधूनच सांगायच्या की पाहते सदा देवा असं यशवंत देवांकडे गायलेलं पहिलं गाणं होतं.
0: बर.
1: केशव भोळेंनी आकाशवाणीच्या संगीतिकेसाठी माझा आवाज वापरला होता. आठवण येईल तसं त्या बोलायच्या, ते लिहून घ्यायचं, पुन्हा एकदा ते त्यांच्याकडनं तपासायचं, पुन्हा पुन्हा तपासायचं. त्या काही विस्मरणात, कारण विस्मरण बऱ्याच गोष्टींचं झालेलं होतं, एकदा अशी त्यांची ती लय लागली ना की मग मला हे गाणं आठवत नाही असं म्हणणारे सुमनताई सुद्धा अचानक पावसाचे थेंब आल्यानंतर मोर कसा पिसारा सगळा उभारून नाचू लागतो तसं त्यांना सगळं आठवायचं. त्यामुळे तीव्र अशी स्मरणशक्ती होती त्यांच्याकडे, पण वापरायचंच नाही आपल्याला काही, आता हे आठवायचंच नाही आपल्याला काही, असा एक प्रकार होता. शुक्राची चांदणी हा सहज बोलता बोलता मॉडेल हाऊस मध्ये चित्रपटाची घोषणा झालेली होती आणि त्यातलं यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेलं हे त्यांचं खरं पहिलं गाणं.
0: अच्छा.
1: प्रभू तुझ्या विश्वामध्ये काय कमी आहे, मला हवे तेही आहे आणि नको तेही आहे, हेही त्यांनी मला सांगितलं होतं, ज्याची आठवण नंतर यशवंत देवांनी दिली की अतिशय छान गाणं झालं होतं.
0: तुमच्या या पुस्तकाला मला वाटतं प्रस्तावना यशवंत देव साहेबांची आहे
1: आणि अशोक पत्कींनी हे
0: लिहिलेलं होय.
1: कारण अशोक पत्की असं म्हणतात की माझं सगळं संगीतकार म्हणून जे जीवन आहे त्याआधी त्यांचा पेटीवादक, मग त्यांचा सहगायक, मग गायक म्हणून त्याच्या स्थान, आणि त्यानंतर घाबरत घाबरत मी पण चाली करतो असं त्यांनी म्हणणं, आणि त्यानंतरचा जो सगळा गीतांचा प्रवास आहे.
0: आणि सुमन कल्याणपूर यांची आकाशवाणीसाठी आम्ही ज्या वेळेला मुलाखत इथे ध्वनिमुद्रित केली होती, माझंही भाग्य ते की ते आम्हाला प्रत्यक्ष अनुभवता आलं, त्यांना ऐकता आलं.
1: तर पहिल्या गायिका आहेत परदेशी जाणाऱ्या, म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या पहिल्या गायिका आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिज, न्यू गिनी, त्याच्यानंतर अमेरिका, इंग्लंड, कॅनडा अशा वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी त्या काळात दौरे केले. दरवर्षी दौरे असायचे हे. त्यावेळेला अशोक पत्की की जे अनेक वाद्य वाजवणारे, त्याच्यानंतर अनेक वाद्यांवर जशी हुकूमत तसाच गोडगळा आणि सारखं गाण्यात मग्न असलेलं असं हे व्यक्तिमत्व. आणि त्याच वेळेला त्यांनी म्हणजे 1956 पासून आपल्या मराठी चित्रपटांमध्ये पण त्यांनी गायला सुरुवात केलेली होती. हिंदी चित्रपटांमधला त्यांचा प्रवास 1953-54 पासून सुरू झालेला होता. आणि दशरथ पुजारींसारखे शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलेले उमेदीचे असे संगीतकार, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले आणि नंदाघरी नंदनवन फुलले हे त्यांनी HMV साठी गाऊन घेतलेलं होतं. आणि असं सगळं सुमन हेमाडी हे नाव पुढे आलं, पुढे कल्याणपूर झालं. हा सगळा प्रवास सुरू होता. दशरथ पुजारी एका मागोमाग एक गाण्यानं चाली देत होते, पण ही माणसं ना त्या काळामध्ये एकमेकांच्या निर्मितीचे साक्षीदार होते. त्यामुळे गाण्याबद्दलच्या ज्या सगळ्या म्हणजे बैठका व्हायच्या त्या सुमनताईंच्या घरी व्हायच्या, आनंदी भारतीमध्ये. आणि शेजारी कोण तर पंडित हरिप्रसाद चौरसिया वरती राहणारे.
0: बर.
1: त्यामुळे हरीला पण बोलवा रे असं म्हणून आत्ताच्या आपल्या पंडित हरिप्रसादजींना बोलवलं जायचं. मग आता दशरथ पुजारींनी चाल कशी लावली, तो अशोक ये हा तू मदतीला असं म्हणून अशोक पत्की पण तिथं हजर, स्वर संयोजन करणारे प्रभाकर जोग पण तिथं हजर. आणि या सगळ्यांना चाल शिकण्याच्या आधी गरम गरम भजी काढून देणारे सुमनताई स्वयंपाकात दंग आणि नंतर येऊन चाल शिकतायत, इतकं सुंदर
0: हे सगळं सहज वातावरण त्या काळातलं होतं. आणि हा उत्तम उत्कृष्ट असा योग म्हणायला हवा नाही का, ही सगळी स्वर प्रभावी मंडळी अशी एकत्र.
1: आणि नंदाजी असायचे त्यात, आणि नंदाजींनी आणि सुमनताईंनी असं आपल्या आपल्या ठरवलेलं असायचं की आपल्याला आता भक्तिगीत हवी आहेत किंवा आपल्याला भावगीत हवी आहेत. मग दशरथ पुजारी निवडायचे आणि त्यांना दाखवायचे, आणि मग अर्थातच ते सुंदरच निवड असायची आणि मग ती गीतं व्हायची. तर त्यांचं एक वाक्य आहे सुमनताईंचं की माझ्या बरोबर रेकॉर्डिंगला आधी हजर राहणारे माझे वडील, ज्यांची प्रचंड इच्छा की पार्श्वगायनाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकेल असा आपल्या मुलीचा आवाज आहे. आणि पार्श्वगायन करायला लागल्यानंतर आणि कल्याणपूर झाल्यानंतर मला नेहमी असं वाटायचं की एखाद्या वेलीसारखं आपण ओठंगून असावं, आणि म्हणून ही माझीच मागणी असायची की माझ्या नवऱ्यानं त्या सगळ्या रेकॉर्डिंग्सना किंवा त्याच्या बैठकांना असावं. त्या असं म्हणायचं

0: की मी एक गृहिणी पहिल्यांदा, पत्नी, माता आणि गायिका ह्या सगळ्या भूमिका एका वेळेला जगताना प्रत्येक भूमिकेला मला न्याय द्यावासा वाटायचा आणि तो मी माझ्या परीनं देत होते.
1: म्हणजे त्या काळातल्या सुपर वुमन असं म्हणायला हवं नाही का?
0: सुपर वुमन, गाडी काय फर्स्ट क्लास चालवायच्या.
1: अच्छा.
0: आणि सारखं लक्ष कशात मुंबईत कुठं प्रदर्शन भरलंय, कोरीव वस्तूंचं, हातमागाचं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रांतातल्या सगळ्या कलाकुसरीच्या वस्तूंचं, गुलाबाचं.
1: अच्छा.
0: या सगळ्या प्रदर्शनांना गाडी काढून त्या मुलगी असेल तर मुलीसोबत, कधी एकट्या अशा त्या जायच्या. आणि ते प्रदर्शन दिवसभर त्या प्रदर्शनांमध्ये फिरणं आणि त्याची मग परदेशाहून काही पुस्तकं मागवणं, त्याची अधिक माहिती घेणं, विणकामाचे वेगवेगळे नमुने, पूर्वी अशी झुळझुळीत गुळगुळीत कागदाची पुस्तकं असायची, महाग मिळायची, त्यांनी ती जमवलेली आहेत.
1: अच्छा.
0: आज तो गठ्ठा अगदी शेवटपर्यंत प्राणपणानं जपलेला आहे. आणि कोरोना काळामध्ये जेव्हा लोकांना आपण काय करावं, दिवस कसा घालवावा, मनाला येणारं नैराश्य घालवावं कसं, त्या काळात सुमनताई म्हणायच्या, नैराश्य काय असतं मला नाही माहिती. एकदा एखादी गोष्ट नजरेआड मी केली, मनाआड केली, की मी परत त्यात घुटमळत नाही. हे आपल्याला का मिळालं नाही असा मी विचार करत नाही. और जगात मंगलताई करण्यासारखं किती छान आहे बघा ना. मी झाडं लावली, छान त्यांची निगराणी केली, मी केक केले, मी पाव केले, काय करायचं हो.
1: पण हे स्विच ऑन आणि स्विच ऑफ करता येणं हेही त्यांना जमत होतं.
0: नंतर जमायला लागलं. आधी त्याचा त्रास झाला आणि हे क्षेत्र आता नको, हे सोडायची वेळ आली आहे असं 80s त्यांना वाटलं, म्हणून त्या त्यातनं बाहेर आल्या. पण तोपर्यंत हिंदीतल्या नवोदित किंवा ज्यांना फारसं नाव नाही अशांकडून शंकर जयकिशन, नौशाद, आर डी बर्मन, एस डी बर्मन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पीदा, रोशन साहेब यांच्यापर्यंत सगळ्यांकडे त्या गायल्या. किंवा दत्ताराम की ज्यांनी 14-15 चित्रपटांसाठी त्यांच्याकडनं गाऊन घेतलेलं आहे. त्यामुळे एन दत्ता हे एक नाव हे विसरताच कामा नये. जसं मराठीमध्ये वसंत प्रभू, वसंत पवार, सुधीर फडके, इथं पण एन दत्ता आहेतच तिथं, तर ही सगळी माणसं आहेतच. म्हणजे या सगळ्या राम कदम आहेत, विश्वनाथ मोरे आहेत, तर दशरथ पुजारी, श्रीनिवास खळे, यशवंत देव, या सगळ्यांकडे जशा त्या आपोआप आपोआप गात गेल्या, पुढे अशोक पत्कींकडे गायलेल्या आहेत
1: सगळेच मोठे मोठे संगीतकार. आणि सगळ्यांना सुमनताईंचा आवाज आपल्या गाण्यांसाठी असावा असं वाटत
0: होतं. आणि ते करताना जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला, आता या व्यवसायात राहणं फारसं आनंददायी नाही, जे अनुभव येत आहेत ते कदाचित फार अप्रिय येत आहेत असं त्यांना जेव्हा वाटलं, त्यावेळेला त्या त्यातून बाहेर पडलेल्या आहेत. त्यांनी गाणं कमी केलं, याचा अर्थ त्या पूर्णपणे त्यातनं बाहेर गेल्या होत्या असं नाही, मधूनच कोणीतरी त्यांना बोलवत होतं, त्या जात पण होत्या. आणि मग 1994 कमलाकर भागवतांच्या अभंगांच्या किंवा भक्तिगीतांच्या माध्यमातून, अष्टविनायक गीतांच्या माध्यमातून त्या पुन्हा आल्या रसिकांसमोर.
1: बरं.
0: आणि प्रभाकर जोगांनी त्यांचीच अवीट गोडीची गाणी हे त्यांच्याकडनं पुन्हा एकदा गाऊन घेतली.
1: कमबॅक.
0: हो, कमबॅक. जिथे सागरा धरणी मिळते, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी.
1: आणि आणखी एक अत्यंत सुंदर श्रेष्ठ गाणं म्हणजे घाल घाल पिंगा वाऱ्या.
0: क्या बात है. सुमनताईंना कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी या गाण्याचा उपयोग झाला.
1: अच्छा. बर.
0: आम्ही एका कार्यक्रमासाठी सुमन सुगंध तयारी करत होतो. मी येईन मुलाखतीसाठी असं म्हणून सुमनताईंचं न येणं हे सवयीचं झालेलं होतं. आणि एकदा माधुरी गात होती, आमची माधुरी करवरकर, घाल घाल पिंगा वाऱ्या. आणि मी ऐकवलं ते गाणं त्यांना, म्हटलं नाही सुमनताई ऐका, कारण तुमची जी गाणी आहेत ना, ते गाणी गायला गळा नुसता गोड असून उपयोगाचं नाहीये, किंवा शब्दांवर जोर देऊन अशी ठाशीव शैली मांडणं हेही तुम्हाला अभिप्रेत नाहीये, तर त्या समर्पित भावनेनं पुढच्या पिढीतली गायिका कशी गातीये ऐकता का जरा. दुसरंही गाणं ऐकवतीये तुम्हाला, मेरे संग गा गुनगुना जानवर मधलं, ते विद्या करलगीकरनी गायलं. आणि म्हटलं आता आकाश पांघरुनी आमचा मंदार कसा गातो ते ऐका. ही तीन गाणी मी त्यांचं ऐकलंच नाही,
1: त्यांना घरी
0: ऐकवली, त्या घरी होत्या. आणि सुमन सुगंध प्रकाशित होण्याचा जो पहिला कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला त्या आल्या, कार्यक्रमात रंगल्या, आणि रसिक आपल्यावर किती मनसोक्त जीव टाकतायत

0: साक्षात सुमन कल्याणपूर कार्यक्रमाला आल्या हे स्वप्नवत, म्हणजे स्वप्न सत्यात उतरल्यासारखं तुम्हालाही झालं असेल. आणि सुमन सुगंध या पुस्तकाचं प्रकाशन आणि कार्यक्रम गाण्याचा त्यानिमित्ताने.
1: प्रकाशनाला त्या येणारच होत्या.
0: हा,
1: त्यानिमित्त प्रकाशन झाल्यानंतर त्यांच्या समोरच कार्यक्रम सादर झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये साक्षात सुमनताई आपल्यामध्ये बसलेल्या आहेत, समोर त्यांचीच गाणी सादर होत आहेत आणि अत्यंत असा वेडावून गेलेला रसिक वर्ग हा त्यांनी बघितला तिकडे.
0: हा,
1: आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला रसिक विसरलेले बिलकुल नाहीये. आपलं असं एक स्थान रसिकांच्या मनात वेगळं आहे हे ज्या क्षणाला त्यांना कळलं ना, त्या क्षणापासून सुमनताई आणि सुमन सुगंध हे अविभाज्य घटक झाले.
0: वा, आणि मग पुढे किती कार्यक्रम त्या तुमच्या सोबत राहिल्या तेही सांगा. आणि या पहिल्या कार्यक्रमातला त्यांचा प्रवेश किंवा त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग हा कशा पद्धतीने लाभला?
1: पहिल्या कार्यक्रमापेक्षा दुसऱ्या कार्यक्रमापासून तर त्या पूर्णपणे त्या कार्यक्रमात रंगून गेल्या.
0: अरे वा,
1: मी थोडंसंच बोलीन हा असं म्हणायच्या आणि थोडंसं बोलता बोलता पहिल्यांदा त्या अशा लिहून काढायच्या सगळं. आणि लिहून काढलेलं वाचणं हे आपल्या प्रकृतीला जमणारं नाही त्यांना कळायचं खरं, पण तरी त्या कागद सोडणं ह्या प्रक्रियेला त्यांना थोडा वेळ लागला. पण एकदा मुलाखतीमध्ये त्या जेव्हा रंगून जायला लागल्यानं तेव्हा 10 मिनिटाची 15 मिनिटं आणि 15 मिनिटांची 40 मिनिटं कार्यक्रमा गणिक व्हायला लागली. 27-28 कार्यक्रम त्यांच्या गतीनं आम्ही केले इतक्या वर्षामध्ये, तेही खूप झाले.
0: खूपच.
1: म्हणजे गोव्यात 3-4 कार्यक्रम केले, त्यांच्या उपस्थितीत 3 केले आहेत, ठाण्याला आपण 2-3 केले, मुंबईत तर काय सलग कार्यक्रम होतच होते, त्यानंतर नागपूरला केले, वर्ध्याला केले, बडोद्याला केले, अहमदाबाद

0: मुंबईला केले, दिल्लीत केले, इंदोरला केले.
1: हे रसिकांचं प्रेम लाभणं हे कलाकारासाठी किती मोठी पुंजी ठरू शकते. नाही का,
0: संजीवनी असते.
1: संजीवनी आहे, खरंय, अगदी.
0: म्हणजे ज्या वेळेला पहिल्या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं ते यशवंत देव त्यांचे गुरु आणि सुशील कुमार शिंदे असे म्हणाले की मी सुमनताईंची गाणी रोज ऐकतो, मी रसिक आहे त्यांचा, आज मी दुसऱ्या कुठल्याही भूमिकेतून आलेलो नाही. त्यावेळेला आपल्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांच्या प्रेमाचे पदर त्यांच्या समोरच त्यांच्या मनामध्ये उलगडत गेले. मगच्या सुमनताई वेगळ्या होत्या. आपल्याच गाण्यामध्ये पूर्ण रमायच्या कार्यक्रमाच्या आधी आणि मग कार्यक्रमाची तयारी बियारी करायच्या. हा म्हणजे
1: अच्छा
0: मी आज हे गाणं गाणार आहे किंवा मला फार प्रश्न विचारू नका. हा ते सुरैयाचं कोणतं गाणं, ते जोहराबाईंचं कोणतं गाणं असं करत सगळं आठवून लिहायच्या. आणि स्टेजवर बसल्यानंतर ती त्यांची काय जी शिस्त होती ती इकडे तिकडे होऊन जायची आणि मग जे आठवेल ते त्या गायच्या. पण त्यांचं कसं होतं की गाता गाता बोलायचं आणि बोलता बोलता गायचं आणि आई बाई ते विसरलेच की असं म्हणत आपण काय विसरलेलो असू ते सांगायचं. ह्यातला जो निष्पापपणा आहे ना, निर्व्याजपणा, सहजता आणि त्या सहजतेला लपटून आलेलं वयानं आघात न झालेलं असं ते त्यांच्या स्वरातलं यौवन आहे ना, त्यानं रसिक वेडावून जायचे. किती साधम माणूस आहे हे समोर बसलेलं असं वाटावं आणि तसंच होतं ते. आपल्याला ना माणूस इतकं साध असतं हे या व्यवहारी जगातनं पहिलं मान्यच करता येत नाही. इतकं निस्संग कुणी असू शकतं की ज्याला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नकोच आहे, पैसा नकोय, काहीच नकोय, असं असतं का असं वाटावं, इतकं साधेपण होतं.
1: आणि तुम्ही सांगितलं ज्या सुरुवातीला बोलायला तयारच नव्हत्या, त्या पुढे जवळजवळ 25-27 कार्यक्रम तुमच्या बरोबर करायला, त्या
0: 40 मिनिटं सुद्धा बोलले आहेत, एक तास सुद्धा बोललेले आहेत. आणि अहो शब्द शब्द एकवा की नाही हो आठवत आहे असं म्हणायच्या आणि गायला लागल्या की सगळं आठवायचं. मृदुल करांनी हे गाणं पूर्ण कडवी गायलेले आहेत. झिमझिम झरती पूर्ण आणि झिमझिम झरती सारखी गाणी आपल्याला एक वेगळा अनुभव देतात. बघा
1: खरे
0: तो एक पावसाचा अनाहत नाद, सुमनताईंचा मनातला सूर आणि आपण अशा धरित्रीच्या कलशामध्ये एक एक पायरी खाली उतरून जातोय असा जो एक म्हणजे अनुभव आहे, अनुभूतीच आहे ती. ती रसिक घ्यायचे आणि जिथे सागरा म्हणताना त्यांचं नंतर ज्या वेळेला ते गाणं पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आलं तेव्हा तो जिथे आणखी लाडीक झाला.
1: अच्छा
0: मग त्या जिथे असं म्हणत गायच्या ना त्यावर रसिक फिदा व्हायचे.
1: हा किती काळ कार्यक्रम चालला?
0: 2006 साली सुमन सुगंध हे चरित्र प्रकाशित झालं आणि त्याच्यानंतर मी सांगितलं तसं की त्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. त्यानंतर त्यांच्या गतीनं भारतभर कार्यक्रम केले आम्ही. पण ते करत करत साधारण वयाच्या 85-86 वर्षापर्यंत त्या मंचावर येत राहिल्या. बोलणं हळूहळू कमी झालं पण थोडस गायच्या थोडस बोलायच्या. बोरिवली आणि ठाणे असं दोन ठिकाणी त्यांचे अखेरचे ते कार्यक्रम आहेत. त्यानंतर मात्र त्यांनी स्टेजवर येणं नाकारलं आणि नंतर त्यांना असं वाटायला लागलं होतं की ह्या झगमगाटाचा मला त्रास होतो. कितीही प्रकाश योजना कमी केली मंचावरची तरी त्यांना थोडा त्रास व्हायला लागला होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना असं वाटायचं की सूर ऐकू आला नाही मला तर, मीच गाते ते मला ऐकू नाही आलं तर, ही एक मनात भावना असायची. पण कमालीच्या सुरेल म्हणजे माणसं ठरवून पण बेसूर होऊ शकत नाहीत ना, तसं त्यांचं होतं. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास राहावा म्हणून अनेकदा त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेला मी म्हणायचे आज कुठलं ऐकवत आहे, म्हणायचं कुठलं ऐकू, मग कधी केतकीच्या बनी, कधी ठहरीये होश मे आलू, कधी बुझा दिए हैं खुद अपने हाथों, कधी जिथे सागरा, मग ते काय ते कधी कोणी सांगावं त्यांनी गावं असं म्हटलं की त्या म्हणायच्या पण मला ऐकूनही आलं सूर तर. म्हटलं गाऊन बघा, ऐकवते तुम्हाला आता. आणि आम्ही रेकॉर्ड करून त्यांना ऐकवायचो. म्हणजे हे घ्या सुमनताई, वय वर्ष 86, जरा सुद्धा बेसूर नसलेला आवाज, जरा सुद्धा बेसूर. अहो म्हटलं तुम्ही बेसूर होतच नाही आज सुमनताई, जे कंपन आहे ते वयाने आलेलं नाही, ते कंपन तो तुमच्या गाण्यातला सौंदर्याचा एक भाग होता. बघा
1: तुम्ही त्यांना
0: ऐका,
1: खऱ्या अर्थाने जिंकून

0: इथलं आणि आत्मविश्वास तर त्यांच्यात होताच पण तो जागवला एका परीने आणि त्यातून ह्या सगळ्या कार्यक्रमांची निर्मिती झाली आणि रसिकांना सुद्धा हा स्वर साक्षात्कार अनुभवता आला असं म्हणता येईल.
1: आणि शेवटच्या क्षणापर्यंत एखाद्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी विश्वास आहे, तुम्ही त्याला आपले वाटता, तुमचं आणि त्यांचं एक खास गटातलं नातं आहे जे तुम्ही जपलं आणि नुसतं तुम्ही नाही ते त्यांनीही जपलं, असा एक खूप सुंदर अनुभव शेवटपर्यंत मला आला. आज मी त्याला सुंदर म्हणू शकते. त्या काळामध्ये जेव्हा त्या अगदी शेवटी आजारी होत्या त्यावेळेलाही मी आले की त्यांना गाणी ऐकवायचो, म्हणजे छाई घटा घनघोर असं एक त्यांची फार सुंदर ठुमरी आहे, तर ती घट्टा असा त्याचा तो असा टलट पण किती हलका असा त्या उच्चार त्यांनी केलेला आहे. तर कोणाची ही कोणी शिकवली? तर खासाहेब अब्दुल रहमान खासाहेबांनी शिकवली. ते अमक्यांनी कसक नावाच्या गझल संग्रहातली गझल तुम्हाला ऐकवतो, हे आज तुम्हाला हे गाणं ऐकवतो. नंतर नंतर बोलणं जवळजवळ थांबलं होतं पण ते ऐकतायत, त्या ऐकताना त्यांना बरीच गाणी आठवतायत असं मला वाटायचं. हा माझा भावडेपणा आहे, अतिसंवेदनशीलता आहे मला नाही माहिती, पण तो अखेरच्या काळापर्यंतचा त्यांचा सहवास हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मला असं वाटतं की काही नाती आपण शब्दात मांडूच शकत नाही.
0: खरी गोष्ट आहे. आणि आता हे सांगताना सुद्धा तुम्ही इतक्या भावूक झाला आहात, तर हे नातं तुमच्या तर कायमच स्मरणामध्ये राहील अशा तऱ्हेचं. आणि सुमनताईंचा स्वर पिढ्यान पिढ्या आपल्याला

श्रोते हो, अत्तर क्षणांचा दरवळ सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा भाग दुसरा

आपण सोमवारी 13 जुलैला ऐकणार आहोत. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित. आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून आपण इंडोनेशियाला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी प्रस्थानापूर्वी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या दौऱ्यात ते तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून प्रोबोवो यांच्यासोबत योग्यकर्ता इथल्या प्रंबनन मंदिर संकुलाला भेट देणार आहेत. नंतर प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून मेलबर्न इथं रवाना होतील. ऑस्ट्रेलियातही ते भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देतील आणि आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. देशात गेल्या 75 वर्षात सहकार क्षेत्रात होणारी आंदोलनं ही नेहमी दुर्लक्षित राहिली होती. मात्र सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या सहकार क्षेत्रात झालेल्या कामाविषयी शहा म्हणाले.
1: सहकारिता मंत्रालय के इनिशिएटिव से कुल 9 राष्ट्रीय

0: स्तर पर काम करने वाली सहकारी समिति बनाकर देश से लेकर ग्राम तक इन 9 क्षेत्रों में सहकारिता मंत्रालय को एक माला में पिरोने का काम हमने किया है।
1: या कार्यक्रमात देशभरातल्या 232 गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमिपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातल्या उतीसंवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओ टॅग मोबाईल ऍप्लिकेशन, तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्याशी संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते झालं। त्याशिवाय सहकार सीबीएस आणि सहकार सहयोगी या दोन प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते झाला। या कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात आलं, त्याचबरोबर बियाणे प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपती भवनात डॉक्टर मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली। डॉक्टर मुखर्जी हे प्रख्यात शिक्षणतज्ञ, द्रष्टे राजकारणी आणि राष्ट्रनिर्माते होते। त्यांनी भारताच्या शैक्षणिक आणि राजकीय लोकशाही प्रवासावर अमिट छाप सोडल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही डॉक्टर मुखर्जी यांना अभिवादन केलं आहे। विद्वत्ता, धैर्य आणि राष्ट्रसेवा या गुणांच्या बळावर डॉक्टर मुखर्जी यांनी आपलं जीवन राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित केलं, असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे। देशभरातल्या 93 कोटीपेक्षा जास्त आभा अर्थात आयुष्मान भारत आरोग्य खात्यांशी 104 कोटीपेक्षा जास्त आरोग्य नोंदी जोडल्या गेल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। आभा क्रमांक हा आधार कार्डाच्या क्रमांकाप्रमाणेच 14 अंकी क्रमांक असून त्यामुळे रुग्णांना डिजिटल आरोग्य सेवांचा लाभ घेणं शक्य होतं। या प्रणालीच्या माध्यमातून रुग्ण आपली संपूर्ण वैद्यकीय माहिती सुरक्षित ठेवून विमा कंपन्या आरोग्य सुविधा केंद्र, डॉक्टर आणि इतर संबंधित सेवांशी जोडले जाऊ शकतात, असं सरकारनं म्हटलं आहे। देशातले सर्व रुग्ण आणि आरोग्य सुविधा केंद्रांचा समावेश करून आयुष्मान भारत डिजिटल मिशनचं जाळं विस्तारण्याचं आणि प्रत्येक नागरिकासाठी पूर्णपणे डिजिटल आरोग्य नोंदी उपलब्ध करून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। देशाच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे। महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी पाऊस होत आहे। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अंकिता आपटे।
2: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। मुंबई ते पुणे रस्ता आणि रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीनं होत आहे। घाटातल्या मिसिंग लिंकवर तसंच रेल्वे मार्गावर मंकी हिल इथं मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडारोडा जमलाय। मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्यात। जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या मार्गावरची एसटी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील। पश्चिम रेल्वेच्या वसई विरार आणि नालासोपारा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरी वाहतूक ठप्प झाली आहे। मुंबई गोवा मार्गावरही काही काळ दरडी कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय। मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय। मानखुर्द इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून त्याखाली 6 जणांचा मृत्यू झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येक 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय। मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे या स्थितीत आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, घराबाहेर पडू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय।
1: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसाची दमदार हजेरी। किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी। मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर वाहतुकीला अडथळे। आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी स्थगित। आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना। राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे। राजधानी मुंबई आणि उपनगरातल्या स्थितीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले तीन दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। सखल भागात पाणी साचलं असून अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय। मुंबई महानगरपालिकेनं 1916 हा मदत दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केलाय। शहरातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली असून शासकीय कार्यालयांना अर्धा दिवस सुट्टी दिली आहे। खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करायला सांगावं असं शासनानं सांगितलंय। पश्चिम रेल्वेच्या वसई विरार आणि नालासोपारा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरीय वाहतूक ठप्प झाली आहे। मुंबई ते पुणे रस्ता आणि रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीनं होती आहे। घाटातल्या मिसिंग लिंकवर तसंच रेल्वे मार्गावर मंकी हिल इथं मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडारोडा जमलाय। मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्या आहेत। जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या मार्गावरची एसटी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील। मुंबई गोवा मार्गावरही 8 ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय। या परिस्थितीत शासन करत असलेल्या उपाययोजनांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली।
2: मुंबई गोवा हायवे जो आहे याच्यावर कशेडीला एक फार मोठा लँडस्लाइड त्या ठिकाणी काल रात्री झाला। जवळपास एक डोंगरच पूर्ण कोसळून तो खाली आला। पण आता तो सगळा मलबा जो आहे तो काढण्याचं काम चाललेलं आहे। आणि एकूण या अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारच्या पावसामुळे आणि या सगळ्या परिस्थितीमुळे एकूण या हायवेवर 8 ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारच्या लँडस्लाइड झालेल्या आहेत। पण आता जवळजवळ सगळं क्लिअर करणं चाललेलं आहे।
1: मानखुर इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून त्याखाली 6 जणांचा मृत्यू झाला। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय। मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे या परिस्थितीत आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। आज दुपारी 3:56 समुद्राला

0: विमानाची भरती येणार असून सुमारे 4 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असा सल्ला त्यांनी दिला.
1: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. राज्यात इतरत्रही पावसाने जोरदार हजेरी लावली. आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी तिथल्या बातम्या दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर कशेडीजवळ दळ कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अडथळे दूर करून वाहतूक नियमित करण्याचं काम सुरू केलं आहे. कोसळलेला काही भाग जवळच्या घरांच्या परिसरात आल्यानं त्या परिसरातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. वरंधा घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झाला आहे. मंडणगड तालुक्यात म्हापळ आंबेत पुलाजवळ महाड तालुक्यातले बार्जेस भरकटून अडकले आहेत. पुलाला धोका असल्यानं तात्पुरती मंडणगड म्हापळ गोरेगाव माणगाव वाहतूक बंद केली आहे. रायगड जिल्ह्यात पेणखोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यात कांचळ इथे अंबा नदीजवळ अडकलेल्या 12 कामगारांना सुखरूप बाहेर काढलं आहे. पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस होत असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक प्रभावित झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात पाटण इथे आज पहाटे एका घरावर दरड कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकाने बचाव आणि मदत कार्य सुरू केलं. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 23 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर आंबेठाण इथे दरड कोसळली असून 75 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आळंदी शहरात प्रवेश करणारे 4 पूल पाण्याखाली गेल्यामुळे सर्व वारकरी आणि भाविकांनी आळंदी शहरात जाणं टाळावं. ज्यांनी प्रवास सुरू केला असेल त्यांनी सुरक्षित आसरा घ्यावा असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीनं केलं आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. बहे सांगली म्हैसाळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नाशिक शहर आणि जिल्ह्यात इतरत्र पावसाला सुरुवात झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जास्त आहे. पावसामुळे त्र्यंबकेश्वर इथं एक घर पडलं असून जीवितहानीचं वृत्त नाही. काही ठिकाणी विहिरी आणि पशुधनाचं नुकसान झालं. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट निर्माण झालं असून शेतीची कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी आज विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच उपस्थित केला. मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळणं, मानखुर्द इथं इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू, मॅनहोलमध्ये पडून गेलेले बळी, झाडं पडून झालेले मृत्यू इत्यादी मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला घेरलं आणि या प्रकरणी जबाबदारी निश्चित करून सरकारनं याविषयी सभागृहात सविस्तर निवेदन करावं अशी मागणी त्यांनी केली. त्यावर ही एक अभूतपूर्व नैसर्गिक परिस्थिती असून सर्व प्रशासन अलर्ट मोडवर आहे, यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही आणि या संदर्भात उद्या संपूर्ण निवेदन सभागृहात करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मानखुर्दमध्ये कोसळलेली इमारत पूर्णपणे बेकायदा होती. ती इमारत ज्या झोपडीवर पडली त्यातल्या लोकांचा मृत्यू झाला अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात सरासरी 800 झाडं पडतात पण कालच्या एका दिवसात 350 झाडं पडली असं त्यांनी सांगितलं. आज दुपारनंतर ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी सावध राहावं, शक्यतो प्रवास टाळावा आणि विशेषतः युवांनी पर्यटनासाठी बाहेर पडू नये असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर पावसाची परिस्थिती पाहता सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. विधान परिषदेतही विरोधकांनी मुंबईतल्या परिस्थितीवरून सरकारला लक्ष्य केलं. मानखुर्दमधली इमारत बेकायदा होती तर कारवाई का केली नाही असा सवाल त्यांनी विचारला. यावर मुख्यमंत्री विधानसभेत उद्या निवेदन देतील असा पुनरुच्चार मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी केला. गेल्या 3-4 दिवसात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 13 बळी गेल्याचं ते म्हणाले आणि आज हवामान विभागानं दिलेला इशारा पाहता सभागृहाचं कामकाज स्थगित करायची विनंती सभापतींना केली. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नांदेड मुंबई आणि टनकपूर नांदेड या एक्सप्रेस गाड्यांचं उद्घाटन केलं. ओदिशात भुवनेश्वर इथं झालेल्या कार्यक्रमात त्यांनी दूरस्थ पद्धतीने या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. नांदेड मुंबई ही एक्सप्रेस गाडी वाशिम आणि हिंगोली मार्गे जाणार असून त्यामुळे मराठवाडा आणि

0: मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच पुस्तकांच्या जगात रमायला फार आवडतं. अशाच पुस्तकांच्या जगात रमणाऱ्या मित्रमैत्रिणींशी आपण गप्पा मारत असतो आपल्या वाचन कट्ट्या या कार्यक्रमात. तेव्हा आपली मैत्रीण तन्वी गुंडये, वाचनप्रेमी आणि पुस्तकप्रेमी मैत्रीण सानिका म्हस्कर सोबत कोणत्या पुस्तकांविषयी गप्पा मारतीये हे ऐकूयात.
1: नमस्कार, मी तन्वी गुंडये आणि तुम्हा सर्वांचं वाचन कट्ट्यामध्ये स्वागत आहे. माझ्यासोबत माझी वाचक मैत्रीण आहे सानिका म्हस्कर आणि आज आम्ही पुस्तकांच्या दुनियेमध्ये थोडंसं रमणार आहोत, पुस्तकांविषयी बोलणार आहोत. खरं तर असं म्हटलं जातं की हल्लीची जी तरुण पिढी आहे ती फक्त समाज माध्यमांमधून, मग वेगवेगळ्या प्रकारची जी ॲप्स असतात त्या माध्यमांमध्ये जास्त सक्रिय असते. त्यांना वाचनाची फारशी आवड नसते, एक अशी साधारण ओरड आपल्याला पाहायला मिळते. पण ही जी जेनझी पिढी अशी म्हटली जाते, तरुणाईची जी पिढी म्हटली जाते, त्यातला काही गट असाही आहे की जो वाचतो, ज्याच्याकडे स्वतःचा बुकशेल्फ आहे, ज्याच्याकडे आई वडिलांसारखी आजी आजोबांसारखी स्वतःची काही ठरवलेली पुस्तकं आहेत जी ती वाचली जातात. तर अशा काही पुस्तकांविषयी आज आपण बोलणार आहोत. आज माझी वाचक मैत्रीण माझ्यासोबत आहे, ती सुद्धा वाचते, तिला वाचनाची आवड आहे. तिला नेमक्या कोणत्या प्रकारची पुस्तकं आवडतात आणि एक जेनझी म्हणून तिला कोणत्या प्रकारचं वाचन आवडतं याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सानिका, स्वागत आहे तुझं वाचन कट्ट्यामध्ये.
2: नमस्कार तन्वी,
1: कशी आहेस तू?
2: मी मस्त, तू कशी आहेस?
1: मी पण मस्त. आणि मी सध्या कॉमन प्रश्न तुला विचारणार आहे, जो प्रत्येक वाचकाला विचारला जातो, की तू सध्या काय वाचतेस?
2: सध्या मी कादंबरीवरती जरा जास्त माझा भर आहे आणि आता मी वाघाच्या मागावर एकदा पुन्हा वाचत होते, जो कथासंग्रह आहे व्यंकटेश माडगुळकरांचा. तर मी खूप आधी वाचला होता पण माझ्या वयोमानानुसार मला त्या कथा कळायला थोड्या तेव्हा जड गेलेल्या असं मला वाटत होतं. तो मी खूप रेटून वाचत होते पण आता तो मी एका फ्लो मध्ये पुन्हा एकदा वाचायला घेतलाय 2 दिवसापूर्वीच आणि तो आता शेवटच्या टप्प्यात आहे. तर सध्या कथा आणि कादंबरीवरती थोडा भर आहे. तर मधल्या काही काळामध्ये थोडेसे वेगळे पद्धतीची पुस्तकं वाचत होते अभ्यासाच्या माध्यमातून, पण पुन्हा आता एक थोड्या मोकळ्या वेळामध्ये मी आधी जे काही वाचलंय किंवा माझी पुस्तकं नव्याने माझ्याच पुढे आली आहेत काही कारणामुळे, तर तेव्हा माझं जरा जास्त लक्ष जाऊन की बाबा हेही आपल्याकडे आहे आणि आपण हे वाचलंय पण आपल्याला तेवढं आठवत नाहीये, तेवढं त्यातनं

0: काय घेतलंय आपण हे आता उमगत नाहीये, तर ते आता या वयातून त्यातून काय घेतलं पाहिजे हे थोडंसं साधण्यासाठी पुन्हा त्या पुस्तकांकडे वळती. आणि ती साधारण कथा कादंबरीच आहेत ज्या आधी वाचलेल्या आहेत.
1: पण मग तुला कोणत्या प्रकारचं साहित्य वाचायला आवडतं, म्हणजे रहस्य कथा आवडतात का की प्रेमकथा?
0: हो, रहस्यकथा प्रेमकथा आवडतात, पण सध्याच्या काही काळामध्ये मला वनकथांची आवड लागली.
1: अरे वा.
0: हा, तर म्हणजे हा भाग माझा कधीच आयुष्यात नव्हता, जो काही कारणामुळे माझ्या आयुष्यात आला. तर ते कारण म्हणजे अर्थात पद्मश्री इमारती चितमपल्ली. तर त्यांच्या वनकथांचं वाचन माझ्या परिवारामध्ये व्हायचं आणि त्यातून आम्ही काही छोटे त्या कथांच्या अभिवाचनाचे कार्यक्रम करायला लागलो 2-3 वर्षांपूर्वी, ज्याच्यामध्ये माझा सहभाग नव्हता, माझ्या मोठ्या भावाचा सहभाग होता. पण त्याच्या अभिवाचनामधनं मला त्या कथांची गोडी लागली आणि वनकथा नावाचा एक काहीतरी भाग असतो हे मला कळलं, जे मला माहितीच नव्हतं. मला सततच प्रेमकथा, रहस्यकथा, कादंबरी, विनोदी कथा, पुलंचा आपण वाचतो किंवा त्यांची काही व्यक्तिचित्रणं आपण वाचलेली आहेत, तर त्यामुळे हा माझ्यासाठी थोडासा वेगळाच हे होता. तर तू सुद्धा नक्की या काय म्हणू पद्धतीकडे ये जर आली नसेल तर, आणि तू नक्की त्याचा अनुभव घे, तो फार विलक्षण अनुभव.
1: आणि हे किती वेगळं आहे, म्हणजे वनकथा हा प्रकारच मुळात नवीन आहे.
0: बरोबर.
1: कारण बऱ्याचदा आपण असं बघतो की प्रेमकथा वाचल्या जातात, कादंबऱ्याही वाचल्या जातात आणि त्यात मानवी भावभावना जास्त असतात, पण वनकथा म्हटल्यावरती आपल्याला प्राण्यांचा किंवा पक्ष्यांचा निसर्गाशी एक जवळ जाण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये दिसतो. ही खूप वेगळी भावना आहे.
0: आणि तू नक्कीच तुझ्यासारख्या इतक्या संवेदनशील मुलीने ते नक्कीच अनुभवलं पाहिजे असं क्षेत्र आहे ते कथांचं. आणि मला जसं वनकथा आवडतात तसं मला उत्सुकता आहे की तुला कुठल्या प्रकारच्या कथा आवडतात किंवा तू कुठल्या प्रकारच्या कथा वाचणं जास्त.
1: मला ग्रामीण कथा आवडतात, त्यात व्यंकटेश माडगुळकर असतील किंवा मग दमा मिराजदार असतील, त्यांच्या थोड्या हास्यास्पद सुद्धा असतात आणि म्हणजे हलक्या फुलक्या अगदी सहज घडून जाणाऱ्या गोष्टी. गावात चालत असताना एखादा माणूस भेटतो आणि तो माणूस आपल्याला इतका जवळचा वाटायला लागतो, तर त्यामुळे मला सगळ्या ग्रामीण कथा आवडतात वाचायला.
0: हा, म्हणजे बघ आता तू ह्याच्यात ना एक अजून वेगळा कथेतलाच म्हणजे मुद्दा काढलास. म्हणजे आता तू जसं सुरुवात केली होतीस की खरंच आपल्या पिढीवरती फार वाचनाकडे वळलेली ही पिढी नाहीये, खूप जास्त वेगवेगळ्या पद्धतीचं एक्सपोजर मिळालेली पिढी आहे, पण त्यातूनच आता आपण दोघी बसलोय आणि वनकथांबद्दल बोलतीय आणि तू बरोबरीने ग्रामीण कथांबद्दल बोलतीय.
1: बरोबर. तर तुला कुठलाही एखादा असा उतारा आहे का की जो तुला खूप भावलाय, म्हणजे तू आता म्हणालीस की तू वनकथा वाचतेस, मग त्या वनकथांमध्ये असं कधी झालंय का की खूप एखादी जवळची गोष्ट वाटून गेली आहे वाचता वाचता, खूप आवडली आहे, ती तुला आमच्यासोबत आपल्या श्रोत्यांसोबत शेअर करायला आवडेल का?
0: हो, म्हणजे त्या कथेचं पुस्तक माझ्याकडे आता उपलब्ध नाही, पण मी तुला म्हणलं तसं मी सध्या मारुती चितमपल्लींच्या वनकथा मला आवडत होत्या म्हणून वाचत होतो. तर जसे म्हणजे तुला मी म्हटलं की पशु पक्षी झाडं यांच्याप्रमाणे आदिवासींचं खूप खूप घट्ट जंगलाशी निसर्गाशी नातं आहे, आणि चितमपल्लींची अशी गुलाबी पिसं नावाची कथा आहे की जी मला भयंकर भावते, आणि त्याच्यामध्ये एका गुलाबी पिसं असणाऱ्या पक्षाचंही वर्णन केलेलं आहे. ते तू जाऊन नक्की वाचावं.
1: येस, नक्की जरूर वाचेन. पण सध्या तू आम्हाला काही वाचून दाखवणार आहेस का?
0: येस, नक्की. तर मी तुला म्हणलं तसं मी आता चकवा चांदण नावाचं आत्मकथन आहे पद्मश्री मारुती चितमपल्लींचं, ज्याच्यामध्ये त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास त्यांनी उलगडून दाखवलाय. आणि त्याच्यात म्हणजे त्या आत्मचरित्राचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी प्रत्येक टप्प्याबद्दल लिहिलंय त्यांच्या वयाच्या आयुष्यातल्या, आणि जे फ्लॅशबॅक मध्ये जात नाही, जे आपल्याला सुरुवातीपासून आहे तसंच दिसतं की असं झालं असं झालं मग तसं झालं. तर मध्यांतरामध्ये गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की जो गावाकडे राहणारा मुलगा होता, जो इतका बुजरा होता, ज्याच्या पदरी इतकं अपयश होतं, त्या माणसाला त्याच्या स्वप्नातली माणसं, तो ज्यांना आयडल मानत होता, तो ज्यांना आदर्श मानत होता, अशी माणसं त्याच्या आजूबाजूला असणं, त्यांच्याशी त्याचा संबंध असणं, हे त्यांना खूप अप्रूप वाटायचं आणि हे त्या वाचकालाही खूप अप्रूप वाटतं. तर मारुती चितमपल्ली त्यांच्या पुढच्या कारकिर्दीमध्ये खूप मोठमोठ्या लेखकांसोबत राहिले, एकमेकांचा सहवास त्यांना लाभला, आणि असंच त्यातले एक लेखक जे लेखकही माझा खूप जवळचे आहेत, ते लेखक म्हणजे आप्पा दांडेकर, गोनी दांडेकर. तर चितमपल्लींशी दांडेकरांशी कशी ओळख झाली

0: याचा एक पॅरेग्राफ आहे तो मी वाचून दाखवते. त्या भेटीची गंमत, तर त्यांनी साधारण लिहिलंय की त्यांची ओळख खूप जुनी होती. जो सुरुवात होते आपल्याला तेव्हा कळतं की अप्पांचा आणि चितमपल्लींचा खूप घनिष्ठ संबंध होता. गुरूंच्या स्थानी ते त्यांना मानायचे. पण सुरुवातीला ते जेव्हा गेले तेव्हा त्यांनी असं सांगितलंय की गेली अडीच तप मी या घरात राहतोय. इथेच जवळजवळ सर्व लेखन केलं. या विठोबाच्या देवळात संत तुकोबाने कीर्तन केलेलं. गॅलरीतून समोर पाहिलं की नवलाख उंबेरचे हिरवे डोंगर दिसत. इंदुरी जवळचा भंडारा डोंगर दिसे. ते दृश्य पाहताना आप्पा सांगत, भंडारा डोंगरावर तुकाराम बुवांनी गाथेतील अभंग लिहिले. तरुणपणी मी इंदुरी, नवलाख, उंबरे आणि आजूबाजूच्या गावातून माधुकरी मागून भंडारा डोंगरात पर्णकुटी बांधून राहिलो, असं आप्पा त्यांच्या घराचं वर्णन करतात. त्यांचं घर घोरवाडी स्टेशन उतरून सरळ पश्चिमेला चालायला लागलं की 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. मी नंतर सुट्टीच्या दिवशी वडगावहून लोकलने प्रवास करून त्यांना भेटायला जाईल. ते मांडीवर पाठ ठेवून लिहायचे. गॅलरीचं दार आणि खिडकी यांच्यामध्ये पुस्तक ठेवण्यासाठी फळ्या ठोकल्या होत्या. त्यावर त्यांची पुस्तकं ठेवलेली. तिथेच ज्ञानेश्वरी गाथा, दासबोध, सकल संतगाथा, हाल सातवाहनाची गाथा सप्तशती यांचे महाराष्ट्रातील उत्खनने आधी ग्रंथ सगळे तिथे मांडलेले असायचे. आप्पांचं घर म्हणजे एक वस्तू संग्रहालय होतं.
1: वा.
0: एकदा त्यांनी घराच्या खिडकीतून देवळातलं दगडी कासव दाखवलं. ते दृश्य माझ्या मनाच्या एखाद्या आयकॉन प्रमाणे राहिले.
1: भारी.
0: तर चितमपल्ली इथे कायम जायचे आणि ते जेव्हा मावळात होते तेव्हा आप्पा आणि चितमपल्लींची ड्युटी संपल्यानंतर जवळजवळ पायीच, म्हणजे तेव्हा काही साधारण नव्हती, त्यांनी अख्खा मावळ पालथा घातलाय चालून.
1: अच्छा.
0: कोपरान कोपरा मावळातला ते फिरलेत आणि निसर्ग, आप्पा आणि चितमपल्ली आणि त्यांच्या कथा.
1: सुंदर, खूप सुंदर. म्हणजे अक्षरशः आपल्यालाही दर्शन घडलं त्या आप्पांच्या खोलीचं, त्यांच्या त्या ठेवलेल्या वेगवेगळ्या ग्रंथांचं.
0: आणि मला याच्यातून याच्यामध्ये अजून एक उल्लेख आहे पुढे. त्यांची भेट जी झाली ना पहिल्यांदा, ते म्हणले जसं की ते पाठ मांडीवर ठेवून लिहायचे.
1: हो.
0: तर इतकी साधी भेट एखाद्या मोठ्या लेखकाबरोबरची होऊ शकते याच्यावर माझा विश्वास नाही बसत आत्ता. कारण हा म्हणजे आत्ताही आपल्याला कुठे कुठल्याही मोठ्या व्यक्तीला भेटताना जे दडपण असतं ते दडपण आप्पांनी फार झटकन काढून टाकलं होतं. त्यांनी फक्त त्यांच्या मांडीवरचा पाठ बाजूला केला आणि एकदा हसून एका हसऱ्या मुद्रेने त्यांच्याकडे बघितलं आणि तिथे त्यांची जी मैत्री झाली ती आयुष्यभर होती.
1: बरोबर. म्हणजे वाचनामुळे आपण खरंच त्या काळात जातो, तो काळ अनुभवतो, जगतो. त्यामुळे वाचन फार महत्वाचं आहे असं या अशा प्रसंगांमधून जाणवायला लागतं. मला असं विचारायचंय की आत्ता तू वनकथांविषयी बोललीस, तुझ्या आवडत्या कथा कादंबऱ्यांविषयी बोललीस, तुला कविता वाचायला आवडतात का? आणि तू कधी कविता वाचल्यास का खूप मन लावून?
0: हो, म्हणजे माझं पहिलं वाचनाची पहिली प्रेरणाच कविता आहे. कारण मला मराठीच्या पुस्तकातल्या कविताच जास्त आवडायच्या आणि तो थोडा विरोधाभास होता की मला अभिव्यक्त व्हायला पण आवडायचं आणि ते मी तसं गद्यातनं अभिव्यक्त व्हायचे आणि मला वाचायला कविता आवडायचं. तर पहिल्यांदा फार साध्या साध्या बालभारतीमधल्या कविता आणि त्याच्यानंतर कुसुमाग्रजांच्या कविता, मग आपल्या शांता शेळकेंच्या कविता, असं खूप काय म्हणू त्याला, बाहेर बाहेरचं जसं समोर येतं तसं सुरू होतं. पण त्यानंतर थेट मी बाबा बोरकरांच्या कविता खंडाकडे वळले. बाबा बोरकरांच्या आधी गाण्याने मला थोडं जास्त वेड लावलं, जे तव नयनांचे दल हलले. तर याच्यातनं मला त्या कवीपर्यंत जाण्याचा मार्ग खुला झाला आणि तिथून मी त्यांचे खंड वाचायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मग सगळेच, म्हणजे सुरेश भटांच्या गझल असतील, शांता शेळकेंच्या कविता असतील, इंदिरा संतांच्या कविता असतील. कविता हा खूपच जवळचा विषय आहे. आणि मला तुलाही तेच विचारायला आवडेल की तू मला जसं विचारत की कविता तुझ्या आयुष्यात कधी आली किंवा कविता तुला किती आवडते, तुझं काय म्हणणं आहे कविता या प्रकाराबद्दल?
1: कविता खरंच म्हणजे आपण म्हणतो ना की मानवी भावभावनांचं मिश्रण असतं वगैरे आणि प्रत्येकाचं अभिव्यक्त होण्याचं ते माध्यम असतं. कविता कधीही स्फुरू शकते, सुचू शकते आणि एकदा का कविता आपण वाचली ना कशी असते ती छोटीशीच असते, पण त्याच्यामध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब सुद्धा दिसतं, आपल्याला त्या रिलेटेबल वाटतात त्या छोट्या छोट्याशा ओळी सुद्धा. त्यामुळे कविता माझ्या सुद्धा खूप जवळची आहे. अरुणा ढेरेंच्या कविता मला फार आवडतात किंवा शांता शेळके, पद्मा गोळे या माझ्या आवडत्या कवयित्री आहेत. आणि कवी म्हणशील तर मग मंगेश पाडगावकर.
0: अरे वा.
1: हलकं फुलकं साधं सोपं. आपण कवितांविषयी बोलतोय, ग्रामीण कथांविषयी, वनकथांविषयी बोलतोय. मला अजून एक सांगायला आवडेल की गुलजार

0: जे कवी आहेत त्यांना आपण बऱ्याच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहतो, म्हणजे ते दिग्दर्शक देखील आहेत, कधी काळी त्यांनी नट म्हणून देखील भूमिका केलेल्या आहेत. आणि त्यांचा पहिला जो कथासंग्रह होता रावीपार, त्याविषयी मला आज बोलायला आवडेल तुझ्यासोबत. या लेखकाच्या अभिजात सर्जनशक्तीचा हा निळ्या मखमलीवर ठेवलेल्या पाणमोत्यासारखा विलक्षण मनोज्ञ असा आविष्कार असं ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे. आणि तो कथासंग्रह म्हणजेच रावीपार. त्यांच्या या मिताक्षरी शैलीतल्या निवेदनात घटनांश, प्रत्यक्ष घटना आणि मनोवस्था याप्रमाणे बदल घडत राहतो. अभिजात प्रतिभेच्या बळावर गुलजार वैश्विक पातळीवर जाऊ शकतील अशी कथासूत्र ते गुंफतात आणि आपल्या दृष्टीसमोर ज्या आपल्या रोजच्या दैनंदिन घटना असतात त्यांचं विलक्षण वास्तव उभं करतात आणि संवादपूर्ण शैलीने वाचकांच्या थेट काळजाला हात घालतात. मला माहिती आहे की मी हे खूप अलंकारिक बोलते, पण साध्या सोप्या भाषेत समजवायचं झालं तर त्यांनी जो हा कथासंग्रह लिहिलाय तो मराठीत अनुवादित केलाय अशोक जैन यांनी. आणि ह्यामध्ये अगदी रोजच्या जीवनातल्या ज्या घटना आहेत, ऑफिसला जाणारी एक व्यक्ती आणि तिच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या आजूबाजूच्या परिसरातल्या व्यक्ती ह्यांच्यामध्ये असणारे नातेसंबंध, त्यांच्यात घडणाऱ्या घटना ह्यावरती आधारलेला हा कथासंग्रह, त्यामुळे तो जास्त जवळचा वाटतो. आता आपण वेगवेगळ्या कथांविषयी कादंबऱ्यांविषयी बोलत असताना मला सहज हे आठवलं आणि मी हे सांगितलं.
1: अगदीच, म्हणजे कविता म्हटली की गुलजार आठवलेच पाहिजेत. आणि त्यांनी लिहिलेले संवाद असतील, त्यांनी लिहिलेली गाणी असतील, आणि आता तू म्हणतेस तसं रावीपार, म्हणजे काय म्हणू, उत्कट बिंदू,
0: येस,
1: आतून येणारा त्यांचा प्रत्येक कथांमध्ये, कवितांमध्ये, संवादांमध्ये, आपल्याला गीतांमध्ये तो दिसतोच. आणि रावीपार तर तुला मी मगाशी म्हणलं तसं की आपण फक्त वाचावं आणि आनंद घ्यावा इतकंच.
0: आत्ताच्या आपल्या गप्पांमधून तर हे सगळं क्लिअर होत आहे, स्पष्ट दिसत आहे की आपण वाचणारे आहोतच दोघी जणी. पण आपल्यासारखी जी पिढी आहे जिला जेनझी म्हणून संबोधलं जातं, तर त्यांनी वाचावं यासाठी तुला काय वाटतं, आपण काय करू शकतो?
1: काय करू शकतो याचं उत्तर कदाचित आत्ता माझ्याकडे नाही तसं, म्हणजे मी त्यांना का वाचायला सांगू किंवा लावू याचा उपाय माझ्याकडे नक्कीच नाही. पण हे असं या वाचन कट्ट्यावर येऊन आपल्याला वाटलेल्या अनुभवांचं असं एक प्रकटीकरण करणं आणि माझ्या एका वाक्यातून जर माझ्या तुझ्या वयाचा एखाद्या मुलीला असं वाटलं की त्या पुस्तकाकडे जावं आणि ती कथा वाचावी, तर मग आपण जिंकलो तिथे. तर त्यामुळे वाचत राहावं आणि वाचनाचा आनंद दुसऱ्यांना सांगत राहावा, वाटत राहावा. आणि मला असं वाटतं की या वाटण्यातूनच समोरच्याला वाचन करावं असं वाटतं.
0: आपण वाचायलाच हवं, पण वाचलेल्या ज्या घटना आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, त्या इतरांसोबत शेअर देखील करायला हव्यात, जेणेकरून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होईल.
1: कारण तुला वेगळं वाटतं, म्हणजे मला तन्वी भेटली आणि मला तन्वीने सांगितलं की आज मी हे वाचलं आणि या वाचनातून मला असं वाटतंय की मला हे मिळालं किंवा मला असं काय म्हणू भावलं, अनुभवलं, तर त्यातून मग मला कुतूहल जागवतं ना की मला पण हा अनुभव घ्यायची इच्छा आहे, तर मग त्यासाठी काय करावं लागेल, मग त्यासाठी ते पुस्तक घेऊन मला वाचावं लागेल.
0: खूप खूप धन्यवाद, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून.
1: येस, थँक्यू तन्वी, धन्यवाद.
2: मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: आताच आपण युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी ऐकला. एक महत्त्वाची सूचना, भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केला असून ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी मुंबईतील सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे म्हणजे वर्क फ्रॉम होमचे निर्देश दिले आहेत. सूचना संपली.
1: पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: Imam. They were killed in an airstrike on the 28th of February at the outset of the war launched by Israel and the United States. The massive turnout was encouraged by Iran's theocratic leadership to as a show of national unity and strength. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहारमध्ये सुरुवातीला ऐकूया जयश्री शिवराम यांच्या आवाजात मुक्ता चित्रपटातलं गाणं. गीतकार आहेत नादो महानोर आणि संगीत दिलं आहे आनंद मोडक यांनी.

आत्ताच आपण मुक्ता चित्रपटातलं जयश्री शिवराम यांच्या आवाजातलं गाणं ऐकलं. गीतकार होते नादो महानोर, संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. यानंतर ऐकूया झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातलं सुधीर फडके यांच्या आवाजातलं गाणं. गीतकार आहेत गदी माडगुळकर आणि संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

आत्ताच आपण झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातलं गाणं ऐकलं, सुधीर फडके यांच्या आवाजात. गीतकार होते गदी माडगुळकर.

0: संध्याकाळचे 6:30 होत आहेत. आता साहित्य सौरभ कार्यक्रमात ऐकूया साहित्यवारी. लेखन आणि निवेदन मीरा कुलकर्णी.
1: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया रूपक साहित्यवारी. लेखन आणि निवेदन मीरा कुलकर्णी. निर्मिती सहाय्य उमा कुलकर्णी. सादर करते गुरुनाथ तेरवणकर.
2: श्रोते हो, टीसभर रुंदीच्या आणि विधभर लांबीच्या विटेवर अनादी अनंत असा व्यापक आकाशा एवढा निर्गुण असलेला तरीही सगुण झालेला आणि निराकार असूनही साकार झालेला तो सावळा विठुराया, म्हणजे विलोभनीय असं सावळं परब्रह्म. पिवळं पितांबर नेसून तेजाचं मूर्तिमंत रूप असलेला हा सावळा तरीही सुंदर विठुराया समचरणांसह युगानुयुग विटेवर उभा असणारा आणि अवघ्या मानवी जीवनाला व्यापून उरणारा, साहित्यातही सतत विविध रूपातून आविष्कृत होणारा, याच सावळ्या विठुरायाच्या साहित्यातल्या लोभस्वाण्या रूपाची ही साहित्यवारी.

भक्ती मार्गाच्या सगळ्या विश्वाला ज्या विठ्ठल रूपाची मोहिनी पडली तो मूर्तिमंत सौंदर्याचा सुकुमार पांडुरंग अवघ्या वारकरी संप्रदायाची आणि भाविकांची माऊली आहे. बुद्धीच्याही अतीत असलेला हा परमेश्वर आहे आणि भागवत धर्माचा रामकृष्ण हरिसुद्धा हाच आहे. दाही दिशा अवघ्या विश्वात व्यापून उरलेल्या या विराट तत्वाचा मोह मग ओव्या भारुड गीत अभंग गवळणी पोथ्या पुराण आणि अगदी नाटक सिनेमा विश्वाला सुद्धा आवरता आला नाही. हा पंढरीचा विठोबा आपल्या लोकगीतातून स्त्रियांच्या विसाव्याचं स्थान होतो. या स्त्रिया विठ्ठलाला माऊलीच्या रूपात बघून आपलं माहेर अनुभवतात. अशा विसणान निवली माझी डोई तुझा हात अग विठा बाई घाल रुक्मिणी पुरण आपल्या घरी पावण आल बारशीच भगवान. अशा जुन्या पारंपरिक ओव्या ऐकल्या की पांडुरंग देवत्वाच्या अलौकिक रूपातून बाहेर पडून लौकिक जीवनाशी अगदी एकरूप झालाय हे लक्षात येतं. तो इतका एकरूप झाला की स्त्रियांनाही तो आपलासा वाटला. त्यामुळे जात्यावर दळण दळताना शेतात काम करताना स्त्रिया ज्या ओव्या गात त्यामध्ये पांडुरंग रुक्मिणी चंद्रभागा यांच्यासह संत परिवार आणि पंढरी नगरी सतत टोकावत राहिली.

परमेश्वराच्या या दासीला कष्टाचं काहीच वाटत नाही हे जनाई आवर्जून सांगते. पंढरीचा पांडुरंग असा समाज मनावर व्यापलेला, म्हणूनच तो अभिव्यक्तीच्या सगळ्या रूपामध्ये सामावलेला. संत साहित्यातूनही हे आपल्याला प्राधान्यानं जाणवतं. ज्ञानियांची ओवी तुक्याचा अभंग, चित्ताशी सत्संग शाश्वताचा. खसलिया धीर पोळल्या गारवा, जाणत्या गोडवा जाणल्याचा. वर्षानुवर्ष हे सगळे ग्रंथ आणि संतांचे अभंग आपल्या मनाचं श्रद्धास्थान आहेतच, पण प्रेरणास्त्रोतही आहेत. संत विचार आपल्या रोजच्या जगण्याला अनेक अंगांनी स्पर्श करतो. संतांच्या शिकवणीशी आपल्या जीवनाचं एक अनोखं नातं आहे. मानवी व्यवहाराचा आणि मानवी जीवनाचा अंतर्बाह्य पोत बदलण्याचं सामर्थ्य संत विचारात आहे, कारण आचरणाच्या शुद्धीवरती संतांनी भर दिलाय. संतांचे विचार आपल्याला मानवतावाद शिकवतात, संस्कारित करतात. राग मोह इत्यादी वृत्तीपासून दूर राहून शांत विचाराला प्रवृत्त करणारे हे पांडुरंगाचे भक्तिस्थान म्हणजे अमृतसिंचन आहे हे संतांनी आवर्जून सांगितलं. जिकडे पाहे तिकडे उभा अवघ्या गगनाचा गाभा, डोळा बैसले बैसले रूप राहुनी संचले. या स्वरूपाचे नामदेव तुकारामांचे अभंग आपलं लक्ष वेधतात. फार पूर्वीपासून ते आजपर्यंत गावोगावी देवळांमध्ये होणारे भागवत सप्ताह असोत, हरिपाठाचे अभंग, ज्ञानेश्वरीची पारायणं असोत, यातून विठ्ठलाची अनेक रूपं गायली गेली आणि आजही गायली जातात. ज्ञानदेवांच्या हरिपाठामध्ये या जगजेठी भीमातटी असलेल्या परब्रह्माची अनेक रूपं पाहायला मिळतात. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, हा तुकारामांचा बीजमंत्र आज वारकरी जीवनाचा मूलमंत्र आहे. आज वारीमध्ये याचा जयघोष आपण नित्य पाहतो. हरिपाठे गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कलिके. साहित्यातही हा विठ्ठल असा फक्त मूर्तीरूपानं व्यक्त झाला नाही, तर तो पाहण्याची अनुभवण्याची गोष्ट आहे हे तुकारामांनी

वारकरी संप्रदायामध्ये आणि एकूणच भक्ती संप्रदायात सतत होणारी भजनं टाळ मृदुंगाच्या गजरात आजही ठेका धरायला लावतात. या भजनांच्या तालावर दिंडीत आजही वारकरी तल्लीन होतात. संतांनी लिहिलेले हे अभंग भजनाच्या रूपानं विठ्ठल भक्तीची साक्ष देतात. पांडुरंगाचे सावळे गोमटे रूप चित्ताला भावणारं, डोळ्यांना सुखावणारं, मनाला आनंद देणारं आणि भावनांना क्षमवणारं आहे. आणि म्हणूनच कोणत्याही भजनाची सुरुवात करताना वारकरी या अभंगांनीच त्याची सुरुवात करतात.

आपली कीर्तन परंपरा म्हणजे संत साहित्याचा चालता बोलता गौरवच. नामस्मरण करत, सुश्राव्य कथा ऐकत, अभंग ऐकत तल्लीन होणारा भक्तवृंद आजही कीर्तन परंपरा आणि पर्यायानं संत साहित्याचा उत्कृष्ट नमुना ठरतो. नामाचे महत्व पटवून देताना दिले जाणारे दृष्टांत, दाखले, रूपकं यामुळे विषय आपल्याला पटकन

0: बसतो. नाचत रंगत अभंग आणि भजनांमध्ये एकरूप होणारे कीर्तनकार नामभक्तीचे महत्व सांगतात. तू माझी माऊली, मी हो तुझा तान्हा, पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे, हीच भक्तिभावना प्राधान्यानं कीर्तन परंपरेची मूलस्रोत असते. श्रोते हो, संतांच्या रचनांनी आणि एकूणच संत साहित्यानं जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श केलाय. तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये सुधारणा घडवण्याचं काम तेव्हाही आणि आजही संत साहित्य आग्रहानं करतं. वर्णव्यवस्थेवर संतांनी केलेलं भाष्य, धर्मविषयक सर्वस्पर्शी व्यापक असा संतांचा दृष्टिकोन असो, संतांनी लोकसंग्रहाचे सांगितलेले महत्व, अंधश्रद्धेवर ओढलेला प्रखर आसूड आणि मातृभाषेविषयीचा स्वाभिमान त्यांच्या अभंगातून रचनांमधून स्पष्टपणानं जाणवतो. रूढी परंपरेविषयीचे द्रष्टे असे त्यांचे भाष्य आणि कर्मकांडावर केलेली टीका ही वेगवेगळ्या गवळणी भारुडातून अधोरेखित होते. असे अनेक विषय संत साहित्यांनी प्राधान्यानं लोकरंजनातून लोकांपुढे आणले आणि लोकांचं उद्बोधन केलं, प्रबोधन केलं आणि एका अर्थानं हे समाजप्रबोधनही केलं. एकनाथांच्या गवळणी, भारुड यांचा उल्लेख या ठिकाणी विशेष महत्वाचा वाटतो. आजही मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकांमधून, अनेकविध करमणुकीच्या कार्यक्रमांपासून, वेगवेगळ्या कार्यक्रमातून सादर होणारे संत साहित्य प्रबोधन करणारे आहे. सर्वश्रुत असलेली आणि सादर होणारी एकनाथांची भारुड ही याची उत्तम उदाहरण आहेत.
1: सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा हटवून गेले, आडवा हटवून गेले, आडवा हटवून गेले.

0: केव्हा रे केव्हा, आता काय मी करू, आता कुणाला सांगू,
1: जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, हा तुकारामांचा अभंग किंवा योग याग तप व्रत आणि दान करिता साधन नाना कष्टी सुलभ सोपेरे नाम विठोबाचे सकळ साधनांचे मूळ बीज यासारखा चोकोबांचा अभंग असो. आपली विचारांची दृष्टी हे साहित्य व्यापक करतं. या अर्थानं संत साहित्य कालातीत आहे. अभंग, ओव्या, गवळणी याप्रमाणे पांडुरंगाच्या सर्वव्यापी जीवनाचा वेध कालपरत्वे कथा, कादंबऱ्या आणि नाटकांनी सुद्धा अचूक टिपला. संत साहित्यावर झालेली संशोधनं सुद्धा साहित्य विश्वाला समृद्ध करणारी आहेत. डॉक्टर राचिम ढेरे यांचं याबाबतीतलं लेखन मार्गदर्शक आणि माहितीपूर्ण आहे. श्री विठ्ठल एक महासमन्वय या पुस्तकात त्यांनी विठ्ठलाच्या उगमापासून ते वारकरी संप्रदायाचा देव होणं इथपर्यंतचा प्रवास दिला आहे. तर वाल मंजूळ यांनी श्री विठ्ठल आणि क्षेत्र पंढरपूर या पुस्तकामध्ये संशोधनानंतर त्यांना मिळालेली ऐतिहासिक माहिती लिहिली आहे. विनायक होगाडे यांची अतिशय प्रसिद्ध कादंबरी विठोबा मिसिंग इन पंढरपूर यामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीचा संवाद तर आहेच, पण युगानुयुग विटेवर उभ्या असणाऱ्या विठ्ठलाचा आत्मशोध लेखकानं अतिशय मनोरंजक पद्धतीनं मांडलाय. भक्त पुंडलिकानं वीट फेकली आणि पांडुरंग 28 युग तिथं त्याची वाट पाहत उभा राहिला यासारख्या अनेक कथा सर्वश्रुत आहेत. कारण विठ्ठल हे केवळ दैवत नसून ते मराठी संस्कृतीचं, भाषेचं, साहित्याचं प्रेरणास्थान आहे. संतांच्या कथा, अभंग ही मौखिक साहित्याची खूप मोठी श्रीमंती आहे. विठ्ठलाला केंद्रस्थानी ठेवून भारूड, गवळणी, अभंगामधून समाज प्रबोधन झालं. कोणत्याही जात, धर्म, लिंग, पंथ यामध्ये भेद न करता भक्ती या एकाच भावनेनं प्रेरित झालेला सामाजिक समतेचा न्याय पांडुरंगाच्या दरबारात आहे. भक्तांच्या हाकेला धावणारा आणि दुःखामध्ये आधार देणारा हा परमेश्वर सगळ्या सुखाचे आगर आणि म्हणूनच साहित्यातूनही तो तसाच प्रतीत झाला. दगडी विटेवरचा हा देव भक्तीचा सोहळा तर झालाच, पण मराठी मनाचा श्वास आणि साहित्याचा मूलस्त्रोतही झाला. आणि म्हणून विठ्ठल हे दैवत न राहता सामाजिक

सामाजिक समतेचं प्रतीक झालं. पांडुरंग दैवत न राहता हक्काची माऊली झाला आणि सामान्य लोकांचा हक्काचा माणूस झाला. म्हणूनच आधुनिक साहित्यामध्ये लेखक कवी त्याला जाब विचारायला लागले, त्याच्याशी हक्कानं भांडायला लागले. इतकंच नव्हे तर आपल्या सुखाचा आणि दुःखाचाही साक्षीदार पांडुरंग आहे ही त्यांची भावना विशेषतः कवितेतून व्यक्त झाली. ती लेखकांची कवींची बोलकी भावना अतिशय आपलेपणानं कधी कडक स्वरूपात तर कधी लोभसवाण्या भाषेमध्ये व्यक्त झाली. कोरड्या दुष्काळामुळे त्रस्त झालेला शेतकरी, त्याची व्यथा मांडणारी कवी दासू वैद्य यांची हिरवा पांडुरंग ही कविता या दृष्टीनं अधिक बोलकी वाटते. ते म्हणतात, वक्तशीर मुलगा शाळेत दप्तर घेऊन पोचतो. वक्तशीर मुलगा शाळेत दप्तर घेऊन पोचतो तसा येऊन पोचला पाऊस, एखादं अदीम तत्वज्ञान रुजवावं तसं. शेतकऱ्यानं बी पेरून दिलं जमिनीच्या पोटात. शेतकऱ्यानं बी पेरून दिलं जमिनीच्या पोटात, मग भुरुभुरू वारा सुटला. छोट्या स्टेशनवर न थांबता एक्सप्रेस गाडी धाड धाड निघून गेल्याप्रमाणे, छोट्या स्टेशनवर न थांबता एक्सप्रेस गाडी धाड धाड निघून गेल्याप्रमाणे, काळे ढग नुसतेच तरंगत गेले. वाट चुकलेल्या भ्रमिष्ठ माणसासारखा पाऊस अचानक बेपत्ता झाला. बियांच्या पोपटी अंकुरांना जमिनीला धडका मारून वर येण्यासाठी रचलेले मनसुबे दिवसागणित वाळून गेले. जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप दवाखान्याच्या व्हरांड्यात विमनस्क फेऱ्या मारतो ना, तसा शेतकरी धुऱ्यावर उभा. लांब टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे निघालेली दिंडी आणि इथं काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग. कविवर्य नाधो महानोर पालखीच्या अभंगामध्ये लिहितात, विटेवरी देवा युगे झाली फार, विटेवरी देवा युगे झाली फार, सोडा पंढरपूर जगासाठी किती यावे जावे तुझ्या दारापाशी, किती यावे जावे तुझ्या दारापाशी, उपाशी तापाशी आषाढीला. अमंगळ सारे पोसले जाताना, अमंगळ सारे पोसले जाताना तुझा मुकेपणा जीव घेणा. आम्हा ठावे आहे तुझे डोळेपण, आम्हा ठावे आहे तुझे डोळेपण, राऊळ सोडू ना पहा तरी. विटेवरी देवा युगे झाली फार, सोडा पंढरपूर जगासाठी. माणसांची सद्यस्थिती समजवण्यासाठी तू माणसातच ये असा हक्कानं सांगणारा हा कवी या कवितेमध्ये पांडुरंगालाच साथ घालताना दिसतो. भक्ताला ईश्वराची ओढ लागते आणि आत्म्याला परमात्म्याची. नेमकी हीच भक्तिमार्गातली मनोज्ञ भावना कवयित्री संजीवनी बोकील यांनी अतिशय मार्मिक शब्दात आपल्या कवितेतून मांडली आहे. त्या म्हणतात, एकतरी भेट घडो तुझी ऐशी, जशी कळसाशी पायरीची. लागो तुझे ध्यान ममत्व सुटोनी, पिंजऱ्या मधुनी उडो जावो. तुझ्या तुळशीशी देह तीर्थ वाहो, पान एक राहो मुठी माझी. माझे पण अडो पायी जाणीवेच्या, तम गाभाऱ्याच्या उंबऱ्याशी. तुझे रूप चिन्ह जडो हृदयाशी, सावली झाडाशी एक जैशी. सांजेच्या आडात सूर्याचा पोहरा, बुडो तसा सारा व्यापताप. जीवदाह अंती विरावा मुक्तीत, पहाटेच रात एक भावी. ज्ञानपीठकार विंदा करंदीकर यांची विठ्ठल ही कविता अशीच अल्पाक्षरातून मोठा आशय पोचवणारी आणि अतिशय भावणारी. ते म्हणतात, पंढरपूरच्या वेशीबाहेर एक आहे छोटी शाळा, पंढरपूरच्या वेशीबाहेर एक आहे छोटी शाळा, सर्व मुलं आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा. दंगा करतो मस्ती करतो खोड्या करण्यात आहे अट्टल, दंगा करतो मस्ती करतो खोड्या करण्यात आहे अट्टल. मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल. करोना काळात संकर्षण कराडेंनी पंढरीच्या विठुरायालाच प्रश्न विचारला होता, ती कविता सर्वत्र गाजली. पंढरीच्या विठुराया कसं काय बरा

0: ना, यंदा वारी नाही म्हणे.
1: खराय का?
0: म्हणजे आम्ही यंदा रखुमाई विठ्ठलाला पाहायचं नाही. अरे लेकरांनी असं कसं, आईबापाकडं यायचं नाही.
1: या आशयाची वारी नसल्यामुळं होणाऱ्या भावनिक कोंडीची कविता प्रसिद्ध आहेच. अशा स्वरूपामध्ये कवींनी आता वेगवेगळ्या भावभावना व्यक्त करताना पंढरीच्या पांडुरंगालाच आपल्या कुटुंबातलं एक मानलं आणि मग त्याला हक्कानं आणि अधिकारानं प्रश्न विचारले. साहित्यामध्ये झालेला हा बदल, नवीन संकल्पना खऱ्या अर्थानं रसिकांनी आणि वाचकांनी उचलून धरल्या. नाटक आणि चित्रपट क्षेत्रालाही संत साहित्याचा मोह आवरता आला नाही. किंबहुना सुरुवातीच्या काळात बोलपट हे प्राधान्यानं भक्तिभावनेला प्राधान्य देणारे होते. पांडुरंगाच्या निस्सिम भक्तीवर आधारित डंका हरिनामाचा हा चित्रपट असो, संत गोरा कुंभार, भक्त पुंडलिक, हरिओम विठ्ठला असे चित्रपट वेगवेगळ्या विषयांवर आधारित असले तरी पांडुरंगाची भक्ती हा त्याचा मूळ गाभा होता. ही भक्ती कधी श्रद्धेनं त्याचं गुणगान करते तर कधी नव्या समाजव्यवस्थेवरती भाष्य करताना त्यालाच प्रश्न विचारते. कालानुरूप बदलणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक स्थित्यंतरामध्येही हा पांडुरंग मग कधी गुरु होतो आणि विठ्ठलाला कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न विचारतो.

आषाढी वारीच्या निमित्तानं आणि तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपुरी अखंड चालणारी बाजारपेठ, तिथली स्थापत्य, शहर रचना, भाषा संस्कृती आणि समाजजीवन हा अतिशय भावनिक विषय हाताळत प्रभावीपणानं समोर आलेला चित्रपट म्हणजे एलिझाबेथ एकादशी. प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं, अनेक पुरस्कारांनी सन्मानितही केलं. झेंडा, लयभारी अशा चित्रपटांनी पांडुरंगाला एका नव्या रूपात लोकांसमोर आणलं. देवबाभळी हा चित्रपट सर्वश्रुत आहेच, पण नव्यानं आलेलं संगीत देवबाभळी हे प्राजक्त देशमुख यांचं नाटक पांडुरंगासह रुक्मिणीच्या भावावस्था टिपतं तेव्हा आजही लौकिक जीवनाचे विठोबा रखुमाईचे संदर्भ आपल्याला अस्वस्थ करतात. साधारण 300-350 मैलाचं अंतर असणाऱ्या या वारीमध्ये वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम किंवा जय जय राम कृष्ण हारी, जय जय राम कृष्ण हारी, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई असा नामगजर करत फुगड्या झिम्मा खेळत चालत असतात. वेदांनाही नाही कळला अंत पार ज्याचा, कानडा राजा पंढरीचा, अशा स्वरूपाचे असंख्य अभंग गवळणी भारुड म्हणत विसाव्याला कीर्तन करत आणि प्रातस्मरणी हरिपाठ म्हणत हे वारकरी संत साहित्याचा गजर करत असतात. ही वारी आणि या काळात सर्वत्र असलेलं भक्तिमय वातावरण, संत साहित्याचा होणारा जागर, हे सगळं अलौकिक समाधान देणारं आहे. या साहित्यातून अखंड ऊर्जा मिळते, सद्विचार समजतो, चित्ताला समाधान आणि मनाला आनंद मिळतो. कारण वैकुंठ नगरीमध्ये विठेवर उभं असलेलं ते सावळं परब्रह्म भक्तांसाठी धावून येणारं एकमेव असं वैश्विक सत्य आहे. सगळा संतमेळा पुंडलिक यांच्यासह नात्याची वीण घट्ट करणारं, ये हृदयीचे ते हृदयी घालणारं आणि एकमेकांशी उराउरी भेट घेतानाच भेदाभेद विसरून एकमेकांच्या पायी नतमस्तक होणारं असं हे वैश्विक आनंदाचं सोहळ्याचं एक जल्लोषाचं रूप म्हणजे पांडुरंग. म्हणूनच त्या पांडुरंगाला हृदयात साठवताना भक्तीची भावना साहित्यिकांना आजही प्रेरणा देते. काळानुसार या सगळ्या गोष्टींचे संदर्भ बदलले तरी भावना मात्र भक्तीचीच आहे. या संत साहित्याचा आधार घेऊन आजही दिंडीमध्ये रक्तदान, अवयवदानाचे महत्व सांगणारे अभंग पोवाडे म्हणले जातात. स्त्री शक्तीचं महत्व सांगणारी भारुड होतात. समाजव्यवस्थेवरती भाष्य

होतं. जाती धर्म पंथाच्या सगळ्या भिंती दूर सारून आध्यात्मिक लोकशाही चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. माणसांमध्ये देव बघण्याचा हा आगळावेगळा आनंद सोहळा, एकमेकांच्या मदतीला धावून जातानाचा कृतार्थपणा आणि गळा भेट घेऊन एकमेकांच्या पायी लागतानाची धन्यता, ही केवळ त्या समचरण विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या पांडुरंगाची किमया आहे हे निश्चित. मानवी जीवनच काय, साहित्यही याला अपवाद नाही. गवळणी, अभंग, कविता, चित्रपट या माध्यमातून जेव्हा अशी साहित्यवारी घडते ना, तेव्हा कृतार्थता वाटते. साहित्यातून असे एकदा का या पांडुरंगाचे दर्शन झाले की मग होणारा परमानंद व्यक्त करताना बोल उमटतात.

0: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात आताच आपण ऐकलं रूपक साहित्य वारी. लेखन आणि निवेदन केलं होतं मीरा कुलकर्णी यांनी. निर्मिती सहाय्य होतं उमा कुलकर्णी यांचं. सादर करते गुरुनाथ तेरवणकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आत्ताच आपण साहित्य सौरभ कार्यक्रम ऐकला. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
1: श्रोते हो, क्रिकेट कबड्डी बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
1: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
1: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
5: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.
6: ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RPLI इससे बेहतर कुछ नहीं.
7: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
8: बाबा आना 3000
9: ते कशाला?
8: माझा पॉकेट मनी.
9: अरे आता फक्त 2000 कॅश आहेत.
8: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा.
9: है?
8: है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोपं आहे.
9: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1000 घेऊन जा.
8: तुमचा मोबाईल द्या.
9: घे.
10: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
11: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. 2 दिवसात 13 जणांचा मृत्यू. येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता. 0 बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. वारीसाठी देहू आळंदी येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आणि क्रोएशियात ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद 3र्या स्थानी. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज दिवसभरात पुण्यात 3 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 2 दिवसात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आपत्ती निवारण कक्षानं दिली आहे. पालघर रायगड पुणे तसंच नाशिक घाटमाथा या भागांना उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई ठाणे रत्नागिरी सातारा घाट परिसर नाशिक या भागांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सविस्तर वृत्तांत ऐकूया आमच्या प्रतिनिधी अंकिता आपटे यांच्याकडून.
1: मुंबई महानगर क्षेत्रात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. वसई विरार आणि नालासोपारा भागात पाणी साचल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक सुमारे अर्धा तास उशिरा सुरू आहे. लोणावळ्यात रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्यानं मुंबई पुणे दरम्यान रेल्वे वाहतूक आज बंद होती. त्यामुळे अनेक गाड्या रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्यात. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद असून या मार्गावरच्या एसटी गाड्यांची वाहतूक बंद आहे. मिसिंग लिंकच्या एका बोगद्यात पडलेला राडारोडा उचलण्यात आला असला तरी सुरक्षाविषयक सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच बोगदा पुन्हा सुरू होईल असं प्रशासनानं कळवलंय. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात पाटण इथं आज पहाटे दरड कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकानं बचाव आणि मदत कार्य सुरू केलं. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकंदर 23 जणांना वाचवण्यात यश आलंय. तर आंबेठाण इथेही दरड कोसळली असून 75 जणांना वाचवण्यात यश आलंय. खेड तालुक्यात 1 जण पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीवरच्या दौंड पुलाजवळून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना प्रशासनानं तातडीचा सतर्कतेचा इशारा दिलाय. हवामान खात्यानं नाशिकमध्ये उद्या त्र्यंबकेश्वर जवळ ढगफुटीचा इशारा दिलाय. यामुळे त्र्यंबकेश्वर अंजनेरी भागात असलेल्या सर्व पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी मंदिर उद्या दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर इगतपुरी भागातल्या सर्व शाळा आठवडी बाजारही बंद असतील. नाशिकसह त्र्यंबक पेठ दिंडोरी इगतपुरी तालुक्यातल्या सर्व शाळाही उद्या बंद राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर कशेडीजवळ दरड कोसळल्यामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं अडथळे दूर केल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. वरंध घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झालाय. मंडणगड तालुक्यात महापरळ आंबेत पुलाजवळ महाड तालुक्यातली बार्जेस भरकटून अडकल्यात. पुलाला धोका असल्याने मंडणगड म्हापरळ गोरेगाव माणगाव वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. भिसेखिंडीत दरड कोसळल्यानं रोहा नागोठणे रस्ता तर पालीत पाणी घुसल्यानं वाकण पाली खोपोली रस्ता बंद करण्यात आलाय. रायगड जिल्ह्यात पेण खोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यात कांसळ इथे आंबा नदीजवळ अडकलेल्या 12 कामगारांना सुखरूप बाहेर काढलंय. पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून नद्या नाले दुथडी भरून वाहतायत. पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय. काही ठिकाणी सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक प्रभावित झाली आहे. आज झालेल्या 2 वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये एक रिक्षा चालक आणि अग्निशमन दलाचा 1 जवान गंभीर जखमी झालेत. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर पोहोचली आहे. राधानगरी धरणाचा पाणीसाठा 45% पोहोचला असून सध्या 55 बंधारे पाण्याखाली आहेत. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढतीय. बहे सांगली म्हैशाळ बंधारे पाण्याखाली गेलेत. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
0: मुसळधार पावसामुळे आज मुंबईत विधिमंडळाचं कामकाज अवघ्या काही मिनिटात तहकूब करण्यात आलं. मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी कामकाजाच्या सुरुवातीला उपस्थित केला आणि या प्रकरणी सविस्तर निवेदन देण्याची मागणी केली. या प्रकरणी उद्या निवेदन देणार असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यभरात मुसळधार पावसाच्या शक्यतेसह येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुढील 48 तास शून्य बळी हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी, तसंच आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
1: माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं, ते आवश्यक असल्याशिवाय लोकांनी कम्युटेशन करू नये अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे.
0: खासगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्यावी, असं न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. मुंबई गोवा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरचे अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करावी, कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. मात्र इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4 पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं, देहू आणि आळंदी इथं न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीचा आधार घ्यावा आणि संकट काळात अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यस्तरीय मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी 1070 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून नागरिक 0932158714 या क्रमांकावर किंवा 0222207990 आणि 0222279429 या दूरध्वनी क्रमांकावर देखील थेट संपर्क साधू शकतात. दरम्यान 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या आपत्ती प्रकरणी काँग्रेसनं राज्य सरकारवर टीका केली आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत 13 गंभीर आक्षेप पृथ्वीराज चव्हाण यांनी यांच्या काळात तज्ञांनी नोंदवले होते. त्यावर काम न करता घाईघाईत हा प्रकल्प रेटण्यात आल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. 3 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इंडोनेशिया जकार्ता इथं पोहोचले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मोदी यांच्या स्वागतार्थ इंडोनेशियातल्या स्थानिक आणि भारतीय वंशाच्या समुदायानं पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. अयोध्येतल्या रामजन्मभूमी ट्रस्टने सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. ट्रस्टचे खजिनदार गोविंद गिरी यांनी ही माहिती दिली. क्रोएशियात झाग्रेब इथं ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या आर प्रज्ञानंदने 21.5 गुण मिळवत 3रा क्रमांक पटकावला. 23.5 गुण मिळवणारा फ्रान्सचा फिरोजा अलिरेजा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. भारताचा डी गुकेश 6व्या क्रमांकावर राहिला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत, 2 दिवसात 13 जणांचा मृत्यू. येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता. शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आणि क्रोएशियात ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद 3र्या स्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: अरे वा, खूप दिवसांनी.
3: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
2: अहो तेच, 60 रुपये.
3: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
2: हे बघा, 2 पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
3: आणि दुसरी?
2: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
3: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
2: एक काम करा, फेशियल पण करू.

0: डिजिटल पेमेंट करून टाका.
1: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचा पुढचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
4: श्रोताओं, आकाशवाणी की कंटेंट सोर्सिंग पॉलिसी के अंतर्गत कार्यक्रम निर्माताओं एवं निर्माण संस्थाओं से रचनात्मक एवं गुणवत्तापूर्ण कार्यक्रमों के लिए प्रस्ताव आमंत्रित किए गए हैं. अधिक जानकारी के लिए https://prasarbharati.gov.in/nipp वेबसाइट पर जाएं. प्रस्ताव भेजने की अंतिम तिथि 31 जुलाई 2026 है.
5: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
6: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
7: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
6: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
8: के हम खो गए प्यार की रागिनी में.
6: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
9: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/nipp या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
10: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
9: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. आता कार्यक्रम आहे आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन केलं आहे गौरीशंकर घाले यांनी, तर निवेदन आहे सूर्यकांत आवटे यांचं.
1: अतिवृष्टीत झालेल्या दुर्घटनांबाबत राज्य सरकारनं निवेदन करावं, विजय वडेट्टीवार यांची मागणी. संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर, प्रशासन अलर्ट मोडवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं दिवसभराचं कामकाज तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील तिसऱ्या आठवड्याचं कामकाज आज सुरू झालं. विधानसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवारांनी अतिवृष्टीचा मुद्दा मांडला. मुंबई महानगरासह राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून मुंबईत विविध दुर्घटनांमध्ये बळी पडलेल्यांची संख्या 12 झाल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. इमारत कोसळून 6 लोक चिरडले गेले, झाडं पडून 3 लोकांचा तर उघड्या मॅनहोलमध्ये पडून 2 जीव गेला आहे. हा केवळ दुर्घटनांचा विषय नसून महानगरपालिकेच्या जबाबदारीचा विषय आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा जीव जात असेल तर यासंदर्भातली जबाबदारी निश्चित करायला हवी. महापालिकेच्या निष्काळजीपणाची किंमत लोकांना मोजावी लागत आहे. अनधिकृत बांधकामं, अर्धवट इमारती आणि धोकादायक वस्त्यांच्या संदर्भात पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करायला हव्या होत्या. सतर्कता बाळगायला हवी होती, त्या केलेल्या दिसत नाही. यासोबतच करोडो रुपये खर्चून बांधलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तिथे पहिल्या पावसात खड्डे पडले आहेत. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, जुना मुंबई पुणे मार्ग बंद आहे. रेल्वे बंद पडली आहे. या सर्व घटनांबाबत राज्य सरकारनं लोकांसमोर वस्तुस्थिती मांडली पाहिजे, या सगळ्या घटनांच्या चौकशीची घोषणा केली पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. मुंबईतील परिस्थिती अत्यंत वाईट झाली असून 5 10 अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत. सरकारनं या मृतांच्या वारसांना तातडीनं प्रत्येकी 25 मदत जाहीर करावी अशी मागणी काँग्रेस सदस्य अमीन पटेल यांनी केली. पावसाची तीव्रता आणखी वाढणार असून मुंबई महापालिकेचं व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडलं आहे, त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करण्याची गरज आहे. मुंबईसह महानगर क्षेत्रातील मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलायला हवीत, अन्यथा बळींची संख्या शेकडोंमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारनं या क्षेत्रातील महापालिकेच्या अपयशावर निवेदन करावं अशी मागणी अमीन पटेल यांनी केली. तर मुंबईत अनेक ठिकाणी झाडं पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं असून वृक्ष छाटणीचं काम झालेलं नाही. झाडं पडून मृत्यू होत आहेत, गाड्यांचं नुकसान होत असल्यानं त्याची तातडीनं दखल घ्यावी. मुंबई महानगरपालिका प्रशासनाला तातडीनं आदेश देऊन वृक्ष छाटणीचं काम करणं आवश्यक असल्याचं शिवसेना उभाटा पक्षाचे सदस्य अजय चौधरी यांनी सांगितलं. तसंच मुंबई महापालिकेच्या महत्वाकांक्षी योजना असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना अनेक ठिकाणी तडे पडले असून या सगळ्या कामाची दखल घेऊन त्यांची चौकशी करून तातडीनं ती दुरुस्त करावीत अशी मागणीही अजय चौधरी यांनी केली. गेल्या काही तासांपासून सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात गंभीर परिस्थिती ओढवलेली आहे. मुंबईसह किनारपट्टीच्या भागात ताशी 70-90 वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून पुढील काही तास झाडं कोलमडणं किंवा इतर दुर्घटना घडू शकतात, त्यामुळे नागरिकांनी सजग राहावं आणि अत्यंत अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडणं किंवा प्रवास करणं पूर्णपणे टाळावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलं. हवामान विभागानं वर्तवलेली पावसाची स्थिती लक्षात घेऊन मुंबईतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून नोकरदारांसाठी वर्क फ्रॉम होमची विनंती करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. मुंबईत दरवर्षी संपूर्ण मान्सून हंगामात सरासरी 800 झाडं पडतात, मात्र काल ताशी 50-60 वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे एकाच दिवसात तब्बल 350 झाडं कोसळली आहेत. यावरून परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना येईल. विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे नक्कीच गंभीर आहेत, पण हे निसर्गाचे विपरीत रूप आहे. प्रशासन पूर्वतयारीपेक्षा अधिक वेगानं काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मानखुर्द इथं रविवारी घडलेल्या इमारत दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करतानाच ती इमारत पूर्णपणे बेकायदेशीर होती असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ही इमारत शेजारील झोपड्यांवर कोसळल्यामुळे निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना वेदनादायी आहे. अशा संकटसमयी राजकारण बाजूला ठेवून संवेदनशीलतेनं काम करावं लागेल. मृतांची आकडेवारी देऊन गेलेल्या

0: प्राण परत येत नाहीत. आज दुपारनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा आढावा घेत असून सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवलं आहे. सध्या प्राथमिक निवेदन तयार असलं तरी अर्धवट माहिती देण्याऐवजी मंगळवारी या संपूर्ण परिस्थितीवर आणि सरकारच्या उपाययोजनांवर आपण सभागृहात सविस्तर निवेदन करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कनेक्टिंग रिंगपाशी दरड कोसळताच तात्काळ वाहतूक रोखून ती वळवण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी प्रवाशांना रस्ता बंद असल्याचं सांगण्यात आलं असून अडकलेल्या गाड्या आणि लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी रस्ता खचून पाणी साठल्यामुळं लहान गाड्या अडकल्या आहेत. तिथं मदतकार्य सुरू आहे. आजची वादळी परिस्थिती पाहता तरुणांनी पावसात फिरणं, धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटनाला जाणं पूर्णपणे टाळावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. यानंतर अतिवृष्टीची ही परिस्थिती हाताळण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य असलं तर ती अधिक प्रभावशाली पद्धतीनं हाताळली जाऊ शकते असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितलं. त्यामुळे सभागृहातल्या सर्व सदस्यांनी या संदर्भात सतर्क राहून योग्य ते सहकार्य करून ही परिस्थिती हाताळण्याकरता शासनाला मदत करावी असं आवाहन विधानसभा अध्यक्षांनी केलं. तसंच राज्यात एकूण अतिवृष्टीची परिस्थिती बघितल्यानंतर आजचं विधानसभेचं कामकाज स्थगित करीत असल्याची घोषणा अध्यक्ष केली. उद्या सकाळी 11 वाजता सभागृहाची नियमित बैठक भरेल.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. यानंतर विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकूया. लेखन अनुराग कांबळे, निवेदन सूर्यकांत आवटे.
0: मिसिंग लिंकच्या कामाचं लेखापरीक्षण व्हावं अंबादास दानवे यांची मागणी. पुढील 2 दिवसांचा अतिवृष्टीचा अंदाज पाहता शाळा कार्यालयांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. सतेज उर्फ बंटी पाटील यांची मागणी. राज्यात धोका असलेल्या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRFच्या तुकड्या तैनात. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचं दिवसभराचं कामकाज तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील 3rd आठवड्याचं कामकाज आज सुरू झालं. विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच शिवसेना सदस्य अंबादास दानवे यांनी राज्यभरात गेल्या 24 तासात झालेल्या अतिवृष्टीचा मुद्दा मांडला. पाऊस हा नैसर्गिक आहे हे आम्ही समजू शकतो, पण सरकारनिर्मित काही गोष्टींमुळे अडचणी उद्भवल्या आहेत. मुंबई पुणे मार्गावरील मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळल्यानं संपूर्ण वाहतूक ठप्प झाल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. मिसिंग लिंक बरोबरच मुंबई गोवा आणि इतर मार्गांवर दरडी कोसळल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. मिसिंग लिंक हा मार्ग अवघ्या काही महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला झाला असून त्याच्या कामाचं लेखापरीक्षण व्हावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली. प्रादेशिक हवामान विभागानं पुढील 2 दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून त्यादृष्टीनं आधीच निर्णय घ्यावा अशी मागणी सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केली. मानखुर्दमध्ये चाळीचा काही भाग घरावर कोसळल्यानं 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून मुंबई महानगरपालिकेचे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. तसंच या घटनेची जबाबदारी निश्चिती व्हावी अशी मागणीही यावेळी पाटील यांनी केली. तसंच पुढील 2 दिवसांचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यानं आताच खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी घोषित करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. पावसाळ्याआधी धोकादायक इमारतींना नोटिसा देऊन रिकामा केल्या जातात. मुंबई महापालिका म्हाडा यांच्याकडून केवळ नोटिसा देऊन पुरेसं होणार नाही तर त्या इमारती रिकाम्या झाल्या आहेत का, ते नागरिक कुठे राहायला गेले याची माहिती घेणं गरजेचं असल्याचं मत सदस्य भाई जगताप यांनी व्यक्त केलं. मानखुर्द इथं झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नियम 289 अन्वये सभागृहाचं सर्व कामकाज बाजूला ठेवून यावर चर्चा करावी अशी मागणी केली. मानखुर्दमध्ये शेकडो इमारती चाळी अनधिकृत असून त्यावर निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली. सदस्य अनिल परब यांनी मुंबई आणि परिसरात झाडं पडण्याच्या घटनांचा उल्लेख केला. झाडं पडून नागरिकांचा मृत्यू होणं हा गंभीर प्रकार असून त्यावर उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शहरातल्या छोट्या गल्ल्यांमध्ये सिमेंटीकरण केल्यानं झाडांना आसपास जमीनच राहिली नसल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं परब म्हणाले. अतिवृष्टी आणि वाऱ्यांचा वेग पाहता भविष्यातही अशा घटना घडण्याची शक्यता असून पुढील 2 दिवसात सर्व झाडांचं सर्वेक्षण व्हावं अशी मागणी त्यांनी केली. तसंच कोणती झाडं धोकादायक आहेत याची माहिती नागरिकांना द्यावी आणि पुढील 2 दिवसात हवामान विभागानं दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काय नियोजन केलं आहे याची माहिती सरकारनं द्यावी अशीही मागणी त्यांनी केली. राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात माहिती दिली. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, कोकण आदी भागात

0: मुसळधार पाऊस सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की राज्यातल्या काही जिल्ह्यात गेल्या 24 तासात विक्रमी पाऊस झाला आहे. गेल्या 3 दिवसात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात मानखुर्दमध्ये झालेल्या अपघातातले 6 जणांचा समावेश आहे. अनधिकृत इमारतीचा काही भाग शेजारी असलेल्या पत्र्यांच्या घरावर कोसळल्यानं त्यात 6 जणांचा मृत्यू झाल्याचं मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं. मुसळधार पावसाबरोबरच वाऱ्याचा वेगही जास्त असल्यानं झाडं उन्मळून पडण्याच्या घटनाही राज्यभरात निदर्शनास आल्याचं मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं. दरवर्षी मुंबईत वर्षभरात जवळपास 700 झाडं पडण्याच्या घटना घडतात, परंतु गेल्या 2 ते 3 दिवसात 350 अधिक झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटनांची संख्या पाहता नवीन झाडं लावताना कुठली काळजी घ्यावी आणि जुन्या झाडांची कशी काळजी घ्यावी याविषयी अभ्यास करण्यात येईल असंही महाजन यांनी स्पष्ट केलं. येत्या काही तासात वाऱ्यांचा वेग 70 ते 90 किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता असून त्यामुळे हे झाडे कोसळण्याची शक्यता आहे अशी ही शक्यता महाजन यांनी वर्तवली. राज्यात ज्या ठिकाणी गंभीर धोका आहे तिथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRFच्या तुकड्यांना तैनात करण्यात आलं आहे. नागरिकांनाही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. खासगी कार्यालयांनाही वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. राज्याच्या संपूर्ण परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी निवेदन करतील असंही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधी नेते आणि सरकारचं म्हणणं ऐकल्यानंतर मुंबईसह राज्यात सर्वदूर अतिवृष्टी होत आहे. सदर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता तसंच सभागृहातल्या दोन्ही बाजूंचं म्हणणं पाहता सभागृहाचं संपूर्ण दिवसाचं कामकाज स्थगित करत असल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. तसंच मंगळवारी दुपारी 12 वाजता सभागृहाची नियमित बैठक भरेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण आजचं विधान मंडळाचं समालोचन ऐकलं.
2: श्रोताओं, आकाशवाणी की कंटेंट सोर्सिंग पॉलिसी के अंतर्गत कार्यक्रम निर्माताओं एवं निर्माण संस्थाओं से रचनात्मक एवं गुणवत्तापूर्ण कार्यक्रमों के लिए प्रस्ताव आमंत्रित किए गए हैं. अधिक जानकारी के लिए https://prasarbharati.gov.in/nipp वेबसाइट पर जाएं. प्रस्ताव भेजने की अंतिम तिथि 31 जुलाई 2026 है.
3: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
1: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
4: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
1: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
5: के हम खो गए प्यार की रागिनी में.
1: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
6: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/nipp या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
7: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
6: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी.
1: प्रसार भारती

च्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र शेतीविषयक कार्यक्रम काही क्षणातच. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र शेतीविषयक कार्यक्रम काही क्षणातच. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. अंजर मुजावरचा नमस्कार. मंडळी आज आहे सोमवार. मंडळी आजच्या माझं शेत माझं शिवार अंतर्गत गीतसंवाद मध्ये आपण ऐकणार आहोत रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर याविषयी माहिती. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4, 5, 6, 7 व 8 जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4, 5 व 6 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या तसेच 7 व 8 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 8 जुलै पर्यंत कमाल तापमान 27 ते 28 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 95 ते 98%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 94 ते 96%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 19 ते 29 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागासाठी 3, 4, 5, 6 व 7 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागामध्ये 3, 4, 5, 6 व 7 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 4, 5, 6, 7 व 8 जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 4, 5 व 6 जुलै रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच 7 व 8 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 8 जुलै पर्यंत कमाल तापमान 28 ते 29 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 97 ते 98%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 86 ते 98%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 24 ते 33 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 4, 5, 6, 7 व 8 जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 4, 5, 6, 7 व 8 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 8 जुलै पर्यंत कमाल तापमान 26 ते 27 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 95 ते 98%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 82 ते 86%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 20 ते 27 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 3, 4 व 5 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची तसेच तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 6 व 7 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. घाट भागातील शेतकरी बांधवांनी भात रोपवाटिका, नाचणी रोपवाटिका तसेच फळे व भाजीपाला पिकांमधील साचलेले पावसाचे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्यासाठी चर काढून योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी. धन्यवाद.
0: मंडळी आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी

0: दिलेला हवामान अंदाज ऐकलात. आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, कार्यक्रम सुरू आहे माझं शेत माझं शिवार. कार्यक्रमात आता जाऊया पुढे आणि गीतसंवादमध्ये रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर याविषयी माहिती ऐकूया. तेव्हा ऐकूया गीतसंवाद.
1: गीतसंवाद या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार.

मंडळी, दर शुक्रवारी आपण गीत संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीविषयक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचबरोबर छान छान गाणी सुद्धा ऐकत असतो. तर मंडळी, आजही आम्ही तुमच्यासाठी एक असाच छान विषय घेऊन आलेलो आहोत. तर कार्यक्रमाला आता सुरुवात करूया आणि आज गीत संवाद कार्यक्रमामध्ये रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर कसा करावा याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. खताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मातीचा प्रकार, हवामान, पिकांची विविधता आणि व्यवस्थापन पद्धती या सगळ्या घटकांचा विचार करावा लागतो. अन्नद्रव्यांचा वापर आणि पिकांचं अन्नद्रव्य शोषण यामध्ये योग्य संतुलन राखणं हे खूप आवश्यक आहे. कृषी, पर्यावरण विज्ञान आणि मानवी आरोग्यासह वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन हा एक महत्वाचा घटक मानला जातो. रासायनिक खतांमधून दिलेल्या वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वेगवेगळी असते. स्फुरदाची अन्नद्रव्य वापर कार्यक्षमता बहुतांश पिकांमध्ये 15-20% असते. नत्राची कार्यक्षमता भात पिकामध्ये फक्त 30-40% आणि इतर पिकांमध्ये 50-60% असते. पालाशची कार्यक्षमता 60-80%, तर गंधकाची कार्यक्षमता 8-12% एवढी असते. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मध्ये फक्त 5% अन्नद्रव्य वापर कार्यक्षमता असते. पण सध्याच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खतं वापरून सुद्धा बहुतांश वनस्पतींमध्ये नत्र आणि जस्ताची कमतरता आपल्याला दिसून येते. तर यावेळी काही गोष्टींची काळजी जर आपण घेतली ना, तर आपल्याला खतांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करता येते. मंडळी, जमिनीत दिली गेलेली खतं पावसाच्या पाण्यामध्ये मिसळून नदी, नाले, ओढे आणि तलावामध्ये येतात. त्यामुळे तिथल्या पाण्यामध्ये शेवाळाचं प्रमाण वाढलेलं दिसतं. पाण्यामध्ये प्राणवायूची कमतरता भासते. त्या ठिकाणची जैवविविधता नष्ट होऊ लागते. पाण्याच्या गुणवत्तेचं रक्षण करण्यासाठी खतांचा अचूक प्रमाणामध्ये अचूक वेळेवर आणि अचूक पद्धतीनं वापर आपण करायला पाहिजे. त्यामुळे अन्नद्रव्यांचं पाण्यामध्ये वाहून जाण्याचं प्रमाण कमी होईल.

0: वनस्पतींची वाढ आणि विकास अन्नद्रव्यांच्या उपस्थितीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन करून पिकांना योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेवर आवश्यक घटक जर मिळवून दिले तर त्याचा थेट परिणाम कृषी उत्पादकतेवर सुद्धा दिसून येतो. परिणामी पीक उत्पादन आणि पिकाची गुणवत्ता सुद्धा सुधारते. त्याचबरोबर जमिनीचं आरोग्य योग्य राखण्यासाठी, सुपीकता योग्य राखण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्वाचं असतं. अयोग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचा वापर जर जमिनीमध्ये करण्यात आला तर जमिनीचं आरोग्य बिघडतं. अन्नद्रव्यांच्या वापरामध्ये समतोल राखून मातीची रचना, सूक्ष्मजीवांचा क्रियाकलाप आणि एकूण परिसंस्थेचं कार्य टिकून राहू शकतं. रासायनिक खतांचा आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा मानवी आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि हवामानावर देखील कसा परिणाम होतो हेही आपण जाणून घेणार आहोत. पण आता इथं ऐकूया एक छानसं गाणं.
1: कुण्या गावात चल पाखरू आहो.

आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार. या कार्यक्रमामध्ये मंडळी आजच्या गीत संवाद मध्ये रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर कसा करावा याविषयी आपण जाणून घेत आहोत. मंडळी, शेतीतील अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा पिकांच्या पौष्टिक मूल्यावर थेट परिणाम होत असतो. पिकांमध्ये पोषक तत्वांचा योग्य समतोल राखला गेला तर त्यांची पौष्टिक गुणवत्ता वाढते, जी नंतर सेवन केलेल्या व्यक्तीच्या आरोग्यावर सुद्धा चांगला परिणाम करत असते. रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतात. जसं की जर कॅडमियमचा अतिरेक झाला तर चेतासंस्थेवर विपरीत परिणाम होतो. बोरॉनचं प्रमाण जास्त झालं तर लहान बाळांची वाढ थांबते. पोट आणि किडनीचे आजार उद्भवू लागतात. नत्रयुक्त खतांच्या अतिवापरामुळे जलस्रोतांमध्ये जर नायट्रस ऑक्साईडचं प्रमाण जास्त झालं आणि असं पाणी गर्भवती महिलेनं पिलं तर त्यांच्या बाळाला ब्लू बेबी सिंड्रोम सारखा आजार होऊ शकतो. त्यामुळे मानवी आरोग्य राखण्यासाठी रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर करणं खूप गरजेचं आहे. शेतामध्ये वापरली जाणारी वेगवेगळी खतं, विशेषतः नत्रयुक्त आणि गंधकयुक्त खतं, नायट्रस ऑक्साईड आणि डायहायड्रोजन सल्फाइड यासारख्या हरितगृह वायूंचं उत्सर्जन करण्यात योगदान देत असतात. हा हवामान प्रभाव कमी करण्यासाठी या अन्नद्रव्यांचा वापर कमी करावा. शेतीमधील खतांचं व्यवस्थापन जर योग्य पद्धतीनं केलं तर शेतीमधून होणारं हरित वायूंचं उत्सर्जन कमी होतं. त्याचबरोबर मंडळी, रासायनिक खतांच्या अत्याधिक वापरामुळे पीक उत्पादकतेमध्ये सुधारणा न होता शेती खर्चामध्ये वाढ होत असतो. खतांचं योग्य व्यवस्थापन केलं तर पिकांना खताची मात्रा कमी द्यावी लागते, परिणामी रासायनिक खतांवरील खर्च कमी होतो. त्याचबरोबर शाश्वत शेती पद्धतीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्वाचं आहे. शाश्वततेला प्राधान्य देणारी शेती प्रणाली उत्पादकता, आर्थिक व्यवहार्यता आणि पर्यावरणीय कारभार यांच्यातील समतोल साधण्याचा प्रयत्न करतात. मंडळी, कार्यक्रमामध्ये खतांची कार्यक्षमता कशी वाढवावी याविषयी आपण आणखी माहिती घेणार आहोत, पण आता इथं ऐकूया एक छानसं गाणं.

लाल दोन पुषा रेशमी गरम लोकरी शाल पर झोप नाही आली

आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. मंडळी, आजच्या गीत संवाद मध्ये रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर कसा करावा याविषयी आपण माहिती घेत आहोत. मंडळी, नत्रयुक्त खताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी खत बियाणं आणि झाडांच्या मुळांजवळ खोलवर गाडून आपण देऊ शकतो. पिकांना नत्र देताना एकदम न देता 2 ते 3 वेळा विभागून आपण द्यायला पाहिजेत. नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जैविक खतांचा वापर आपण करायला पाहिजे. खतांमधून हळूवारपणे अन्नद्रव्य सोडणाऱ्या नत्रयुक्त खतांचा वापर आपण करायला पाहिजे. पीक फेरपालट करत असताना डाळवर्गीय पिकांची पीक किंवा हिरवळीचं खत म्हणून आपण लागवड करायला पाहिजे. सेंद्रिय खतांचा वापर आपण वाढवायला पाहिजे. पिकांचे अवशेष शेतामध्येच गाडून घ्यायला पाहिजेत. एकत्रित अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब आपण जर केला तर नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते. मंडळी, पालाशयुक्त खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पिकांद्वारे उचल केल्या गेलेल्या पालाशच्या एकूण मात्रेपैकी 60 ते 70% पालाश पिकांच्या पेढ्यांमध्ये असतो. म्हणून जमिनीमध्ये पालाशचे प्रमाण वाढवण्यासाठी पिकांचे अवशेष जमिनीमध्येच गाडायला पाहिजेत. राखेमध्ये सुद्धा पालाशचे प्रमाण भरपूर असतं, म्हणून राख शेतामध्ये टाकायला पाहिजे. बटाटे, रताळे या पिकांना पालाशचे प्रमाण खूप लागतं. या पिकांना शिफारसीनुसार खत द्यावं. आम्लधर्मीय वाळूयुक्त जमिनीमध्ये पालाशचं पाण्यासोबत वाहून जाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे अशा वेळी पालाश खत विभागून 2 ते 3 वेळा द्यायला पाहिजे. स्फुरदयुक्त खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी माती परीक्षणामधील शिफारशीनुसार स्फुरद द्यावं. ओळीमध्ये लावलेल्या पिकांना स्फुरद देत असताना जमिनीमध्ये गाडलं जाईल याची काळजी घ्यावी. पाण्यामध्ये विरघळणाऱ्या स्फुरदयुक्त खतांपेक्षा रॉक फॉस्फेट या स्फुरदयुक्त खताला प्राधान्य द्यावं. सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा. पिकांचे अवशेष शेतामध्येच गाडावेत. तृणधान्य आणि डाळवर्गीय प्रणालीमध्ये डाळवर्गीय पिकाच्या वेळी आवश्यक प्रमाणामध्ये स्फुरदाची मात्रा द्यावी. स्फुरदाची मात्रा देत असताना आपल्या जमिनीमध्ये स्फुरदाचं प्रमाण किती आहे हे तपासून घ्यावं. स्फुरद देण्यासाठी डाय अमोनियम फॉस्फेट याऐवजी सिंगल सुपर फॉस्फेट खताला प्राधान्य द्यावं. त्यामुळे स्फुरदासोबत गंधकही पिकाला मिळतं. कमी कालावधीच्या पिकांसाठी पाण्यामध्ये विरघळणारी स्फुरदयुक्त खतं फायदेशीर ठरतात. आम्लयुक्त जमिनीमध्ये जास्त दिवस चालणारं पीक घ्यायचं असेल तर रॉक फॉस्फेट आणि बोन मील आपण वापरायला पाहिजे.

0: तर मंडळी, आजच्या गीत संवाद कार्यक्रमामध्ये रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर कसा करावा याविषयी आपण माहिती जाणून घेतली. आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी नव्या विषयासह. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
1: मंडळी, गीत संवाद मध्ये आताच आपण रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर याविषयी माहिती ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. बरं तर मंडळी, आता कार्यक्रमात निरोप घ्यायची वेळ झाली आहे, पण जाता जाता एक नजर उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषीवार्ता कार्यक्रमामध्ये सुपर निपियर चारा पीक लागवड याविषयी माहिती, तर उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणी अंतर्गत शेवगा लागवड आणि अर्थशास्त्र याविषयी डॉ रचना कोळंबकर, सहाय्यक प्राध्यापिका कृषी अर्थशास्त्र यांनी दिलेली माहिती. तर आमच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा अवश्य लाभ घेत राहा. आता मात्र कार्यक्रमात इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत अंजर मुजावरचा नमस्कार.
2: माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार हा शेतीविषयक कार्यक्रम मंडळी आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. आता यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जकार्तामध्ये जल्लोषात स्वागत. देशात लवकरच सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन करण्याचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे संकेत.

0: राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत, शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या लाडकी बहीणसारख्या योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून कौतुक. आणि पारदर्शी कारभारासाठी विशेष तज्ज्ञांची बैठक घेण्याचा अयोध्येतल्या राम मंदिर ट्रस्टचा निर्णय. तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इंडोनेशियात जकार्ता इथं पोहोचले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मोदी यांच्या स्वागतार्थ इंडोनेशियातल्या स्थानिक आणि भारतीय वंशाच्या समुदायानं पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. प्रधानमंत्री मोदी चौथ्यांदा इंडोनेशियात गेले असून ते द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच परस्पर सहकार्याचा आढावा घेतील. ऐतिहासिक वारसा शहर योग्यकर्ता इथल्या प्रभाणन मंदिर संकुलाला ते भेट देतील. या संकुलात भारत इंडोनेशिया सहकार्यातून ऐतिहासिक वारसा जतनाचं काम सुरू आहे. प्रधानमंत्री नंतर तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे एक थोर देशभक्त तसंच देशाच्या अखंडतेसाठी झटणारे समर्पित द्रष्टे व्यक्तिमत्व होते, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या एका व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे. हा संदेश डॉक्टर मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त पाठवला असून त्यात त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
1: आज देश की धरती, पश्चिम बंगाल की धरती अपने एक महान सपूत, एक महान देशभक्त, भारत की अखंडता के लिए समर्पित एक युगद्रष्टा को श्रद्धा पूर्वक स्मरण कर रही है. मैं डॉक्टर मुखर्जी की 125वीं जन्म जयंती के अवसर पर उन्हें नमन करता हूं, अपनी श्रद्धांजलि अर्पित करता हूं.
0: डॉक्टर मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त सरकार 2 वर्ष राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरी करत आहे. गेल्या वर्षी 6 जुलैपासून सुरू झालेला हा उत्सव पुढच्या वर्षाच्या 6 जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मोदींनी या संदेशाद्वारे दिली आहे. देशात भारत टॅक्सीच्या धर्तीवर सहकारी संस्थांच्या विकासाला चालना देण्यासाठी एक सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केली आहे. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्तानं आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या काही काळात सहकारी संस्थांचा विस्तार अनेक क्षेत्रात झाला आहे आणि त्या केवळ दुग्ध, साखर आणि खत व्यवसायापुरते मर्यादित राहिलेल्या नाहीत. बियाणांसाठी स्थापन झालेली सहकारी कंपनी येत्या 3 वर्षात पहिल्या क्रमांकावर पोहोचेल, असंही ते म्हणाले.
2: शुद्ध बीज, मिलावट बगैर का बीज, ज्यादा उत्पादन कर पाए ऐसा बीज और भारतीय बीजों के संरक्षण की व्यवस्था, ये तीनों हमने इसमें की.
0: मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसानं आज जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे आज मुंबईत विधिमंडळाचं कामकाज अवघ्या काही मिनिटात तहकूब करण्यात आलं. आज दिवसभरात पुण्यात 3 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 2 दिवसात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आपत्ती निवारण कक्षानं दिली आहे. पालघर, रायगड, पुणे तसंच नाशिक घाटमाथा या भागांना उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा घाट परिसर, नाशिक या भागांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यभरात मुसळधार पावसाच्या शक्यतेसह येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुढील 48 तास शून्य बळी हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी, तसंच आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
3: माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं, ते आवश्यक असल्याशिवाय लोकांनी कम्युटेशन करू नये, अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे.
0: खाजगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्यावी, असं न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक

0: पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत. मुंबई गोवा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करावी. कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. मात्र इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं. देहू व आळंदी इथं न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लाडकी बहीणसारख्या विविध राज्यांनी लागू केलेल्या योजनांना वेळोवेळी आढावा घ्यावा. वाढती महागाई आणि कुटुंबातल्या खर्चांचं बदल असलेलं प्रमाण या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं ही शिफारस केली आहे. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या अशा योजनांचा अभ्यास करणारा अहवाल परिषदेनं आज प्रसिद्ध केला. या योजनांमुळे लाभार्थ्यांच्या बचत आणि खर्चाच्या सवयीत सुधारणा झाल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवलं आहे. या योजनेतून मिळणाऱ्या पैशांमुळे महिलांच्या बचत खात्यात महिनाअखेर असणारी रक्कम महाराष्ट्रात 84% तर ओडिशात 45% वाढली आहे. तर या लाभार्थ्यांच्या मासिक खर्चात महाराष्ट्रात 46% आणि ओडिशात 28% वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या लाभार्थ्यांच्या आरोग्य शिक्षण सौंदर्य प्रसाधनं वैद्यकीय उपचार यावरचा खर्च वाढल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. अयोध्येतल्या रामजन्मभूमी ट्रस्टनं कारभार आदर्श कुशल आणि पारदर्शी करण्यासाठी विशेष तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय देणगी अपहार प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT च्या शिफारसीही विचारात घेतल्या जाणार आहेत. देणगी अपहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टची बैठक आज अयोध्येत झाली. त्यात सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. ट्रस्टचे खजिनदार गोविंद गिरी यांनी ही माहिती दिली आहे. कृष्णमोहन यांच्याकडे तूर्त सरचिटणीस पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. गोपाळ नगरकोटे यांना विशेष निमंत्रित सदस्य पदावरून हटवण्याचा निर्णय ट्रस्टनं घेतला आहे. आतापर्यंत भाविकांकडून ट्रस्टला 2926 भेटवस्तू मिळाल्या असून त्यांची नोंद करण्यात आलेली आहे. तसंच त्यांची भौतिक पडताळणी त्रयस्थ लेखापालांकडून दरवर्षी केली जाते. याची सत्यता पडताळण्यासाठी भाविक कधीही येऊ शकतात असंही ट्रस्टनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. रशियानं आज युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ले केले. त्यात किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 60 जण जखमी झाले आहेत. गेल्या गुरुवारी रशियानं केलेल्या हल्ल्यात कीवमध्ये 31 जण मरण पावले. युक्रेननं अलीकडेच रशियातल्या इंधन साठ्यावर केलेल्या हल्ल्याचं हे प्रत्युत्तर असल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयानं केला आहे. या हल्ल्यामुळे युक्रेनची संरक्षण यंत्रणा कमकुवत असल्याचं उघड झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जकार्तामध्ये जल्लोषात स्वागत. देशात लवकरच सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन करण्याचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे संकेत. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या लाडकी बहीण यासारख्या योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून कौतुक. आणि पारदर्शी कारभारासाठी विशेष तज्ज्ञांची बैठक घेण्याचा अयोध्येतल्या राम मंदिर ट्रस्टचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. लोकसंगीतात आज सुरुवातीला ऐकूया पराग पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गाणं.

दाता सियाला जाऊ तरला राणा येऊन दाता कुंभकर्ण जवळ येत आहे पाता गुप्त झाले भगवंता लक्ष्मण म्हणे प्रभूजी असा करावा निपा

सदाशिवाचा धावा मांडला रावण होता युद्धात. सदाशिव ते प्रसन्न नाही झाले रावण पडला चिंतेचा. पार्वतीचा धावा मांडला पार्वती आली मृत्यू लोकात. रावणाच्या पाठीशी

भक्त माझा संपूर्ण कमळ पुष्पांचा शोध करावा कामगिरी सांगितली रामाना रामचंद्राची आज्ञा घेऊन हनुमान निघाला.

लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ए आय अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:30 झाली आहेत. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रतिलाल भावसार यांच्या आवाजातलं हे गाणं.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रमोद खंडारे यांच्या आवाजात मृणाली चिंचळेकर यांचं गीत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद कमाल साबरी यांचं सारंगीवादन ऐकूया. राग बिहाग आणि गौड मल्हार, त्यांना तबल्यावर साथ दिली आहे फजल कुरेशी यांनी. ऐकूया उस्ताद कमाल साबरी यांचं सारंगीवादन, राग बिहाग आणि गौड मल्हार.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद कमाल साबरी यांचं सारंगी वादन आपण ऐकलं. राग बिहाग आणि गौड मल्हार होता. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया प्रतिमा टिळक यांचं गायन, राग नटकेदार, विलंबित गत तिलवाडा तर द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. तबल्यावर साथ आहे प्रवीण करकरे यांची. हार्मोनियमवर साथ दिली आहे विनोद पडगे तर सारंगीवर साथ दिली आहे उस्ताद फारूक लतीफ खान यांनी. ऐकूया प्रतिमा टिळक यांचं गायन, राग नटकेदार.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात प्रतिमा टिळक यांचं गायन. आपण ऐकलात राग नटकेदार. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. ठीक रात्री 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते संक्षेपित करू.